मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 24 वैशाख 1948 अर्थात 14 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात श्री दत्तात्रय अष्टकम आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

0: समूह स्वरात गायलेल्या वसंत निनावे यांच्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषीवार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया फुलांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, सध्या फुलशेतीला चांगले दिवस आहेत. त्यातूनही दिवाळी, पाडवा यासारख्या सणांच्या वेळी फुलांना खूपच मागणी असते. त्यामुळं फुलांच्या उत्पादना इतकेच फुलांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञानात फुलं केव्हा आणि कोणत्या अवस्थेत काढावीत इथून सुरुवात होते. त्यानंतर फुलांची स्वच्छता, दांड्यांची छाटणी, प्रतवारी, बंच तयार करणे, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, विक्री इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. फुलं ही नाजूक असतात, शिवाय टिकाऊपणा खूप कमी असतो. त्यामुळं काढणीपश्चात व्यवस्थापनावर लक्ष दिलं तरच आपल्याला या फुलांपासून दोन पैसे जास्तीचे मिळू शकतील. फुलांचा टिकाऊपणा हा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. फुलं तोडायच्या अगोदर सूर्यप्रकाश भरपूर होता का, आर्द्रता तापमान कसं होतं, जमीन कशी आहे, पाणीपुरवठा योग्य होता का, कीड रोगांचा प्रादुर्भाव नव्हताना बाजारपेठेतल्या मागणीनुसार फुलांचं आपण उत्पादन घेतलं आहे का, फुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं आणि बाजाराच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फुलं ही नेहमी सकाळी लवकर अगर संध्याकाळी उशिरा तोडावीत. दांड्यांची फुलं तोडण्यासाठी धारदार हाताऱ्याचा वापर करावा. कापताना तिरकस कापावीत. इतर फुलेही हाताने तोडावीत. प्रत्येक फुलाची तोडणी अवस्था ही वेगवेगळी असते आणि त्याच अवस्थेत त्या फुलांची तोडणी करावी. गुलाबाची फुलं अर्धी उमललेली घट्ट कळी असताना पाकळ्यांचा रंग दिसायला लागल्यावर जास्तीत जास्त दांडा ठेवून दांड्याला तिरका काप देऊन त्याची तोडणी करावी. गुलछडी फुलांचा दांडा खालून तोडावा. फुले सुट्टी तोडायची असतील तर ती हातानं उमललेली असताना तोडावीत. जरबेऱ्या फुलांच्या आतल्या दोन रांगा पोलांच्या दिसायला लागल्यावर त्याची तोडणी करावी. ग्लॅडिओलस फुलांच्या दांड्याला खालून 1 ते 5 पाकळ्या दांड्याच्या समांतर उभ्या असताना थोडी उमललेली कळी असताना त्यांची तोडणी करावी. शेवंती, मोगरा, एस्टर, झेंडूची फुलं ही अर्धवट उमललेली असताना लगेच बाजारात पाठवायची असतील तर पूर्ण उमललेली असताना तोडावीत. काढलेल्या फुलांचा दांडा हा खालून साधारण 2.5 सेंटीमीटर पाण्यात बुडेल अशा प्रकारे बादलीत ठेवावा. नंतर सर्व फुले 18 ते 20 डिग्रीमध्ये 20 मिनिटं ठेवावीत. त्यानंतर 8 ते 10 डिग्रीमध्ये थंड करण्यासाठी ठेवावीत. नंतर प्रतवारी करण्यासाठी पुन्हा पहिल्या तापमानात म्हणजे 18 ते 20 डिग्रीमध्ये ठेवावीत. फुलांची प्रतवारी करावी. गुलाब आणि कार्नेशियनच्या 20 फुलांचे तर जरबिरेच्या 10 फुलांचे गठ्ठे बांधावेत. पांढऱ्या किंवा ब्राऊन पेपरने ते गुंडाळावेत. प्रतवारी केलेल्या फुलांचे गठ्ठे हे छिद्र असणाऱ्या पिशव्यात भरून खोक्यात ठेवावेत. गुलछडीच्या 50 अगर 100 दांड्यांना कागदावर गुंडाळून ते खोक्यात भरावे. पूर्ण उमललेल्या फुलांजवळ कळीची फुलंही ठेवू नयेत. फळं आणि भाजीपाल्याबरोबर फुलांची वाहतूक करू नये. फुलांची शक्यतो रात्रीच्या वेळीच वाहतूक करावी. फुलं खोक्यात भरल्यानंतर खोकं गच्च बांधून घ्यावं. प्रत्येक खोक्यावर फुलाचं नाव, आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, फुलाच्या जातीचं नाव, देठाची लांबी, पाठवल्याची तारीख, फुलांची संख्या, कोणत्या प्रतीची आहेत, वजन इत्यादी लिहावं आणि मगच ती विक्रीसाठी बाजारात पाठवावीत. मंडळी, अशा प्रकारे फुलांचे स्वच्छता, दांड्याची छाटणी, शीतकरण प्रतवारी, बंच तयार करणं, प्रक्रिया माहितीचं लेबल पॅकिंग आणि वाहतूक इत्यादी बाबी या काढणीनंतर कटाक्षाने लक्ष देऊन मगच फुलं ही मार्केटला पाठवावीत. याला फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
0: कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये आज फुलांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणी याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटार फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा

0: व प्लांटार फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणे बद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे, तसेच कोणत्याही आजाराची विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निकाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणे बघायची झाली तर सांधेदुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस चा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे तो ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार, फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी, किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिमंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हंटल की लाईटचं जाणं, गर्मी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
1: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
0: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गर्मीमुळे असह्य होतंय मला सगळं.
1: अग बोलू नकोस काय म्हणतेस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
0: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
1: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं तरी आपली चालू शकतात.
0: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
1: मग
0: अग कूलर एसी माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अग हो आई, एसी कूलर मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई? अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाबा असणार बघ.
1: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय पण बाबा कुठे ऐकतात माझं.
0: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही
1: ना? अगदी नक्कीच.
0: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का? आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
1: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
0: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
1: हो बरे बाबा, या बरे इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
1: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
0: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आलीये, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
3: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आज दिनांकमध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8:01 गाणी ताजेतवाने. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर आपण ऐकाल कार्यक्रम गाणी मनातली. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:35

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या

उद्योग जगत या कार्यक्रमांतर्गत व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था सांगलीच्या प्राचार्या मेघना जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकाल. या कार्यक्रमाचा दुसरा भाग आज आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्दसुरांचे या सुगम संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. ध्वनी संकलन आणि निर्मिती सहाय्य महेश भिसे आणि महेश इनामदार यांचं आहे. त्यानंतर 10:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:30 आणि रात्री 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या चांदणी शब्दसुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश आपण ऐकाल. या कार्यक्रमाचा भाग चौथा आज आम्ही प्रसारित करणार आहोत.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्ये तिची उद्योग भरारी, एकता खेले यांची मुलाखत आपण ऐकाल. त्यानंतर साहित्य विश्व या सदरात सुषमा मुलमुले यांचा ललित लेख. 1:05 आणि गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 आणि नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 आणि भावधारा. 1:55 आणि आयसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आणि आरोग्यम धनसंपदा. आणि 2:10 आणि परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 2:30 आणि शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. सायंकालीन सभेत 5:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 5:30 आणि युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:05 आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमात इंदाबाई पांडुरंग आवळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अराधी गीत आपण ऐकाल. 7:15 आणि वृत्त विशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आणि माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये संवाद आपण ऐकाल. उन्हाळी हंगामातील पिकांचे कीड व्यवस्थापन लेखन केले प्राध्यापक आर जी जाधव यांनी. 9:15 आणि स्पॉटलाईट. 9:30 आणि कंट्री वाईड. आणि 9:45 आणि इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 नभोनाट्य आपण ऐकाल कशासाठी कोणासाठी लेखक श्याम फडके. 10:30 आणि नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निवृत्ती बुवा सरनाईक यांनी गायलेला राग बिहाग आम्ही प्रसारित करणार आहोत. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज दिनांक 14 मे 2026 सकाळचे 7:00.

0: रूपा तुझे गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
1: बावलटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
0: काय
1: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
0: कचसन?
1: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
2: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
3: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
4: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
3: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
4: संपर्क 955-955-3100.
3: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
4: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
3: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
5: श्रोते, आता ऐकूया पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याकडून प्राप्त निवेदन. आज दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सांगली शहरातील राम मंदिर चौक इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, तरी सुरक्षेच्या दृष्टीनं सांगली शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 34 लागू करण्यात आला आहे. या कलमान्वये आज दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस वाहनं, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड या वाहनांखेरीज राम मंदिर चौकाकडे येणाऱ्या सर्व जोड रस्त्यांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गानं वळवण्याचं नियोजन केलं आहे. कॉलेज कॉर्नरकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी कॉलेज कॉर्नर चौक, आपटा पोलीस चौकी, काळी खण, पुष्पराज चौकातून वळण घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मार्गे शहरात जाता आणि येता येईल. सांगली शहराकडून मिरजेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्टेशन रोड, काँग्रेस भवन, आपटा पोलीस चौकी, वाहनतळ, काळी खण, कर्मवीर चौक मार्गे मिरज शहरात जाता आणि येता येईल. सांगली शहरातून तासगाव आणि विटा शहराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एसटी स्टँड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कर्मवीर चौकातून डावीकडे वळण घेऊन काळी खण, आपटा पोलीस चौकी मार्गे तासगावकडे जाता आणि येता येईल. सदर आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं.

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा चौथा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल त्या प्रत्येक महिलेला पाशाक लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
3: अग अक्की काय सांगत होतीस ग तू?
4: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं? सांग तू आपली.
4: पाणी उकळून छान प्याव.
3: काय पण तुझं शानपण. मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं समजत तू शिकवतोय ना वा?
3: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला

0: प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तरी योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. ठीक आहे, एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात

0: सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते होत ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

ऋषिकेश आणि क्षितिज वाघ यांच्या स्वरात नितीन दीक्षित यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रणय प्रधान यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8-10 देशांबरोबर बोललेलो आहोत. तर तिथले कौन्सुलेट जनरल असेल, त्यांचे

0: ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलिया बरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँड बरोबर झालं, एमओयू झाला आहे, जर्मनी बरोबर डिस्कशन झालंय, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनर बरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ती सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जर तर कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळे प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3 नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ऍक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही एमओयूज केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबोरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या सीईओ आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे तो 1 बिलियन दिरहम्स आहे, तर त्या खलिफा फंड मधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचं फिनलँड बरोबर एमओयू असं झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँड मध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ऍक्सेस मिळेल, तिथलं लायसन्स मिळते. अबुधाबी बरोबर त्याच पद्धतीचा आमचा एमओयू झाला, जर्मनी बरोबर झालाय, बेल्जियम बरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियम कडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लीड इनोव्हेशन कडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ऍप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअर मधले मॅक्सिमम जे सिटी स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स, याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीने सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की दोघा जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्वाचा मुद्दा, मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो. आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट

0: ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येत. तर आपल्याला त्या माध्यमात बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्स मध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन मध्ये काम करतायत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड ऑर मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्या प्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे, त्यात की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्स कडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासून वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जी कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे. कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ताही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणं, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपले सराउंडिंगचे जे इकोसिस्टम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हाने काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स. म्हणजे मला ऑटोमोबिलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचंय. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्म वर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सी एम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन

0: असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहे आणि जे विजन सीएम साहेबांनी ठेवलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येईल त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रोते, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, अॅग्री टेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुला असं आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्या

0: तात्पुरतं काम नाही करत. व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा,
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा,
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्थेचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. गेल्या काही भागांमध्ये आपण सर्दीमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची माहिती घेतली होती. आज आपण वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर गडदे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, या भागामध्ये आपण रक्तस्राव होतो आणि त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?
6: खरं तर डोळ्यात रक्तस्राव दोन पद्धतीने होत असतो. एक पडद्यावरती रक्तस्राव होणं, आतला पडदा जो आहे तो, आणि दुसरं डोळ्याच्या बाहेर म्हणजे जो पांढरा काळा बुबुळा आणि पांढरा बुबुळा आहे त्या पांढऱ्या बुबुळावरती रक्तस्राव आहे होणं, त्याला सबकंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतात.
5: बरोबर.
6: हे होतं कशामुळं? आधी आपण बाहेरच्या जो सबकंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतो त्याच्या संदर्भात बोलूयात. मुळात आता खरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण घुणा फुटणं हा प्रकार बघितलेला असतो, म्हणजे उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचं नाकातनं रक्त येतं, त्याला आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हटलं जातं. ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढते, कोठ्यात उष्णता वाढते, पोट साफ नाही आणि कोठ्यात उष्णता वाढली, जिरलेलं आम्लपित्त असेल, काहींना ओकाऱ्या काढायची सवय असतील, काहींना सतत अँटॅसिड घ्यायची सवय असेल, काहींना मोठे आजार म्हणजे किडनीशी संबंधित आजारपण आणि डायलिसिस सारखं होत असेल, म्हणजे डायलिसिस चालू असेल कंटिन्युअस, किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील आणि त्याचे औषध उपचार चालू असतील, किंवा टीबी सारखे विकार आहेत, किंवा मोठ्या कोणत्याही इतर शारीरिक व्याधींचे स्टेरॉइड किंवा तत्सम मोठे अँटीबायोटिक किंवा तत्सम मोठी स्ट्रॉंग औषध चालू असतील आणि रक्तात विष तयार होत असतील, किंवा गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू यासारखे आजारपण होऊन गेलेत पण त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर वेने झाली नसेल आणि रक्तात विष वाढलेले असतील आणि साक्षात उन्हाळ्यात उष्णता वाढली असेल, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढायला लागते त्यावेळेला सबकंजंक्टायव्हल हेमरेज व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याला होताना दिसत असतो.
5: बरोबर आहे. हा नेमका रक्तस्राव डोळ्यात कसा होतो याविषयीची अधिक माहिती जाणून

0: गव्या एका ब्रेक नंतर।
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261599, 9852261699।
0: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्यात होणाऱ्या रक्तस्रावाविषयी सांगत होतात, म्हणजे तो कुठून कुठून सुद्धा होऊ शकतो?
2: अगदी बरोबर, जसे आता बाहेरच्या बाबतीत सांगितलं, हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो, मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो। हीच कारणं खरं तर जवळपास अशीच असतात, गोवर कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, न्युमोनिया आहे, डेंग्यू आहे। मी आजारांची नावं का सांगतोय, हे आजार जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा

0: हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो. मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो. हीच कारणं खरं तर जवळपास अशीच असतात. हे गोवर कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, न्यूमोनिया आहे, डेंग्यू आहे. मी आजारांची नावं का सांगतोय, हे आजार जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा होतं काय, पेशंट घाबरतो आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेतो. आधुनिक शास्त्राचे औषध घ्यायला अजिबातच नकार नाही, ती इमर्जन्सी घ्यायलाही हरकत नाही, पण त्या आजाराचं मूळ निदान त्याच्यात किंवा त्या आजारासाठी जे आधुनिक शास्त्राची औषधे घेतली जातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. मी त्यासाठी दरवेळेला कावीळीचं उदाहरण देत असतो. कावीळ ही आधुनिक शास्त्रापेक्षा आयुर्वेदिक औषधानं ती फास्ट आणि चांगली बरी होती, हा पहिला मुद्दा. दुसरा, आयुर्वेदानुसार मात्र जरी कावीळ बरी झाली, जरी रिपोर्ट बरा आला, तरी वर्षभर त्याची पथ्यपालन हे सांगितलं जातं. कारण मूळ कावीळ हा लिव्हर डॅमेज करणारा विकार आहे. जर कावीळ बसली, जर कावीळ बरी जरी झाली, तरी त्याचं लिव्हर फंक्शन नॉर्मल व्हायला वर्षभर तरी जातं. एकदा कावीळ झाल्यानंतर तेलकट तुपकट खाणं, बाहेरचं खाणं, नॉनव्हेज खाणं, ड्रिंक व्यसनाधीनता असेल म्हणजे ड्रिंक घेणं वगैरे असेल, लिव्हर खराब करतील अशी कोणतीही गोष्ट वर्षभर तरी करू नये असं पथ्य आपण आयुर्वेदिक लोक देतो. ह्याचं कारण काय, तर लिव्हरची क्षमता एवढी कमी होते, एवढं सात्विक खाऊन ते रिसेट व्हायला वर्षभर तरी जातं. त्याच्या अगोदर तुम्ही खायला लागला तर तुम्हाला लगेच लक्षणे दिसतील अशातला भाग नाही, पण मग मात्र तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. लिव्हरचं फंक्शन कमी झालं की रक्ताची क्वालिटी जी आहे, गुणवत्ता ती चांगली राहत नाही आणि मग शरीरावरती मग गॉलस्टोन होणं, सांध्यांचे विकार होणं, त्वचा विकार होणं, केस पांढरे होणं, केस गळणं, डोळ्यात सतत लाल राहायला लागणं, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागणं, डोळे सतत दुखणं, कारण नसताना पडद्याला सूज यायला लागणं, कारण नसताना नसाला सूज यायला लागणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि मग आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावर निदान होतं की अरे याला आधी कावीळ झालते आणि त्यानंतर यांना पथ्य पाळले नाही म्हणून त्याचा परिणाम आपल्याला आता डोळ्यावर दिसतोय.
1: अरे बापरे, म्हणजे कावीळ हे सुद्धा एक डोळ्यामध्ये रक्तस्राव होण्याचं कारण असू शकतं. आणखीही काही कारणं जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: तर मग डोळ्यात रक्तस्रावाला अजून काय कारण आहेत?
0: जसं मी आता कावीळीचं सांगितलं, हे मूळ कारण जसं सांगतोय, मुळात काय होतं की त्या आजाराचीच आयुर्वेदात एखादा आजार झाला तर तो समूळ बरा करणं आणि परत त्याचा शक्यतो उद्भव होऊ न देणं ही ट्रीटमेंटची पद्धत आहे. म्हणजे काय होतं, शमन चिकित्सा, पोटातले औषध द्यायची ज्याच्यामुळे तो विकार आलाय ते दोष त्या पोटातल्या औषधानं काढून टाकायचे. एका बाजूला गरज असेल तर शुद्धी चिकित्सा करायची, मोठ्या प्रमाणात दोष असेल तर वमन विरेचन बस्ती करायची. मग त्यातला जो विकार कोणता आहे त्यानुसार मग वमन विरेचन की बस्ती हे ठरवून त्यानुसार करायचं. ते न डोळ्यावरती परिणाम झाला, डोळ्याची पंचकर्म करायची, ही तिची विवक्षित पद्धत आहे. त्या त्या वेळेला ते केलं गेलं तर मग तिचे दुष्परिणाम लॉंग टर्म होत नाहीत. पण आता जीवनच आपलं आयुष्यच आपण एवढं फास्ट करून दिनचर्या करून ठेवली, आपल्याला सगळी इन्स्टंट पाहिजे. ताप सकाळी 7 आला की मग तो आपल्याला कामाला जायच्या अगोदर आपण ओके असणं अपेक्षित आहे. मग आपण आधुनिक शास्त्राला प्रेफर करतो आणि ते पटकन रिझल्ट देतं, पण त्याचं भविष्यात मात्र दूरगामी किंवा लॉंग टर्म परिणाम दिसायला लागतात. त्यामुळं आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला हरकत नाही, पण जो मूळ विकार मोठा आहे त्याची मूळ चिकित्सा आयुर्वेदाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गोवर कांजण्या, टायफॉइड ही जे आजारांची लिस्ट सांगतोय त्याची जी ट्रीटमेंट केली गेली असेल बरं झाले, पण रक्तातली पूर्ती गेलीत की नाही हे वैद्यांकडे जाऊन चेक करून मग ठरवायला पाहिजे. जर गेला नसेल तर त्या आजाराची जर ट्रीटमेंट केली गेली तर रक्तात मग विषय वाढणार नाहीत, रक्ताची क्वालिटी खराब होणार नाही आणि मग आपल्याला डोळ्याला त्रास होताना तसा दिसत
1: होणार नाही.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699.

0: जसं आता मागे सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हिमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग ज्या वेळेला पडद्यावरती होतो त्यावेळेला जसं मी आता कारण सांगितली ह्या गोष्टींचा विचारच केला जात नाही. पडद्यावरती रक्तस्राव झाले की लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, एक तर हायपर टेन्शन असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल. ह्याच्याशिवाय डोळ्यात रक्तस्राव होतो हे लोकांना माहीत नसतं. डोळ्यात रक्तस्राव व्हायची कारण खूप आहेत. डोळ्यात रक्तस्राव जर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या जसं हृदयांमध्ये गुठळ्या होतात तसं डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्यांनाही रक्तस्राव होतो हे लोकांना माहितीच नाही, ते तपासण्यांमधनं लक्षात येतं. त्यामुळे योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची असते.
1: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यामध्ये रक्तस्राव व्हायला कोणते कोणते विकारही कारणीभूत आहेत आणि तो कशामुळे होतो याची काही कारणं तुम्ही डॉक्टर सांगितलीत.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822519998225261699.
1: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
5: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
4: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
5: संपर्क 9555531300.
4: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
5: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
4: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
6: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
7: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
6: काय
7: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
6: कचसन?
7: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
8: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
9: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटी

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा

पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे, तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात युएईपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि युएईच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी

0: एक अशा सहा आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत।

पंचमहातत्व एकापेक्षा एक सूक्ष्म, उपयुक्त, व्यापक आणि उपलब्ध असलेले दिसून येतात. पृथ्वी हे तत्व स्थूल असून उपयुक्त आहे. सर्व वैश्विक जीवनाला पृथ्वी हा मोठा आधार आहे. थोडक्यात पृथ्वीशिवाय जीवन अशक्य आहे. परंतु जलतत्व हे पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून पृथ्वी तत्वापेक्षा ते अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. जलतत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. प्रकाशतत्व हे आधीच्या दोन तत्वांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून ते आधीच्या दोन तत्वांपेक्षा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वायुतत्व आधीच्या तिन्ही तत्वांपेक्षा अधिक उपयुक्त असून सर्वत्र उपलब्ध आहे. वायुतत्वाशिवाय वैश्विक जीवन अक्षरशः अशक्य आहे. जिथं आपलं नाक जाईल तिथं हवा उपलब्ध असते. हवेचा जर काळाबाजार करता आला असता तर मानव जातीवर महासंकट आलं असतं. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुंदर आहे की हे हवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध आहे आणि कोणालाही हवेची मक्तेदारी किंवा काळाबाजार करता येत नाही हे आपल्या सर्वांचं सुदैव होय. शेवटचं महातत्व म्हणजे आकाश. हे तत्व अत्यंत सूक्ष्म आणि उपयुक्त असून या तत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. असं हे आकाश तत्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार आणि आसरा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड या आकाशाच्या पोटात वास करू नयेत. अशी आहे ही पंचमहाभूतांची सुरेख आणि सुंदर नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता आपण शरीर साक्षात परमेश्वर या मुख्य विषयाकडे वळूया. विश्वात सर्वत्र विविध रूपानं परमेश्वर प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे तो मानवी शरीर या स्वरूपात सुद्धा सगुण साकार झालेला आहे. निसर्ग नियमांनी मानवी शरीर बद्ध आहे. त्याचप्रमाणे हेच मानवी शरीर स्वयंचलित, स्वयंनियंत्रित असून ते नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था अशा स्वरूपात व्यक्त आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, शरीर तो देव कैसा नोहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विश्व परते सारावे मग माते घ्यावे, ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याच धर्तीवर जीवनविद्या सांगते, शरीर परते सारावे मग माते घ्यावे, ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याचा अर्थ असा की समोर दिसणाऱ्या विश्वाला बाजूला सारायचं किंवा कुठेतरी जंगलात किंवा गुहेत किंवा खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन डोळे मिटून देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार संतांना मान्य नाही. कारण डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर डोळ्यांना दिसावा म्हणून परमेश्वर आपलं निर्गुण स्वरूप टाकून विश्वरूपानं सगुण साकार झाला. ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज ठणकावून सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोचे. याचा अर्थ असा की जो विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रकट झालेला आहे असं पाहतो तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण

निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रगट आहे, मूर्तिमंत आहे, हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी

0: तर काहीही उरत नाही हे सांगण्यासाठी सुद्धा काही उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म, बायको मुलं, घरदार, उद्योग व्यवसाय, यज्ञयाग, भजन पूजन, प्रपंच, परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही. थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे. जीवनात मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही हीच खरी मानवजातीची शोकांतिका होय. जीवनविद्या सांगते की शरीर साक्षात आकार परमेश्वराचा, म्हणजे शरीर हा साक्षात्कार आहे परमेश्वराचा. प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजेच नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था मानवी शरीर या रूपात प्रकट झालेली आहे. ही व्यवस्था मानवी शरीराच्या ठाई अलौकिक आणि अद्भुत अशा स्वरूपात अंतर्बाह्य नांदते आहे. योजना, रचना, कौशल्य, प्रमाण, सहजता आणि अचूकता या सर्व गोष्टींचा सुरेख मिलाफ होऊन मानवी शरीराची निर्मिती झालेली दिसून येते. अनेक उदाहरणं देऊन हा विषय स्पष्ट करता येईल, परंतु थोडक्यात काही उदाहरणं देऊन हा विषय स्पष्ट करतो. मानवी शरीरात डोळ्यांचं महत्व अपार आहे. कोहिनूर हिऱ्यापेक्षा सुद्धा या डोळ्यांची किंमत लाखो पटीनं अधिक आहे. कोंदणात हिरा बसवावा त्याप्रमाणे हाडांच्या कोंदणात डोळेरूपी हिरे बसवलेले आहेत. डोळ्यावर आघात होऊ नये म्हणून संवेदनशील पापण्यांचा आणि पापण्यांच्या केसांची योजना झालेली आहे. डोळे सदैव स्वच्छ आणि सुस्थितीत राहावे म्हणून डोळ्यांच्या वरच्या भागातून पाण्याचा स्राव सूक्ष्म स्वरूपात सतत होत असतो. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या योजनेप्रमाणे डोळ्याची सर्व अंतर्बाह्य रचना अत्यंत कौशल्यानं, सहजपणे, अचूकपणे, योग्य प्रमाणात योजनापूर्वक केलेली किंवा झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे मुखातील दात, दाढा, हिरड्या, जीभ, पडजीभ या सर्व अवयवांच्या बाबतीत अशाच प्रकारची योजना, रचना, प्रमाण, सहजता, अचूकता आणि कौशल्य दिसून येतं. डोळे आणि दात याप्रमाणेच इतर सर्व अवयवांच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येतो. याच्याही पलीकडे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सूक्ष्म आणि गुंतागुंतीची आहे. उदाहरणार्थ यकृत, उदर, जठर, प्लीहा, पित्ताशय, हृदय, मूत्रमार्ग, फुफ्फुस वगैरे वगैरे. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त हा होय. अत्यंत आश्चर्यकारक आणि अद्भुत पद्धतीनं शरीरात रक्त सहजपणे निर्माण होतं. जे रक्त निर्माण होतं ते प्रमाणात असतं. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं आणि कौशल्यानं या रक्ताचा पुरवठा सर्व शरीराला अचूकपणे होत असतो. या सर्वांच्याही पलीकडे मन, चित्त, बुद्धी ही अंतरेंद्रिय त्यांचं पूर्ण स्वरूप माणसाला आकळता आलेलं नाही हे लक्षात घ्या. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:55 होत आहेत. ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हेमा सरदेसाई यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. सपने या चित्रपटासाठी संगीत ए आर रेहमान यांचं होतं.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं

0: काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. कार्यक्रमात यानंतर सात रंग के सपने या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं समीर यांचं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली इथल्या प्राचार्या मेघना दीपक जोशी मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी त्या आपल्याला मार्गदर्शन करतायत. आजच्या कार्यक्रमात त्यांनी याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित होतोय.
1: दहावीनंतर 2 वर्षाचा ITI पूर्ण केल्यानंतर परत मुलांच्या मनात चलबिचल चालू होते की मी 10वीनंतर ITI केला, अप्रेंटिस केली, नोकरी लागली, पण मला ग्रॅज्युएशन करायचं असेल तर 12वी करणं गरजेचं आहे, म्हणजे परत माझे 2 वर्ष वाया जाणार, परत मला 11वी 12वी करायला पाहिजे. बरं, 11वी 12वी एक्सटर्नल होईलच याची काही शाश्वती नाही. ही अडचण लक्षात घेऊन शासनानं 12वी समकक्षता प्रमाणपत्र या 2-3 वर्षात चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय द्यायची गरज नाही. ज्यांचा 2 वर्षाचा ITI कोर्स पूर्ण झालेला आहे त्यांना फक्त बोर्डाचे मराठी किंवा हिंदी आणि इंग्रजी हे 2 पेपर देऊन 12वी समकक्षता तुम्हाला प्राप्त होते, ज्याच्या बेसिसवर तुम्हाला जर आवड असेल किंवा आवश्यकता असेल तर पुढचं ग्रॅज्युएशनचं म्हणजे पदवीचं शिक्षण घेऊ शकता. तसंच जर कोणाला पुढे शिकायची इच्छा आहे इंजिनिअरिंगमध्ये तर त्यांना डायरेक्ट डिप्लोमाच्या 2ऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळतं, म्हणजे तुम्ही उच्च तांत्रिक शिक्षणसुद्धा घेऊ शकता डिप्लोमानंतर डिग्री. ITI ही तुमचं बेसिक आहे. ITIकडनं जर तुम्ही डिप्लोमाला गेला तर तुमचं 1 वर्ष वाचतं, अधिक ITIमध्ये तुम्ही शिकलेले असता त्यामुळे तुमचं प्रॅक्टिकलचं नॉलेज खूप चांगलं असतं. आता ITIमध्ये शिक्षणाचं हे कसं आहे साधारण, तर 70% प्रॅक्टिकल आहे आणि 30% फक्त थेअरी आहे, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली खूप साऊंड असता, त्यामुळे पुढं डिप्लोमा त्याच क्षेत्रामध्ये किंवा डिग्री करणं खूप सोपं जातं, फार काही अवघड जात नाही. आता वेगवेगळ्या ज्या कंपन्या आपल्या ITIमध्ये येतात त्यातल्या काही कंपन्यांची नावं सांगते. टाटा मोटर्स येतात, महिंद्रा अँड महिंद्रा येते, LNT म्हणजे लार्सन अँड टर्बो ह्याही कंपन्या येतात. तसंच आपल्या याच्यातनं रेल्वे, MACB आणि काही पोलीस भरतीतही मुलं जातात, त्यामुळे शासनामध्ये पण ह्या बऱ्याच तुम्हाला स्कीम्स उपलब्ध आहेत. ITI करून तुम्हाला कमीत कमी वेळात स्वतःचं करिअर घडवता येते. तर प्रत्येक तरुणाला ITI करून हा एक राजमार्ग आहे की 1 वर्ष किंवा 2 वर्षाचा कोर्स करून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, कमीत कमी 14-15 हजार रुपये पर महिना मिळवू शकता. आता काही जण पुणे मुंबईला जातात, त्यांचा स्टायपेंड जास्त असेल, 20-22 हजारापर्यंत जातो, पण आपल्या स्थानिक स्तरावरसुद्धा तुम्ही आरामात 13-14 हजार मिळवायला काहीच प्रॉब्लेम नाही. स्थानिक स्तरावरती तुमचे फायदे असे आहेत की तुम्ही घरी राहून घेऊ शकता.

शकता, तुम्हाला इथल्या इथं दुसरं काही करायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल, तर तेही होऊ शकतं. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया 10वीचा निकाल लागल्यानंतर लगेचच चालू होते. तुम्हाला माहिती केंद्र प्रत्येक शासकीय आणि प्रत्येक प्रायव्हेट आयटीआयमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं जे मेरिट आहे त्या मेरिटप्रमाणेच तुम्हाला प्रवेश दिला जातो. शासकीय आयटीआय असो किंवा प्रायव्हेट आयटीआय असो, 50% प्रवेश हे आपल्या मेरिटवरच होत असतात. पसंतीनुसार तुम्हाला ट्रेड निवडता येतो आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच 10वीचा निकाल लागल्या जर आयटीआयला भेट दिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल की कुठल्या ट्रेडला काय स्कोप आहे. प्रत्येक माहिती केंद्रात तुम्हाला ही माहिती मिळून जाईल, ज्याच्या योगानं तुम्हाला मेरिट लिस्ट ज्या वेळेला पब्लिश केली जाते त्यावेळेला तुम्ही स्वतः कुठला ट्रेड घ्यायचा, त्या ट्रेडसाठीचे ऑप्शन कुठले भरायचे याचंही मार्गदर्शन आयटीआयमध्ये अगदी मोफत केलं जातं. त्यामुळं विद्यार्थी आपल्या आवडत्या ट्रेडला ऍडमिशन घेऊन पुढं त्याचं करिअर घडवू शकतो. आणखीन एक मुद्दा, आयटीआय शिकत असताना त्यांचा खर्चाचा बोजा कमी व्हावा म्हणून शासनानं आता दरमहा 500 रुपये विद्यावेतन त्यांना जाहीर केलेलं आहे. प्लस आम्ही प्रत्येक आमच्या आयटीआयमार्फत बसमध्ये पण पासमध्ये सवलत देऊन त्या पद्धतीनं काही करता येते का मुलींना आणि मुलांना पण, बसची अरेंजमेंट पण करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुमचं जाणं येणं सुलभ व्हावं. कारण प्रत्येकाकडे काही 2-चाकी वाहन असेलच असं नाही, काही लोक 15-20 किलोमीटरच्या परिसरातनं आयटीआयला अपडाऊन करत असतात, गावांमध्ये बस येतात नाही येतात. तरी आम्ही महामंडळाला रिक्वेस्ट करून काही ठिकाणी बसगाड्या पण चालू केलेल्या आहेत त्यांच्या वेळेमध्ये, जेणेकरून तुम्हाला येणं जाणं पण सुलभ होतंय. आयटीआयमध्ये येऊन तुम्ही शिकून एक चांगले कुशल कारागीर किंवा एक कुशल उद्योजक पण बना असं माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे. आता 12वीनंतर तुम्हाला समकक्षता मिळत असल्यामुळं 12वीचं समकक्षता प्रमाणपत्र पण मिळतंय, उच्च शिक्षण पण तुम्ही घेऊ शकता. नोकरीच्या संधी आहेत तुम्हाला रेल्वे, महावितरण, इस्रो, खाजगी कंपन्या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. परदेशात पण काही आपली मुलं जाऊन त्यांनी करिअर घडवलेला आहे. मागच्या वर्षी आयटीआय सांगलीमधून जो मेसन ट्रेड आहे बांधकामचा त्यातल्या 9 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले आणि ते आता इस्रायलला जॉब करतायत. त्यांना चांगली संधी मिळालेली आहे, पगार पण चांगला मिळतो आहे. आता ज्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायचे आहेत त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिकलचं दुकान काढू शकतात, वाहन गॅरेज काढू शकतात, वेल्डिंगचं एखादं वर्कशॉप काढू शकतात. सोलार टेक्निशियन जो नवीन ट्रेड आलेला आहे तर स्वतःचा स्वतः तुम्ही सोलार इन्स्टॉलेशनचा व्यवसायही चालू करू शकता. तर आयटीआयच्या वेगवेगळे जे ट्रेड आहेत त्यांची काही वानगी दाखल नावंही सांगते. मशिनिस्ट ट्रेड आहे, फिटर ट्रेड आहे, CNC ट्रेड आहे, कोपा आहे, मोटर मेकॅनिक व्हेकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे, मेकॅनिक डिझेल आहे, वेल्डर आहे, कार्पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वायरमन आहे, फाउंड्रीमन आहे, ICTSM म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स आहे. आपल्या आयटीआयच्या ट्रेडमध्ये बेसिकली एक साधारण कॅटेगरायझेशन करायचं झालं तर इंजिनिअरिंग ट्रेड आणि नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये साधारण बेसिक कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग यासारखे ट्रेड येतात, त्यांना पण स्कोप खूप चांगला आहे. कार्पेंटरला तर आत्ता परिस्थिती अशी आहे की कार्पेंटरची डिमांड खूप आहे पण कौशल्य असलेले, मनुष्यबळ असलेले लोक उपलब्ध होत नाहीत. आत्ता नवीन याच्यामध्ये शासनानं शॉर्ट टर्म कोर्सेस पण काही चालू केलेले आहेत जे तुमच्या मूळ ट्रेडमधलं ॲडव्हान्स टेक्निक जे आहे ते पण तुम्हाला 2 किंवा 3 महिन्यासाठी आयटीआयमध्ये शिकून आणखीन चांगल्या पद्धतीचा जॉब किंवा स्वतःमध्ये तुम्ही प्रगती करू शकता. आयटीआयमध्ये आणखीन एक कोर्स असा आहे स्टेनोग्राफर. सध्या कोर्टामध्ये वगैरे स्टेनोंची गरज खूप आहे तर हा शॉर्ट हँडचा कोर्स पण आपल्याकडं आहे तर तोही करून तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. न्यू एज कोर्सेसमध्ये सध्या सोलर टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन आणि ड्रोन टेक्निशियन असे कोर्सेस आहेत आणि भविष्यातही आणखीन बरेच कोर्सेस येतील. तर आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे माझं की तांत्रिक कौशल्याची कास धरूया आणि आपण आपला भारत स्वावलंबी बनवूया. आजकालची सर्व पिढी टेक्नोसावी आहे. आता या टेक्नोसावी पिढीला लागते ती वेबसाईट किंवा आपल्याला जर कुठलंही ॲडमिशनच्या संदर्भातलं नोटिफिकेशन पाहिजे असतील किंवा माहिती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपली शासनाची वेबसाईट आहे www.admission.dvet.gov.in. ही वेबसाईट उघडल्यावरती तुम्हाला लेटेस्ट सर्व अपडेट्स उपलब्ध होतील. यामध्ये तुम्हाला ॲडमिशनचं ब्राउचर मिळेल, सर्व आयटीआयची लिस्ट आहे राज्यातल्या, प्रत्येक जिल्हानिहाय पण तुम्हाला

0: तुम्हाला ती लिस्ट उपलब्ध होईल. त्याच्यावरती आयटीआयचा पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, सर्व माहिती मिळून जाईल. ज्यायोगे तुम्हाला कुठल्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑनलाईन फॉर्म त्या पद्धतीनंही भरू शकता. ॲडमिशनमध्ये अजून एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ॲडमिशनला जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे 90% विद्यार्थी हे त्या जिल्ह्यातलेच असतात आणि 10% हे जिल्ह्याबाहेरचे विद्यार्थी या जिल्ह्यात ॲडमिशन घेऊ शकतात. आयटीआय ही फक्त मुलांचीच मक्तेदारी असा आपला समज होता. एक ठराविक ट्रेड म्हणजे बेसिक कॉस्मेटॉलॉजी किंवा ड्रेस मेकिंग असे जर ट्रेड सोडले तर बाकीच्या ट्रेडला मुली ॲडमिशन घेऊ शकत नाहीत किंवा घेतही नव्हत्या. तर आत्ताच्या अलीकडच्या याच्यामध्ये विद्यार्थिनींना 33% आरक्षण प्रत्येक ट्रेडला दिलेलं आहे. आणि आजकाल आयटीआयमध्ये वायरमन, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट या ट्रेडला पण मुली ॲडमिशन घेऊ लागलेल्या आहेत आणि ते घेऊन स्वतः ट्रेनिंग देत आहेत पण जॉब पण करतायत. असं काही नाही आहे की मुली कुठल्याही क्षेत्रात मागं आहेत. काही विद्यार्थी लांबून येत असतात तर या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आयटीआयसारख्या ठिकाणी साधारण 100 कॅपॅसिटी असलेलं सर्व सुविधांनी सुसज्ज असं वसतिगृह उपलब्ध आहे. तसंच काही तालुका आयटीआयना 50 क्षमता असलेलं वसतिगृह उपलब्ध आहे की ज्या ठिकाणी मुलं राहून आपलं शिक्षण 1 वर्ष 2 वर्ष ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं पूर्ण करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला प्रत्येक ट्रेडला कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे किती इनटेक आहे. तर सर्वसाधारण प्रत्येक ट्रेडची प्रवेश क्षमता ही 20 ते 21 आहे, तर काही ट्रेड ते 24 ते 26 आहे. ही ट्रेड पद्धतीनं थोडीफार बदल होतात. आता याची पण सर्व माहिती ही वेबसाईटवरती उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थिनींनी पण आता जास्तीत जास्त आयटीआयला ॲडमिशन घ्यावं असं मी आवाहन करते आणि त्यांनी आपल्याला भविष्यामध्ये काय संधी आहेत याचा विचार करून त्या पद्धतीनं ट्रेड निवडावा. त्यांनाही भविष्यामध्ये रोजगार मिळवण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, कारण आजकाल एकाच्या पगारावर घर चालत नाही. दोघांचा पगार घरासाठी आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही 1 किंवा 2 वर्षाचा कोर्स करून घर बसल्या उद्योगधंदा करू शकता किंवा नोकरीही मिळवू शकता आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकता. ॲट लास्ट बट नॉट लिस्ट, उद्यमेनही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथैही नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. अर्थ सांगते, उद्योग केल्याने सतत कार्यरत राहिल्यामुळंच आपण हाती घेतलेलं कार्य पूर्ण होत असतं. मनातल्या मनात मनातले मांडे खाऊन मनोरथ रचून कार्य पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी सुभाषितकार उदाहरण काय देतात की झोपलेल्या सिंहाच्या मुखामध्ये हरिण आपणहून प्रवेश करत नाही. सिंहाला जर भूक लागली तर त्याला स्वतःला झडप घालून शिकार साध्य करावी लागते. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्वतः कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, तरच तुम्हाला ते साध्य होईल. आयटीआय केल्यानंतर मी नुसता बसून मला कोण 15-20 हजार रुपये पगार देईल असं होणार नाही. कारखान्यात जाऊन 8 ते 10 तास काम करून मग तुमच्या हातात पेमेंट मिळतो आणि जर तुम्ही त्यात आपलं कौशल्य जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे सिद्ध केलं तर त्यात प्रमोशन मिळून तुम्ही मॅनेजर लेवलला वगैरे जाऊ शकता. तुमचं पद वाढतं, प्रतिष्ठा वाढते, मिळणारा पैसाही वाढतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील आणि कष्टानं प्रयत्नानं यश साध्य होतं हे नक्की लक्षात ठेवा. शेवटी एवढं सांगू इच्छिते आहे की आयटीआय हे केवळ प्रशिक्षण नाही आहे तर तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारं एक कौशल्य शिक्षण आहे, ज्याच्यामुळं तरुण रोजगार करून, उद्योग करून, स्वावलंबनाचा मार्ग मिळवून आपापल्या पायावर उभे राहू शकतात. आणि कौशल्य असलेला तरुण केवळ स्वतःचं भविष्य घडवत नाही तर तो देशाचाही विकास करतो आणि ज्याच्यामुळं देशही मोठी भरारी घेऊ शकतो. धन्यवाद.
1: व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीच्या प्राचार्या मेघना दीपक जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. त्यांनी दिलेल्या माहितीचा आज दुसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर।

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आपण पुन्हा ऐकू शकाल। सकाळचे 9:30 होत आहेत। श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित विशेष कार्यक्रम ऐकूया या जाहिरात प्रसारणानंतर।
2: सुपर निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्माण मैं सब तमाम
3: सचिन
2: मम्मी
3: सुपर निर्माण में है सचमुच अपनापन।

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हेलो
4: राजेश जी, मैं पोलीस चौकीतून बोलतोय।
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले अडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
5: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत।
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल।
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा।
9: श्रोतेहो नमस्कार। आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणीच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगलीनं चांदणे शब्द सुरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमादरम्यान उपस्थित श्रोत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ऐकूयात।
10: मिराली मये, आता आम्ही चांदणे शब्द सुरांचे हा कार्यक्रम आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही ऐकायला आलो। आकाशवाणी सुद्धा सातत्य ठेवून आहे, आम्ही त्यांचे लेख, कथा, माझ्या स्वतः सांगली आकाशवाणीवर 3 कथा प्रकाशित झालेल्या आहेत आणि आम्ही बातम्या आणि पहिले जे कार्यक्रम नाटक सुद्धा आम्ही लहानपणी ऐकायचो। आकाशवाणीबद्दल आम्हाला अभिमान आहे।
11: मी सौ अनुराधा खापरे। कार्यक्रम फारच सुंदर आहे। मी सकाळी उठल्या रेडिओ लावतो आणि आकाशवाणीची पहिली मी गाणी ऐकत असते। मला फार आवडतात ती गाणी, कारण सध्या आम्ही सुगम संगीत शिकतोय ना, त्यामुळे आम्हाला जरा ते ऐकायला फार छान वाटते। आवडला कार्यक्रम।

0: नमस्कार, मी भक्ती देशपांडे. आकाशवाणीच्या 90 कार्यक्रम होता हा, त्याच्यामध्ये खूप छान गाणी सादर झाली, खूप छान झाला कार्यक्रम.
1: शैला पाटील, खूप सुंदर, म्हणजे ऐकायला आणि सगळं म्युझिशियन किंवा आवाजाचं हे सगळं व्यवस्थित छान आकाशवाणी ऐकतो. आता ह्याच्या पुढे आणि जरा उत्सुकता आहे की ऐकावं असं वाट.
2: मी गीता बिराजदार. हे कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा ऐकले मी तर येण्याबद्दल. इतकं आनंद वाटलं की म्हणजे आम्ही कुठं बसलं सुद्धा कळलेलं नाही आपल्याला, एवढं सुंदर वाटलं. सगळे म्युझिक म्हणा, आवाज म्हणा, गाणे म्हणा, किती छान वाटलं मला, सुंदर वाटलं खरं कार्यक्रम ऐकून.
3: नीलिमा पाटील, आकाशवाणीचे कार्यक्रम खूपच सुंदर असतात. कायम आकाशवाणी आम्ही ऐकतो, त्यामुळे आजचा कार्यक्रम तर खूप सुंदर. त्यातले कलाकार किंवा त्यांचे ते स्वर त्यांचे किंवा हे खूप सुंदर झाले, आणि असंच कार्यक्रम होत राहावेत आणि आम्ही त्यांचा लाभ घ्यावा अशी आमची म्हणजे इच्छा आहे.
4: नमस्कार, मी वैशाली जोशी. आकाशवाणीचे ऋणानुबंध कायम आहेत, कारण आकाशवाणीमध्ये मी कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम केलेलं आहे. तो जो माहोल होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आकाशवाणीचा आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा रंगतदार आहे. जरंडीकर सर सगळेच अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम सुरू होतो. शशांक लिमे यांचं सूत्रसंचालन हे अप्रतिमच आहे, पण त्याबरोबरीनं जे गायक आजचे आहेत त्यांनी ही मैफल अतिशय सुंदरपणे बहारदार केलेली आहे. आकाशवाणीच्या 90 माझ्या खूप शुभेच्छा. अशीच आकाशवाणी जनमानसामध्ये कार्यरत राहो आणि उत्तमोत्तम कार्यक्रम देत राहो, हे शुभेच्छा.
5: मी शाहीर रामचंद्र जाधव मिरज, हे आकाशवाणीच्या आजच्या या लट्टे एज्युकेशनच्या सभागृहामध्ये जो काही कार्यक्रम झाला तो अतिशय उत्स्फूर्तपणे आणि एवढं पब्लिक बघून मला आनंद वाटला. आणि खरोखरच आकाशवाणीचा सर्व स्टाफ, सर्व आमचे आकाशवाणीचे ऐकणारे नेहमीचे बांधव, त्यामध्ये सर्वच जे आकाशवाणी ऐकतात त्यांना मी खरोखर या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि असा कार्यक्रम बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. धन्यवाद.
6: मी शाहीर आनंद कुमार साळुंके, सांगली. आकाशवाणी ॲट 90 ह्या वर्धापन दिनास मी शुभेच्छा देतो आणि शब्द सुरांचं चांदणं ऐकून एक उत्तम असं प्रतीचा कार्यक्रम आज आम्हाला ऐकायला आनंद वाटला. असेच कार्यक्रम आकाशवाणीनं असं अनेक प्रकारे असं घ्यावेत ह्या शुभेच्छा देतो, आनंद वाटतो ह्या कार्यक्रमाचा.
7: मी शाहीर अनिल गोपाळ मिसाळ. हा कार्यक्रम ऐकल्याबद्दल अगदी आनंद वाटतोय आणि हा कार्यक्रम वर्षभर असावा आणि आपले आकाशवाणीचे सर्व स्टाफ त्यांचे सर्वांचे अभिनंदन आणि आम्हाला आनंद झाला.
8: नमस्कार, मी वर्धमान उपाध्ये, आकाशवाणीचा अतिशय जुना रसिक आणि श्रोता आहे. मुख्य सांगायचं म्हणजे आजचा कार्यक्रम, आता ही परंपरा 90 खरोखर अप्रतिम असा कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटतं की नेहमी असे कार्यक्रम होत राहावेत आणि आमच्यासारख्या रसिकांना मंत्रमुग्ध तुम्ही केलेलेच आहे, पुढेही करीत राहावं. शतायुष्य व्हा. आकाशवाणीसाठी खूप खूप शुभेच्छा.
9: माझे नाव प्रियंका अविनाश उपाध्ये. मी आधी लहानपणापासून आकाशवाणी ऐकते. सगळेच आकाशवाणीचे कार्यक्रम छान असतात. 90 पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा. अशीच त्यांची वाटचाल छान चालत राहू दे. आणि आजचा कार्यक्रम खूप छान होता. आम्हाला पण आकाशवाणी ऐकतो त्यामुळे गाण्यांची फार आवड आहे. हा पण कार्यक्रम खूप छान वाटला.
10: सीमा ऋषभ उपाध्ये. ह्या आकाशवाणीचा कार्यक्रम आजचा खूप छान झाला, खूप आवडला.
11: विद्या आदिनाथ उपाध्ये. आकाशवाणी केंद्रावरील गाणी रोज आम्ही ऐकतो, पण आम्हाला ऐकून छान वाटतं, इतकं मन भरावून जात आहे. इथं पण आमच्या कार्यक्रमात खूप छान वेळ गेला आणि मस्त वाटलं आम्हाला कार्यक्रम बघून. हे
12: माझं नाव संध्या उपाध्ये. मला आकाशवाणी खूप आवडत आहे ऐकायला. मला लहानपासून रेडिओची खूप आवड आहे. मला टीव्हीचा आवड आवड नाही, पण रेडिओचं खूप आवड आहे. गाणी ऐकायचं मला खूप आवडते. भक्ती संगीत हे ते सगळं ऐकतो आम्ही, दिवसभर सुरू असते.
13: मी नितीन कुमार रामचंद्र कांबळे. मी अकाउंट ऑफिसर आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर. आणि कार्यक्रमाचं प्रथमच ऐकलं. गायकांनी हे जरंडीकर साहेबांनी आयोजन केलं, ते छान केलं. आकाशवाणी तर सुरुवातीपासून चांगलं आहे माझे.
14: नमस्कार, मी राजाराम ईश्वर चोपडे. मी पाटबंधारे येथे नोकरीस आहे आणि लिपिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष पण आहे. आम्ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम लहानपणापासूनच पाहतोय. आपली आवड असेल त्यावेळी असं बाबानो, प्रत्येक रविवारी 12:30 आपली आवड हे कार्यक्रम आम्ही जुनी मराठी आणि परत नाटक वगैरे लागायचे पत्रिका.

0: सरकार यांचं किंवा पूर्वीचे भरपूर म्हणजे असे आम्ही त्या ते वामन काळे साहेब होते त्यावेळी आणि चित्रा स्नारकर सूत्रसंचालन करायच्या त्या आम्हाला म्हणजे खूप लहानपणापासून आम्ही याच्यावरले कार्यक्रम पाहतोय आणि त्यामुळे आपली सांगली आकाशवाणी केंद्र असंच 100 वर्ष सुद्धा त्यांनी पूर्ण करावेत अशा मी शुभेच्छा देतो.
1: लक्ष्मण गुळवणी, आजचा आकाशवाणीने आयोजित केलेला चांदणी शिंपीचा अतिशय सुंदर कार्यक्रम, हा कार्यक्रम ऐकल्यानंतर एक अंगामध्ये नवं चैतन्य निर्माण झालं आणि असेच कार्यक्रम आकाशवाणीवरच्यावर आमच्या सभासदांसाठी प्रेक्षकांसाठी करावेत अशी विनंती आहे. आकाशवाणी म्हणलं की एक प्रकारचं वेगळं प्रेम, एक आस्था या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा आकाशवाणीनं टिकून धरलेली आहे, हे कौतुकास्पद आहे. उत्तम कलाकार, उत्तम वादक, उत्तम नियोजन, एक भारावून जाण्यासारखा हा कार्यक्रम आजचा होता. त्यातनं खरोखर सर्व प्रेक्षकांना, सांगलीकरांना आनंद मिळाला, असेच कार्यक्रम करावेत.
2: मी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी, आज कस्तुरबाई वालचंद कॉलेजच्या हॉलमध्ये होणाऱ्या आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त सांगीतिक मैफिलीसाठी उपस्थित राहण्याला खूप आनंद झाला. आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आम्ही नेहमी पाहतच असतो आणि आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा. आणि आकाशवाणीच्या या कार्यक्रमामुळं सांगलीच्या रसिकांना मोठी मेजवानी मिळालेली आहे. दररोजची सकाळच खरं तर आकाशवाणीच्या कार्यक्रम बघण्यामध्ये सुरुवात होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रभातवंदन, त्याच्यानंतर बातम्या आणि कृषीविषयक कार्यक्रमाबद्दल आकाशवाणीचं खूप महत्त्व आहे, कारण त्यानिमित्तानं शेती क्षेत्रामध्ये होणारे बदल बऱ्याच लोकांना आकाशवाणीतर्फे मिळत असतात आणि विशेषतः तरुणांना रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्याबाबतीतही आकाशवाणीचे कार्यक्रम हे तरुणांना खूप उपयोगी ठरतील असं निश्चितच म्हणता येईल.
3: नमस्कार, मी सांदिका नरेंद्र कुलकर्णी, मी सांगलीमध्येच राहते. सांगली आकाशवाणी शिवाय माझं सकाळचं सत्र अजिबात संपत नाही. सकाळी उठल्यापासून म्हणजे प्रभातीचे रंग हा जो कार्यक्रम आहे त्याच्यावरनं जे भक्तिगीत आहे ते वनिता मंडळ यांच्यापर्यंत माझा संपूर्ण माझा सगळा कार्यक्रमाचा शेड्यूल ठरलेला असतो. त्यामध्ये जगातल्या बातम्या सुद्धा मला समजतात. ऍक्च्युली बातम्या समजण्यासाठीचं मला एक वाटलेलं आहे, माझं इंग्रजी फार चांगलं नाही आहे, पण किंवा आधी इंग्रजी आणि मग मराठी बातम्या, त्यामुळं आपोआपच थोडेसे इंग्रजीचे वर्डिंग माझं जरा चांगलं व्हायला लागलेलं आहे. चिंतन आणि ह्या बाकी सगळ्याच गोष्टी वनिता मंडळामधून असलेल्या महिला उद्योजिका किंवा महिलांच्या समस्यांवरचे मानसिक आणि शारीरिक ह्या समस्यांवरचे जे काही सगळे कार्यक्रम आहेत ते सगळे मला आवडतात आणि मी नेहमी नेहमी आकाशवाणी ऐकतच असते. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर हा अतिशय संयोजन म्हणजे चांगलं आहे, संगीत संयोजन ह्याचं अगदी उत्तम केलेलं आहे आणि छान आकाशवाणीची आम्हाला माहिती मिळालेली आहे. आकाशवाणीकडून दिल्ली केंद्रावरून मुलांसाठी NCERTचा उमंग हा कार्यक्रम प्रक्षेपित होत असतो. हा कार्यक्रम इयत्ता पहिलीपासून तो 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. इतका सुंदर तो संयोजित केलेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे धडे नाट्यकरणामध्ये संपादित केलेले असतात किंवा लिहिलेले असतात आणि ते प्रसारित केले जातात, त्यामुळे खूप छान माहिती मिळते. आपण नवीन सिलेबसशी जोडले जात असतो.
4: मी डॉक्टर BP लाडगावकर, प्राचार्य श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सांगली. आजचा हा जो आकाशवाणीनं कार्यक्रम आयोजित केलेला होता तो कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. त्यामध्ये जी आकाशवाणीने स्वतः रचलेली जी गाणी होती किंवा स्वतः कार्यक्रम होता त्या ठिकाणी घेतला आणि आमच्या काळात ही आकाशवाणी आम्ही खूप ऐकत होतो. त्या आकाशवाणीशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता आणि आता इतकं जरी मीडियम वेगवेगळं जर आलं असेल तरीसुद्धा परत एकदा ते सगळं आम्हाला आकाशवाणीच्या या लोकांनी आम्हाला एन्जॉय करू दिलं, त्याबद्दल आकाशवाणीचं आणि सर्व कलाकारांचं मी कस्तुरबाई कॉलेजच्या मार्फत, लटिंग सोसायटीच्या मार्फत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो.
5: नमस्कार, मी डॉक्टर गोरे PN, उपप्राचार्य श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सांगली. आज आमच्या या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नूतन सभागृहामध्ये आकाशवाणीतर्फे सुगम संगीताचा कार्यक्रम अत्यंत बहारदार आणि सुंदर अशा गीतांची मैफल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. याबद्दल आकाशवाणीचे सर्व कलाकार यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप धन्यवाद देतो. थँक्यू.
6: मी मंगला जोशी, सांगली आकाशवाणीमध्ये गेली 24 वर्षे संगीत विभागात काम करत होते. आज आकाशवाणीला 90 वर्ष झाली, त्यानिमित्त हा जो कार्यक्रम चौगुले ऑडिटोरियममध्ये झाला आणि ती वास्तू आणि ते थिएटर बघूनच इतकं प्रसन्न वाटलं आणि हा आकाशवाणीचा पहिलाच कार्यक्रम, त्यामुळं सांगली आकाशवाणी ही आमची आहे आणि त्या ह्यांनी अभिमानाने माझा ऊर भरून आला.

0: आणि खूप आनंद झाला. कार्यक्रम तर उत्तमच झाला आणि सर्व आकाशवाणीतील पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देते, त्यांनी इतका यशस्वीपणे कार्यक्रम सादर केला. आकाशवाणी ही सुरुवातीपासूनच, म्हणजे आता ही जी माध्यम आली त्याच्या आधीपासून आकाशवाणी आहे, फार पूर्वीपासून, आणि त्याचं महत्त्व अजूनही कमी झालेले नाही आणि कमी होणार नाही आहे, हे असंच राहणार आहे. कारण ही आकाशवाणी ही घरोघरी पोचलेली आहे आणि अजूनही दूरवर त्याचा प्रसार होणार आहे. जाई संजय पाटील. आकाशवाणीचा आजचा जो कार्यक्रम होता चांदणे सूर शब्दांचे, कार्यक्रम खूप सुंदर झाला. आकाशवाणीची 90 वर्ष झाली. 90 वर्षामध्ये आकाशवाणीनं जी विश्वासार्हता ती आहे ती टिकवून ठेवलेली आहे. असेच कार्यक्रम एका पाठवर दर्जेदार व्हावेत आणि 100 वर्ष पूर्ती होऊ दे.
1: मी महादेव पारेकर. आकाशवाणी सांगली केंद्रानं आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यामुळं जो काही कार्यक्रम ठेवला तो अतिशय चांगला आणि कौतुकास्पद होता आणि सर्व श्रोत्यांची उपस्थिती बी चांगलीच होती. आणि आकाशवाणी हे असं माध्यम आहे, किती जरी दुसरे आपले व्यवसाय बंधू चॅनल आले आकाशवाणीला, तरी आकाशवाणीचं महत्व कधीही कमी होणार नाही आणि लोक ऐकणारच. आता पूर्वी कसं होतं, काकेत रेडिओ घेऊन लोक फिरत होते, आता मोबाईल ऍप मध्ये आकाशवाणी आल्यामुळं ते आता घरोघरी पोहोचणार आणि मनामनात राहणार. आणि कार्यक्रम केल्याबद्दल मी धन्यवाद.
2: नमस्कार, मी भाग्यश्री हरिहर जोशी. आकाशवाणी आम्हाला नेहमीच आवडती. 5 पासून 5:30 पासून आम्ही त्याची धून पासून ऐकतो आणि आकाशवाणी म्हणजे गोड गाणी, अनेक माहिती, अनेक उपक्रम, गोड संगीत, खूप म्हणजे आकाशवाणी हे आमच्या जीवनातलं मोठं स्थान आहे. आजचा कार्यक्रम तर खूपच सुंदर झाला, सगळ्यांची गाणी दर्जेदार झाली आणि 90 वर्ष म्हणजे टू मच आहे. आता 100 इकडे लवकरात लवकर आकाशवाणी अशीच जाऊ दे आणि आम्हाला असंच ऐकायला मिळू दे.
3: नमस्कार, मी भाग्यश्री अवधूत जेरे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. गाणी अत्यंत सुबक आणि दर्जेदार होती. यशस्वी जोशीची लावणी तर अप्रतिम. माझ्यातर्फे आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा.
4: नमस्ते, मी मंजुषा जरंडीकर. आज लठ्ठे एज्युकेशनच्या प्रांगणांमध्ये जो आकाशवाणी यांनी जो कार्यक्रम सादर केला तो अप्रतिम होता. आकाशवाणी आणि माझं नातं तसं वयाच्या 5 ते 6 वर्षापासून. मला अजून आठवतं की माझे आजोबा, मी ॲक्च्युली कर्नाटकातली बरं का, चिक्कोडीची, तेव्हा गदिमांचं गीत रामायण तेव्हा व्हायचं आणि तेव्हा आम्ही सगळे जमून ऐकायचो आणि तेव्हापासून जी गोडी लागली आकाशवाणी ऐकण्याची, समजण्याची, ती आजपर्यंत अखंड आम्ही आकाशवाणी ऐकतो. एक श्रोती म्हणून मी सांगेन की जे काय वेगळं असेल, जगण्यासाठी असू देत, आपल्याशी लढण्याचं असू देत किंवा जगाशी लढण्याचं असू दे, हे बळ आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकल्यामुळं मला खूप मिळालं. खरोखर प्रबोधनाचं एक सुंदर माध्यम म्हणजे आकाशवाणी. हल्ली बरेच चॅनल्स आले, मोबाईल्स आले, टी व्ही आले, बरंच काय काय लाईव्ह झालं, पण जे आकाशवाणीचं जे स्थान आहे, तळागाळापर्यंत जे लिस्नर्स आहेत ते अबाधितच राहील याची मला गॅरंटी आहे. कारण काय होतं, घरात सकाळी काम करत करत, स्वयंपाक करत करत आम्ही आकाशवाणी ऐकतो आणि खऱ्या अर्थानं जगतो. आणि कित्येक वेळा या आकाशवाणीच्या बातम्या, प्रभातीचे रंग, ह्यावरून आम्ही आमचं काम सुद्धा सेट केलेलं असं. अरे चला, आता किती 9:30 वाजले ना, आता जायचं, ऑफिसला जायची वेळ झाली आणि अखंड संध्याकाळी आलो की आमचं रेडिओ सुरूच असायचं. त्यामुळं मी म्हणेन की पूर्ण वादळातलं आणि पाण्यातला संसाराच्या आकाशवाणी म्हणजे एक दीपस्तंभ आहे. तो आपल्याला जगण्याची दिशा देतो, त्यातले कार्यक्रम आपल्याला जगण्याची नवी दृष्टी देतात, एवढंच मी म्हणेन. आत्ताच आपण आकाशवाणीने आयोजित केलेल्या चांदणे शब्द सुरांचे हा कार्यक्रम अक्षरशः आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. ह्या शब्दात, ह्या सुरात अखंड आम्ही चिंब भिजून गेलो. वाटलं की ही गाण्याची मैफल अशीच चालत राहावं, कधी संपूच नये. फार सुंदर वेगवेगळ्या चाली, वेगवेगळ्या रचना आम्हाला ऐकायला मिळाल्या. अतिशय नेटका कार्यक्रम आकाशवाणी सांगलीने आणि त्यांच्या टीमने सादर केला, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि अशाच कार्यक्रम ऐकायची आकाशवाणी सांगलीने आम्हाला संधी द्यावी. 90 वर्षाचं औचित्य सांगून जे आकाशवाणी

0: आजचा कार्यक्रम केला तो खूपच सुंदर होता आणि आकाशवाणीनं आत्ताशी कुठे 90 पार केली आहे. काल ही आकाशवाणी होती, आजही आहे आणि उद्याही नक्कीच राहील. आणि अशीच वर्ष ही आकाशवाणी साजरी करत राहो आणि असे सुंदर सुंदर कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळो ही सदिच्छा.
1: नमस्कार, मी नितीन हांडीफोड. लट्टे एज्युकेशन सोसायटी या केशवराव चौगुले सभागृहामध्ये हा आकाशवाणीचा 90व्या वर्धापनानिमित्त हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला.

0: नमस्कार, मी नितीन हांडीफोड, लट्टे एज्युकेशन सोसायटी या केशवराव चौगुले सभागृहामध्ये हा आकाशवाणीचा 90व्या वर्धापनानिमित्त हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला. सर्वांचे मन जिंकणारा हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडला त्याबद्दल मी आकाशवाणी सांगली केंद्राचे आभार आहे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेला सकाळची भक्तिगीतं आणि आपली आवड चांगल्या आकाशवाणीचा टोन ऐकल्यासारखं आम्हाला समाधान वाटत होतं आणि इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा 100 गाठावं अशी आमची इच्छा आहे. बातम्याच्या माध्यमातून आकाशवाणी सांगली केंद्र असो पुणे केंद्र असो हे जनजागृती करण्याचं काम सदैव करत असते.
1: मी श्री विलास हनुमान संगपाळ, जवळजवळ मी 50 वर्ष आकाशवाणी ऐकतोय आणि आकाशवाणीचे कार्यक्रम अतिशय दर्जेदार आणि अप्रतिम असतात. सकाळपासून रेडिओ सुरू होतो तो रात्रीपर्यंत मी रेडिओ ऐकत असतो. सगळीच केंद्र मी ऐकत असतो, पण सांगली आकाशवाणी आपली अगदी सांगली जी असल्यामुळे ती अगदी जवळची आहे. आजचा कार्यक्रम चांदनी शब्दस्वरांचे लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये साजरा झाला. सगळीच गाणी अतिशय सुंदर अप्रतिम होती. कार्यक्रम अतिशय आवडला आणि असेच कार्यक्रम व्हावेत हीच सांगलीच्या गणरायाच्या चरणी विनम्र प्रार्थना. आकाशवाणीला 90 वर्ष झाली त्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. फार मोठा पल्ला गाठलेला आहे आणि इथून पुढे अशीच भरभराट व्हावी हीच अपेक्षा आणि हार्दिक शुभेच्छा.
2: नमस्कार, मी तेजश्री कुमठेकर. आज या कार्यक्रमात मी अगदी मंत्रमुग्ध होऊन सगळी गाणी ऐकली. खरंच बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी ही आकाशवाणी नेहमीच आपल्याला प्रेरित करत असते, आनंद देत असते. आज सुद्धा अशा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम मी अनुभवला. आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे, म्हणजे जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं मॅच्युरिटी येते, तसं आपल्या आकाशवाणीकडे सुद्धा आता खूप समृद्धता आलेली आहे, विविधता आलेली आहे आणि ह्या सगळ्याचा आनंद आम्हाला घेता येतो एक श्रोता म्हणून, याचंच आम्हाला खूप वाटतंय. आणि आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा आणि असेच छान छान कार्यक्रम अजून आम्हाला ऐकायला मिळू देत हीच इच्छा. आकाशवाणी हे माध्यम असं आहे की आता सोशल मीडियाचे इतके सारे प्लॅटफॉर्म्स असताना सुद्धा आकाशवाणीच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचा अतोनात विश्वास आहे. जो आकाशवाणीवरून आपल्याला बातमी आपण जे ऐकतो त्या बातम्यांवरच सगळ्यांचा विश्वास असतो. आपल्याला कधीही कुठंही सोशल मीडियावर अनेक बातम्या ऐकायला पाहायला मिळतात, पण जोपर्यंत आपण आकाशवाणीवरून ती बातमी ऐकत नाही तोपर्यंत पटत नाही की हा ही बातमी खरी आहे किंवा याची सत्यता आहे बाबा, हे आपण टॅली करून बघतो ते फक्त आकाशवाणीच्या बातम्यांमधूनच. आणि खरंच बहुजन हिताय बहुजन सुखाय जे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे ते आम्हाला खूप प्रेरित करतं आणि आकाशवाणीला खूप शुभेच्छा.
3: नमस्कार, मी अनुश्री अनुप कुमठेकर, मी सोलापुरात राहते. आज मी चांदणी शब्दसुरांचे हा कार्यक्रम ऐकायला आलेले आणि कार्यक्रम खूप मस्त होता आणि सगळी गाणी खूप छान होती आणि मी आणि माझी आई रोज आकाशवाणी ऐकतो आणि मला आकाशवाणी खूप आवडते. थँक्यू.
4: दत्तात्रय बलवीम डिगरसकर, मी इतिहास शिक्षक आहे. आकाशवाणी अतिशय प्रभावी तंत्र आहे की जे लोकांना आपलंसं वाटतं. मी लहानपणापासून सांगली सुरू झाल्यापासून तुंगाचं शेख बघितलेलं आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की या आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो हे मला अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आकाशवाणी गाणं आणि काही कार्यक्रम अतिशय सुरेख असतात. आमच्या घरातले अजूनही सगळे आमचे सगळे सर्व मंडळी आम्ही रोज आकाशवाणी ऐकतो आणि त्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. आकाशवाणीचं पहिलं जे ट्युनिंग आहे ते ऐकासुद्धा फार बरं वाटतं आधी त्याबद्दल. आणि आजचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला की या कार्यक्रमाला मी हजर राहिलो याबद्दल मी अतिशय आनंदी आहे. असेच कार्यक्रम सर तुमचे होत राहू आणि आकाशवाणी अशी शतायुषी हो एवढी माझी इच्छा, प्रामाणिक इच्छा.
5: मी सुवासवरी भालेराव बोलते. आजचा कार्यक्रम खूपच छान झाला, जुन्या मराठी गाण्यांना खूप छान उजाळा मिळाला आहे. सर्वच गायक श्रीरंग जोशी, यशस्वी आणि ओंकार अतिशय छान सुरात गायलेले आहेत आणि सर्व गाण्यांमुळं कार्यक्रम अगदी मंत्रमुग्ध वाटत होता. आत्ताची गीत रामायणांनी कार्यक्रमाची तर बहारदार झालेलाच आहे आणि अशीच आकाशवाणीवरचे कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळावेत. सकाळपासूनच आकाशवाणीचं गुंजन आमच्या कानात सुरू असतं. कडकं उठल्याबरोबर काय लावायचं तर आपलं सांगली आकाशवाणी लावायचं हेच आमच्या पुढे ध्येय असतं आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात खूप सुंदर गाण्यांनी होत असते आणि दिवसभर आम्ही त्यात गुंतलेलो असतो. त्यामुळे आकाशवाणीचेच खूप खूप आभार आहेत.
6: नमस्कार, मी सौ कविता केदारनाथ कुलकर्णी,

0: नमस्कार भारती, सांगली जिल्हा सचिव. आता आकाशवाणीतर्फे जो गाण्याचा कार्यक्रम इथं लठ्ठे एज्युकेशनच्या हॉलमध्ये झाला तो ऐकण्यासाठी आम्ही उपस्थित होतो. वाद्यसंच खूपच छान आहे, गायक कलाकार पण खूप छान आहे, शशांक लिमये यांचं निवेदन पण खूप छान आहे. असे कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल खूप आनंद झाला. ऐकून आकाशवाणीला 90 वर्ष होत आहेत. लहानपणापासून आकाशवाणीबद्दलच्या खूप आठवणी आहेत, जशा सगळ्यांच्या आहेत तशा आमच्या आहे. आणि आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम ऐकायला मिळत ही अपेक्षा. धन्यवाद.
1: पूजा शिवानंद कबाडे. गाण्याचा कार्यक्रम खूप छान वाटला सगळ्यांचा, आणि खूप म्हणजे खूप आनंद वाटला. आणि मी पास सध्या सुद्धा आम्ही सांगली अशा आकाशवाणी केंद्र लावतो घरामध्ये, आणि ते खूप अगदी आवडीनं ऐकत असतो गाणी वगैरे सकाळी, त्यामुळं खूप छान वाटलं ऐकून. इथं पण आल्यानंतर आलेला समाधान मिळाला.
2: मी शांतीनाथ गुंडाप्पा कांते, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या चेअरमनपदी आहोत. आज आमच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या राजनिमी परिसरमध्ये केशवराव आप्पाजी चौगुले ह्या ऑडिटोरियममध्ये सांगली आकाशवाणी केंद्राचं 90 वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम अति सुंदर झालेला आहे. आणि हा कार्यक्रम आमच्या लठ्ठे एज्युकेशनच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये झाल्यामुळं आम्ही फार धन्य धन्य आहोत, कारण असा कार्यक्रम हा आमच्या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये पहिल्यांदाच होत आहे. तर त्या दृष्टीने मी आकाशवाणी केंद्राचे आभारही मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आमच्या प्रिमायसेसमध्ये करायला संधी दिली. तसेच तुम्ही वरचेवर कार्यक्रम घेत जावा. कार्यक्रम फार सुंदर झाला, एक मन शांत झालं की जीवनामध्ये एकमेकाच्या व्याप एवढे असतात, मानसिक ताणतणाव असतो, त्यातून सुद्धा हे आम्ही एक तास दीड तास जे गाणी ऐकली त्या गाण्यामुळं लहानपणापासून आकाशवाणीवरची जी कार्यक्रम ऐकतो, गाणी ऐकतो, त्या आठवणीत आम्ही गुंगून गेलो 2 तास. आत्तासुद्धा रेग्युलर आकाशवाणीचे कार्यक्रम चालू असतात, ते आम्ही रोज ऐकत असतो. सकाळी 6 उठल्यापासून आकाशवाणीची जी धून आहे ती धून आम्ही उठतानाच ऐकतो आणि त्या दिवसभर कामाला लागतो, एवढी धून त्यात ताकद आहे. तर असंच कार्यक्रम वरचेवर आकाशवाणी केंद्राने करत राहावं असं इच्छा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देतो.
3: माझं नाव मंगेश मंत्री, मी ज्येष्ठ पत्रकार आहे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून झालेला कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. आकाशवाणी म्हणजे काल आज उद्या, आकाशवाणी म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि आकाशवाणी म्हणजे सर्वांचं हित, ज्ञान, रंजन, प्रबोधन सगळ्या दृष्टीनं, आणि त्या सगळ्याला चान लावणारा. आणि सांगली आकाशवाणीचे केंद्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. सांगली ही नाट्यपंढरी आहे, सांस्कृतिक पंढरी आहे. इथं सांगली आकाशवाणीचं भरीव काम झालेलं आहे आणि आज त्याची प्रचिती आली. सांगली आकाशवाणी केंद्रातून निर्मिलेली काही गाणी, आकाशवाणीनं तयार केलेली काही गाणी आणि अतिशय गाजलेली गाणी, याची सुगम संगीताची मैफल अतिशय उत्तम झाली. सर्व कलाकारांनी हे आव्हान अतिशय उत्तम तोललं. निवेदकही चांगले होते, गायकही चांगले होते आणि वादकही चांगले होते. सगळ्यांचे आभार आणि रसिकांना एक चांगली मेजवानी मिळाली. धन्यवाद.
4: मी चंद्रकांत पाटील, आज आकाशवाणी केंद्राच्या 90 वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त जो कार्यक्रम आमच्या लठ्ठे एज्युकेशनच्या केशवराव आप्पाजी चौगुले हॉलमध्ये साकार झाला, अत्यंत उत्कृष्टरित्या सर्व कलाकारांनी आपले गाणी संगीत नियोजन केलेलं आहे, आणि आकाशवाणीचं निश्चित अभिनंदन करावं की सांगलीला त्यांनी चेहरा दिला. आणि सकाळीपासून संध्याकाळी 10 पूर्वीपासून आम्ही शालेय काही गाणी अशी होती की आम्ही रामायण म्हणा किंवा जयस्तुती शेवटचं झालेलं गाणं आम्ही शालेय जीवनात गेल्याची आठवण झाली. सकाळी आम्ही शाळेला जात असताना गीत रामायण सुरू व्हायचं हे आज त्या निमित्तानं आठवलं. आणि यापुढे केव्हाही आकाशवाणीकरता आमची संस्था तुम्हाला साथ देईल याची हमी आम्ही देतो.
5: मी माणिक जोशी. कार्यक्रम खूप छान वाटला, मस्त वाटला, आनंद मिळाला. आकाशवाणी मी अगदी लहान असल्यापासून ऐकते. आकाशवाणी म्हणजे एक प्रकारचा आनंद आहे. आकाशवाणीमध्ये खूप सुंदर अटॅचमेंट आहे. मी अगदी लहान असल्यापासून सकाळी 6 जे प्रभात वंदन असायचं तिथंपासून मी ऐकायची मला सवय. मग खूप सुंदर आहे आकाशवाणी.
6: नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी, सांगली. आम्ही खूप लहानपणापासून आकाशवाणीचे फॅन आहोत आणि कधी चुकवत नाही. सकाळी अजूनसुद्धा आत्ता वयाची 50 जवळ आली तरीसुद्धा आकाशवाणी ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. आणि आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. खूप खूप धन्यवाद.
7: मी संध्या कुलकर्णी. आत्ता माझी वय 70 आहे आणि 70 वर्षापर्यंत जवळजवळ

0: आकाशवाणीच्या पहिल्या संगीतापासून ते आत्तापर्यंत आम्ही ऐकतो आणि त्याच्या संबंधीचा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर झाला. सगळ्या गायकांनी सुंदर गाणी म्हटली, सादर केली. म्हणजे ही आकाशवाणीवरचीच गाणी आहेत हे आम्हाला म्हणजे खूपच छान वाटलं ऐकून आणि सुंदर गाणी वाटली. कार्यक्रम छान झाला.
1: मी श्याम लक्ष्मण कुलकर्णी विजयनगर सांगली इथे राहतो. मला पहिल्यापासून मराठी गाण्यांची अतिशय आवड आहे. सांगलीमध्ये जिथं जिथं मराठी गाण्याचे कार्यक्रम ते आम्ही सहसा चुकवत नाही. तरी आता वयाच्या मानानं जरा थोडासा प्रॉब्लेम येतो. आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला.
2: मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण तथा दलित मित्र अशोक पवार हा आकाशवाणीनं 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून जो कार्यक्रम शेता आयोजित केला अत्यंत उत्कृष्ट आणि उद्बोधक असा होता.
3: मी शशिकांत नामदेव माने सेवानिवृत्त केंद्र प्रमुख. आकाशवाणीनं जो आजचा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी घेतला तो अतिशय उत्कृष्ट आणि उल्लेखनीय असा झालेला आहे.
4: माझं नाव आहे डॉक्टर ब्रह्मा अशोक नानावटी. हा कार्यक्रम हे असे चालू ठेवावे तर अशीच आकाशवाणीची उन्नती होत राहावी. एकदम छान आवडला कार्यक्रम.
5: तर अशोक नानावटी, मी पूर्वी नाशिकजवळ एका खेड्यात राहत होतो. सांगलीला आलो, सांगलीचं कलावैभव पाहिलं आणि कलावैभवात आकाशवाणी भर टाकते हे पाहून आनंद झाला.
6: मी प्रभाकर गुरव बोलतो. मी आकाशवाणीला कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम करीत होतो. या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्यानंतर इतका आनंद झाला मला. खूप छान कार्यक्रम झाला, अप्रतिम कार्यक्रम झाला आणि कलाकार आपल्यातले सगळे, आपण त्यांना ओळखतो सगळ्यांना, असे कलाकारांच्या आवाजात गाणं ऐकायला मिळालं. खूप छान कार्यक्रम झाला.
7: मी दिलीप शिंदे बोलतो आहे, एक्स बँकर आहे. आणखी आपल्या आकाशवाणीच्या या 90 वर्ष पूर्तीकरता सर्वांना आमच्या प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या जीवनामध्ये आकाशवाणीचं स्थान हे अगदी अढळ आहे की मला आठवतं आहे की मी साधारण 5 ते 6 वर्षाचा होतो तेव्हापासून मी सकाळी पहाटे साधारण आमची आजी रेडिओ लावायची आणि त्यावेळेला प्रथमतः भक्ती संगीत ऐकायचं, त्याच्यानंतर पुन्हा कृषीविषयक माहिती वगैरे असायची. असा एक सकाळचा कार्यक्रम असायचा. दुपारी 2:30 वाजता साधारणपणे आम्ही विविध भारतीवर हिंदी गाणी ऐकायचो. त्याच्यानंतर मग लाईव्ह टेलिकास्टमध्ये क्रिकेटची धावतर समालोचन त्या काळात आम्हाला ऐकायला मिळायचं आणि त्यावरून आम्ही मग क्रिकेटचा एकंदर काय स्कोर झाला किंवा काय झालं हे आम्हाला त्यावेळी कळायचं. परत संध्याकाळी पुन्हा मला वाटतंय की 7 वगैरे अशा बातम्या असायच्या आणि पुन्हा बाजारभाव वगैरे असायचे आणि साधारण रात्री 11 दरम्यान शेवटची सभा असायची आणि ती संपायची. असं एक साधारण आकाशवाणीचं हे होतं. त्याच्यानंतर आकाशवाणीमध्ये विविध भारती आली, बिनाका गीतमाला वगैरे अशी बरीचशी गाणी वगैरे ऐकायची. असं सर्वसाधारण त्या काळात आम्हाला आठवते की आमचं विश्व हे आकाशवाणीनं व्यापलेलं होतं आणि करमणुकीचं साधन म्हणून आकाशवाणी स्थान हे एक नंबरचं आहे. आणि आजही मी साधारण मला आता 73 वर्ष पूर्ण झाली आणि मी सकाळी रेडिओ ऐकतो. आता FM चॅनल वगैरे आहेत झालेली, पण ह्या सर्व प्रवासामध्ये आकाशवाणीचं स्थान अनन्य साधारण आहे. त्याचं म्हणजे महत्त्व इतकं आहे की आत्ता जी काही छोटी छोटी हे झालेली आहेत म्हणजे चॅनल्स आली त्या मानाने याचं स्थान फार उंच आहे. फक्त आता काळाच्या बरोबर आकाशवाणीनं मला वाटतंय की थोडं आपलं स्वरूप बदलायला हरकत नाही. जे स्टिरिओ टाईप आहे त्यामध्ये थोडस जशी FM चॅनलनी बदल केले त्याप्रमाणे बदल आवश्यक आहेत. काळाच्या बरोबर नवीन पिढीला जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल तर ते फार आवश्यक असं मला वाटतंय. आणि 90 वर्ष झाल्यानंतर आकाशवाणी जोमानं तिनं आणखी आपलं कार्य असं पुढं वाढवावं असं एक मला वाटत. आणि आजकाल दुर्मिळ झाले की आकाशवाणी अशी कार्यक्रम फारसे करत नाहीत. आणि त्यातल्या त्यात मला आठवतं एक आकाशवाणीवर अनाउन्सर होत वामन काळे. तर वामन काळेंचा आम्हाला त्यावेळेला आवाज म्हणजे असा एक कानात बसलेला होता किंवा काही बातम्या देणारे आता मला नेमकं आठवत नाहीत त्या. हां, तर त्या लेडीज होत्या, त्यांचाही आवाज वगैरे सुंदर होता. तर अशा प्रकारे आकाशवाणीनं आमच्या ह्याच्यावर एक गारूड घातलेलं होतं आमच्या पिढीवर त्यावेळेस आणि अद्याप ते आहे. फक्त आम्हाला एक अशी विनंती आहे की आकाशवाणीनं काळाबरोबर स्वतः बदलणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं पावलं टाकावीत ही तुम्हाला आमची विनंती आहे.
8: मी शरीयू दिलीप शिंदे पोस्ट ऑफिसमधून रिटायर झालेली आहे. मी पण लहानपणापासून रेडिओचे कार्य

0: कार्यक्रम अतिशय अगदी उत्साहानं वगैरे आम्ही ऐकायचं लहानपणी सकाळी रेडिओ, मग अशी जे म्युझिक सुरू होतं ते काय म्हणतात ते आकाशवाणीचा सिग्नेचर टून, हां तेव्हा ती वाजा आली की आमचं हे दिनक्रम सुरू व्हायचं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे सगळे कार्यक्रम आम्ही बिनाका गीतमाला किंवा जे काय मनोरंजनाचे कार्यक्रम ते आकाशवाणीत सगळे ऐकायचे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही अभ्याससुद्धा रेडिओ लावून करत होतो लहानपणी आमची सवय होती रेडिओवरची गाणी लावल्याशिवाय अभ्यास व्हायचा नाही, इतकं आम्हाला ते रेडिओचं. आणि अजून आज तगाय त्यांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही सुरू करायचं, एफ एम चॅनेल जे काय असेल ते सुरू करायचं. आणि खूप छान त्या प्रोग्राम हे जे 90 पूर्ण झाल्याबद्दल जो काय तुम्ही उपक्रम केला ते खूप छान वाटलं. धन्यवाद.
1: सौरी मा रवींद्र अपसंगे. आजचा कार्यक्रम अतिशय अप्रतिम झालेला आहे. सगळी गाणी अगदी निवडक आणि छान होती. आकाशवाणी केंद्राचे जो कार्यक्रम आत्ता यांनी सादरीकरण केलं आणि त्यांच्यामुळं आम्हाला जो हा कार्यक्रम ऐकायची संधी मिळाली त्यांच्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आम्ही आभार मानतो.
2: मी रवींद्र अपसंगे फेडरल बँकेतनं निवृत्त झालो आहे. आकाशवाणीवरील सर्व कार्यक्रम मी अगदी लहानपणापासून ऐकतो, मला त्याची खूपच आवड आहे. बरेच वर्षानंतर प्रत्यक्ष आकाशवाणीचे कलाकार जे आहेत त्यांचा लाईव्ह कार्यक्रम बघण्यास आता आज अनुभव मिळाला, त्याबद्दल मी आकाशवाणी सांगली केंद्राचे अतिशय आभारी आहे. कार्यक्रम अतिशय उत्तम, सर्व गायक अतिशय उत्तम प्रकारे गायन झालेलं आहे, वादकसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. एकंदरीत सर्व कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट झाला, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो.
3: नमस्कार, मी सुनील कुलकर्णी, आकाशवाणीचा निवृत्त कार्यालय प्रमुख आणि कार्यक्रमाधिकारी. आकाशवाणीची आजची जी कॉन्सर्ट होती चांदणे शब्द सुरांचे, त्या कार्यक्रमासाठी आलो. बऱ्याच काळानंतर अशा होत असलेल्या कॉन्सर्टचा आनंद घेता आला. आकाशवाणीची ही जी परंपरा आहे की लोकांच्यामध्ये, श्रोत्यांच्यामध्ये, समाजामध्ये जाऊन कार्यक्रम करायचे आणि आकाशवाणी आणि श्रोत्यांचं नातं घट्ट विणायचं, त्या परंपरेतला हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. श्रोतृसंख्या पण उत्तम होती, जिथं कार्यक्रमाचं स्थळ अत्यंत सुंदर होतं. कार्यक्रमस्थळी रंगमंचावरची मांडणी, प्रकाश योजना वगैरे वगैरे, ह्या ज्या सगळ्या सहाय्यक बाजू असतात त्या तर उत्तम होत्याच, पण त्याचबरोबर कलाकारांनीही अत्यंत तयारीनं उत्तम प्रकारे आपली कला सादर केली आणि आकाशवाणीची ही जी परंपरा आहे ती राखली. त्याबद्दल खरोखरच या सगळ्या कलाकारांचं, संयोजक असणाऱ्या आकाशवाणी सांगलीच्या आमच्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि असेच कार्यक्रम वरचेवर होत लोकांना प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आनंद मिळत राहो आणि त्याच्या प्रसारणाचा पुनप्रत्ययाचा आनंदही मिळत राहो अशीच शुभेच्छा आहे. नमस्कार.
4: नमस्कार, मी अरविंद लिमये, सांगली. लेखनाच्या रूपात नवनाट्य म्हणा किंवा साहित्य स्वरूप म्हणलं कथाकथन म्हणा, गेली अनेक वर्ष मी आकाशवाणीच्या संपर्कात आहे. आकाशवाणीशी जोडला गेलेलो आहे एक श्रोता म्हणून आणि लेखक म्हणूनही. आणि त्याच प्रेमापोटी आज मी हा सांगीतिक कार्यक्रम ऐकायला आवर्जून इथं आलेलो आहे. आणि दोन चार गाणी ऐकून आपण इथून जायचं असं ठरवलेलं होतं माझ्या टाईम प्लॅनिंगमुळं, पण पूर्ण कार्यक्रम संपत आला तरीसुद्धा मला उठावं असं वाटत नव्हतं. हे जे या कार्यक्रमाचं यश आहे, तिन्ही कलाकार जसे तयारीचे आहेत तसं या कार्यक्रमामध्ये मी अपेक्षितही केलेला नव्हता. असा एक भाग म्हणजे पूर्ण आकाशवाणीच्या स्थापनेपासूनचा सगळा इतिहास अगदी त्रोटक रूपात का होईना पण समर्पक शब्दामध्ये सादर करण्यात आलेला आहे. आणि हा खूपच अनोखा असा कार्यक्रम होता दोन्ही दृष्टीने विचार केला तर. आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा आणि चांगला कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
5: नमस्कार, मी अमित देशमुख, भारतीय आयुर्विमा महामंडळमध्ये शाखाधिकारी पदावर जत येथे कार्यरत आहे. जसं की असं आपल्या सर्वांना माहिती आहे, आकाशवाणी ही गेल्या 90 सर्वसामान्य लोकांची सेवा करते आहे आणि आम्हाला लहानपणापासून आकाशवाणीच्या 6 जो गजर असतो त्यापासून उठण्याची सवय लागली आहे आणि आकाशवाणी आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. मी आजही आवर्जून आकाशवाणीच्या विश्वासार्ह बातम्यापासून माझ्या जीवनाची सुरुवात करतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या दिवसभराचे जे कार्यक्रम असतात, विशेषतः कृषीवाणी असतील, मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील, हे आवर्जून ऐकतो. आणि या आधुनिक जीवनामध्ये, आधुनिक जगतामध्ये जो सोशल मीडियाचा जो वापर वाढला आहे आणि यूट्यूब असतील, काय फेसबुक असतील आणि वेगवेगळे मनोरंजनाचे साधनं असतील, त्यामध्ये आकाशवाणी हे सर्वोत्तम आहे आणि एक नंबर आहे. आजही मला माझा स्वतःचा आकाशवाणीवर हा विश्वास आहे आणि आकाशवाणीची अशीच वृद्धिंगत वाटचाल ही 1000 वर्ष चालत राहो ह्याच आम्हाला आकाशवाणीच्या 90

0: वर्धापन दिनी माझ्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त सध्या देशभरात आकाशवाणीच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगलीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेला हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं महेश भिसे, निर्मिती सहाय्य महेश इनामदार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. आणि आता मला महेशला निरोप द्या. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: आई शपथ या चित्रपटासाठी साधना सरगम यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याकडून प्राप्त निवेदन. श्रोतेहो, आज दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सांगली शहरातील राम मंदिर चौक इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, तरी सुरक्षेच्या दृष्टीनं सांगली शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 34 लागू करण्यात आला आहे. या कलमान्वये आज दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस वाहनं, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड या वाहनांखेरीज राम मंदिर चौकाकडे येणाऱ्या सर्व जोड रस्त्यांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गानं वळवण्याचं नियोजन केलं आहे. कॉलेज कॉर्नरकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी कॉलेज कॉर्नर चौक, आपटा पोलीस चौकी, काळी खण, पुष्पराज चौकातून वळण घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मार्गे शहरात जाता आणि येता येईल. सांगली शहरातून मिरजेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्टेशन रोड, काँग्रेस भवन, आपटा पोलीस चौकी, वाहनतळ, काळी खण, कर्मवीर चौकमार्गे मिरज शहरात जाता आणि येता येईल. सांगली शहरातून तासगाव आणि विटा शहराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एसटी स्टँड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कर्मवीर चौकातून डावीकडे वळण घेऊन काळी खण, आपटा पोलीस चौकीतर्फे तासगावकडे जाता आणि येता येईल. सदर आदेशाचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत. एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत उमंग.

कप्तान, उधर से दुश्मन आ रहे हैं, फायरिंग।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीनं अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. अभिनय, नृत्य, गीत, संगीत, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती, गायन अशा विविध कला प्रकारांमधून अनेक कलाकारांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली आहे आणि आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक कलाकार हे मल्टी टॅलेंटेड आहेत. विविध क्षेत्रांमध्ये एकाच वेळी त्यांनी यश मिळवले. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत ज्यांनी केवळ अभिनयाच्या जोरावर नव्हे तर आपल्या बहारदार नृत्यानं प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष असं स्थान मिळवले. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात अशाच अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सोबत असणार आहे सुमधूर गीतांशी. श्रोते हो, वैजयंतीमाला या हिंदी चित्रपटांमध्ये शास्त्रीय नृत्य प्रकार भरतनाट्यम हा मुख्य प्रवाहात आणणाऱ्या पहिल्या अभिनेत्री मानल्या जातात. त्या अत्यंत कुशल भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. जुन्या देवदास या चित्रपटामधलं कहे तो से सजना आणि ज्वेलथीपमधलं होठो पे ऐसी बात या गाण्यांमधलं त्यांचं नृत्य आजही मैलाचा दगड मानलं जातं.

0: गातारे विनादिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा चौथा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण काही नृत्यांग

अभिनेत्रीं विषयी बोलत आहोत. वहिदा रहमान यांनी आपल्या नृत्यामध्ये सौंदर्य, शालीनता आणि उत्कृष्ट अभिनयाचा त्रिवेणी संगम घडवून आणला. त्यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं शास्त्रीय शिक्षण घेतलं होतं. गाईड तिसरी मंजिल या चित्रपटामधली त्यांची गीतं आणि या चित्रपटामधलं त्यांचं नृत्य हे हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर आहे. ऐकूया तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, हेलन या हिंदी चित्रपटसृष्टीमधल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट कॅबरे डान्सर म्हणून ओळखल्या जातात. चित्रपटसृष्टीमध्ये डान्सर या भूमिकेला मानाचं स्थान मिळवून देण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. तिसरी मंजिल शोले या चित्रपटातील त्यांचा कॅबरे डान्स हा त्यांना वेगळी ओळख मिळवून देतो. ऐकूया तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे गीत.

गाता रहे मनातील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोते हो, श्रीदेवी या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्या चपळता आणि चेहऱ्यावरील अफाट हावभावांसाठी ओळखल्या जातात. त्या अतिशय कठीण स्टेप्स अतिशय सहज गतीनं करत असत. हिंदी चित्रपटांमध्ये सेमी क्लासिकल डान्ससाठी त्या प्रसिद्ध होत्या. मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, चालबाज, लम्हे अशा चित्रपटातील त्यांच्या नृत्यानं रसिकांच्या मनावर मोहिनी घातली होती. ऐकूया मिस्टर इंडिया या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरादिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:30 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: आकाशवाणीच्या नवदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचा 4th भाग आज प्रसारित करीत आहोत.
2: शब्द सुरांचे चांदणे.
1: चांदणे शब्द सुरांचे आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित या कार्यक्रमाला लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीयुत कांते सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या अशा.
3: सर्व श्रोत्यांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. सांगावंसं वाटतंय की 1-1.5 वर्षापूर्वी हा हॉल आम्ही ओपनिंग केला आणि एका कार्यक्रमासाठी जरंडीकर साहेब आले होते आणि त्यांनी हा हॉल बघितला होता. मग त्यांचं ज्यावेळेला प्रपोजल आमच्याकडे पत्र आलं त्यावेळेला आम्ही कमिटीचे आम्ही दोघा तिघांनी लगेच आम्ही ॲक्सेप्ट केलं की हा कार्यक्रम आपल्या इथं होऊ दे म्हणून. खरोखर आज हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये पहिल्यांदा तुमचा होतोय आकाशवाणीचा. ह्याच्या अगोदर बरेच लोकांनी आमच्याकडे हॉल मागितला पण आम्ही म्हटलं आम्ही अजून त्याच्याबद्दल नियम ठरवलेले नाही आहेत द्यायचं नाही द्यायचं. पण ज्यावेळेला आकाशवाणीचं पत्र आलं त्यावेळेला एक मनापासून असं वाटलं की आपण एवढ्या सोशल मीडिया आणि एवढ्या इन्फॉर्मेशनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अजून आकाशवाणी केंद्राचे गाणी ऐकतो आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी आहेत त्यातली एक आठवण शेअर करतो की आकाशवाणीचं ऑफिस ज्यावेळेला सांगली मार्केटमध्ये चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिल्डिंगमध्ये सुरुवात झाली होती ज्या वेळेला आम्ही पुण्याला जाऊ जाता येता ते केंद्र आपलं जे रिले केंद्र दिसायचं ते टावर बघितलं की वाटायचं बाबा सांगली जवळ आली. तर आकाशवाणीच्या आत्तापर्यंतच्या 90 वर्षाच्या कारकिर्दीस मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच कार्यक्रम छान चालत राहू दे. खरोखर धन्य समजतो की आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम आमच्या इथं होतोय. तर असंच उत्तरोत्तर आकाशवाणीची प्रगती होत राहो आणि कलाकारांचे मी अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो.
2: शब्द सुरांचे चांदणे.
1: आकाशवाणी पुणे केंद्रावरून गीतरामायणाचं प्रत्येक आठवड्याला प्रसारण केलं जायचं. 52 गाणी गदिमांनी लिहिली ज्याला सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं. खरं तर 52 आठवड्यांसाठी म्हणजेच 1 वर्षासाठी 52 गाणी तयार केली पण अधिक महिना असल्यामुळं अजून 4 आठवडे मिळाले आणि हा संच 56 गीतांचा झाला. मंडळी गीतरामायणाच्या निर्मितीला 71 वर्ष झाली तरी आजही त्याची गोडी तितकीच अवीट आहे. गीतरामायणाच्या निर्मितीचे अनेक किस्से आहेत. पहिलं गाणं हरवलं होतं आणि गदिमांनी काहीशा नाराजीनंच पुन्हा ते लिहून दिलं. पराधीन आहे जगती या गाण्याची मूळ चाल बाबूजींनी दरबारी कानडा रागात बांधली होती पण त्यांनाच ती फारशी रुचली नाही कारण गाण्यातून जे भाव प्रकट होतात किंवा श्रीराम त्यावेळी भरताला जो उपदेश करतात त्याला करुणेची झालर नको असं बाबूजींना वाटलं कारण ते एक तत्वज्ञान होतं. त्यामुळं बाबूजींनी नव्यानं यमन रागामध्ये त्या गीताची चाल बांधली आणि या गाण्यात कोणतेही वेगळे म्युझिक पीस वाजवण्यात आले नाहीत फक्त गायकाला वादकांनी फॉलो केले कारण हे गाणं ध्वनिमुद्रित नसून प्रत्यक्ष प्रसारित झालेलं आहे. 56 गीतांचा प्रवास ज्यांच्या साक्षीनं प्रयत्नानं सुफल संपूर्ण झाला त्यामध्ये ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, सीताकांत लाड यांच्याबरोबरच माणिक वर्मा, लता मंगेशकर, ललिता फडके, मालती पांडे, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर, भवनराव नावडीकर, कुमुदिनी पेडणेकर, योगिनी जोगळेकर, सुमन माटे, चंद्रकांत गोखले, गजाननराव वाटवे, राम फाटक, व्ही. एल. इनामदार, मंदाकिनी पांडे, जानकी अय्यर या गायक कलाकारांचा तसंच वादक कलाकार म्हणून अप्पा इनामदार, अण्णा जोशी, केशवराव बडगे यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते आणि संगीत संयोजन सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार श्रीयुत प्रभाकर जोग यांनी केलं होतं. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन पुरुषोत्तम जोशी यांचं होतं. याच

महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं अजरामर केलेलं काव्य म्हणजे गीतरामायण. वाल्मिकींच्या शापवाणीतून तयार झालेलं हे काव्य आहे. 24,000 काव्य लिहिणाऱ्या वाल्मिकींना असं वरदान होतं की हे रामायण परमकवींनाम आधारम होईल, म्हणजेच यावरून प्रेरणा घेऊन अनेक काव्य होतील, आणि ती तशी झाली देखील. यामध्ये अध्यात्म रामायण, वासिष्ठ रामायण, आनंद रामायण, अद्भुत रामायण असे संस्कृतमधले विविध प्रकार झाले. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं, कंब रामायण तमिळ भाषेत लिहिलं गेलं, इतरही प्रादेशिक भाषांमध्ये विविध रामायणं लिहिली गेली. संत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं, यामध्ये रामायणाची कारणमीमांसा सांगितली आहे. 300 प्रकार रामायणाचे आहेत, पण मूळ वाल्मिकी रामायण. मंडळी, यानंतर आपण सेतुबंधनाचं गीत ऐकणार आहोत. सीतेचा शोध लागल्यानंतर राम लक्ष्मणासह सर्व वानरसेना दक्षिण सागर किनारी जमलेली आहे. आता हे 100 योजन अंतर पार करून समुद्रातून पलीकडे जायचं कसं, हा प्रश्न सर्वांच्या पुढे होता त्यावेळी सेतुबंधन करायचं ठरलं.

रामायणातील कथांवर आधारित अनेक रंजक कथा तयार झालेल्या आहेत, त्यातलीच ही एक कथा. या सेतुबंधनासाठी अनेक वानरांनी आपापल्या परीनं मदत केली आहे. एका खारीनं देखील यात सहभाग घेतल्याची कथा आपण ऐकली आहे. कदाचित खारीचा वाटा हा वाक्यप्रयोग तेव्हापासून असावा. समुद्रावर दगड टाकून सेतू बांधत असताना वानर त्या दगडावर राम असं लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकला जायचा आणि तो दगड पाण्यावर तरंगायचा. हे सगळं प्रभू रामचंद्र पाहत होते. त्यांच्या मनात असं आलं की माझ्या नावाचा दगड जर पाण्यात तरंगतोय तर मग मी दगड जर पाण्यात टाकला तर काय होईल. हा विचार त्यांनी केला आणि कुणी पाहत नाही असं बघून रामांनी एक दगड पाण्यात टाकला आणि तो बुडाला. आणि हे सगळं हनुमानानं पाहिलं. हनुमान गालातल्या गालात हसला. रामांनी त्याला विचारलं, का हसलास? हनुमान म्हणाला, काही नाही सहज. रामांनी त्यांना पुन्हा विचारलं, का हसलास सांग. त्यावेळी हनुमानानं दिलेलं उत्तर असं, प्रभो आत्ताच्या प्रसंगावरून मला एवढंच कळलं की तुम्ही ज्याला टाकलत ना तो बुडाला. ऐकूया सेतुबंधनाचं गीत ओंकारकडून. सेतू

श्रोते हो, अनेक लोक खात्रीशीर बातमी ऐकायची असेल तर आकाशवाणीच्या बातम्या आजही ऐकतात. बातमीपत्र ज्याची सुरुवात 19 जानेवारी 1936 झाली, पहिलं न्यूज बुलेटिन प्रसारित झालं ते इंग्रजी आणि हिंदीमधून. रेडिओवरून माहिती दिली जाते ती अचूकच असणार असा विश्वास जपलाय तो आकाशवाणीनं. विविध चर्चासत्र, देशातील विविध भाषातून दिली जाणारी बातमीपत्र, असा त्यानंतरचा प्रवास. आकाशवाणीवरून नभोनाट्य आपण अनेकदा ऐकलंय. नभोनाट्याला आकाशवाणीवर स्वतंत्रपणे स्थान मिळालं 1936 पासून. त्यावर्षी एका बंगाली भाषेतलं नाटक अनुवाद करून भारतीय नभोनाट्याचा प्रारंभ झाला. नंतर विविध भाषेतील नभोनाट्य प्रसारित होऊ लागली. आकाशवाणीच्या इतिहासात हा टप्पा अतिशय महत्वाचा मानला जातो. 16 डिसेंबर 1941 या दिवशी लता मंगेशकर यांचा पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी 2 नाट्यगीतं गायली होती. मंडळी, सांगली ही नाट्यपंढरी आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं आणि तिथून मराठी रंगभूमीचा प्रवास सुरू झाला. नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, अर्थात काकासाहेब खाडिलकर, हे आपल्या सांगलीचेच, यांनी मराठी संगीत रंगभूमी स्वतःच्या लेखणीनं समृद्ध केली. काकासाहेब खाडिलकर यांच्या विद्याहरण नाटकातलं हे पद यशस्रीच्या आवाजात.

आपला देश स्वतंत्र झाला तो ऐतिहासिक क्षणही आकाशवाणीच्या इतिहासातला महत्त्वाचा मानला जातो. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश रेडिओवरून प्रसारित करण्यात आला होता. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भाषण देखील आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आलं होतं. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी राष्ट्रभावनांचं प्रतीक असलेलं वंदे मातरम आकाशवाणीवरून सादर केलं होतं. 12 नोव्हेंबर 1947 या दिवशी गांधीजींनी प्रथम आणि शेवटचा रेडिओ संदेश दिला होता. हा दिवस लोकसेवा प्रसारण दिवस म्हणून आपण साजरा करतो. मंडळी, या कार्यक्रमात नुसती गाणी नाहीत तर गाण्यामागं आकाशवाणीचं योगदान किती महत्त्वाचं आहे ते देखील मांडण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमातली शेवटची रचना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची. भाषेविषयी अतिशय संवेदनशील असणाऱ्या सावरकरांनी मराठी भाषेला जे अनेक शब्द दिले त्यामध्ये नभोवाणी आणि ध्वनिक्षेपक या दोन शब्दांचा समावेश आहे. मधुकर गोळवलकर यांची संगीतरचना. या गीताचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी वाद्यवृंदांच्या स्वरात 7 मार्च 1963 रोजी प्रथम झालेलं होतं. ऐकूया हे गीत आणि कार्यक्रमाची आपण आता सांगता करूया.

आकाशवाणीच्या 90वीनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील गायक कलाकार ओंकार कुष्टे, यशस्वी जोशी, श्रीरंग जोशी, सातसंगत, हार्मोनियम केदार सांभारे, कीबोर्ड आणि बासरी प्रशांत भाटे, तबला विनायक हसबनीस, तालवाद्ये मयूर जोशी, निवेदन शशांक लिमये, तांत्रिक सहाय्य बाजीराव काशीद, सुखदेव बागल, प्रमोद भोसले, ध्वनिमुद्रण सहाय्य सुनील माने, निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर, निर्मिती व्यवस्थापन तेजा दुर्वे, तांत्रिक मार्गदर्शन अर्चिता ढेरे, निर्मिती संकल्पना आणि सादरकर्ते श्रीनिवास जर

श्रोते, हा उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय. जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत. उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं. आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा. उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा. पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा. चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा. पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा. डोक्यावरती टोपी घाला. घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. श्रोतेहो, यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन आणि प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूर केंद्र 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत, पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्री पुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ऍडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना आपल्या मैत्रिणींना भेटत असतो, त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेला आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय आणि एक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल, सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
2: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा

0: बॉर्न ब्रॉट अप हिमाचल एज्युकेशन चंडीगढ़ला आणि मी लग्न होऊन इकडे आले तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे हाच एक ऍडव्हेंचर आहे पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसं काय करायचं आहे कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे तर लग्न होऊन आल्यानंतर माझं तो जे एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेलं आहे म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे मी बीएड पण केला लग्नानंतर पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले म्हणजे नॅशनल्स स्टेट्स बॉल बॅडमिंटन खो खो फुटबॉल सगळ्याच्यात तर ते माझा बॅकग्राऊंड होताच मग नंतर अमोलला भेटल्यानंतर म्हणजे माझे मिस्टर मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं म्हणजे मला ते एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं म्हणजे तसं माझं ठरलं होतं मी चंडीगढला केले होते पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपला स्वतःचं काहीतरी करायचं अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर कारण आम्ही पहाडात राहून आहे तर कधी आजी म्हणायची आंबे घेऊन या गाड्या घेऊन या चुलीवर स्वयंपाक व्हायचा तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे तर मग आमचं ठरलं की ठीक आहे आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प कॅम्प चेरी फार्म रामटेक असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळेवेगळे कॅम्प सुरू झाले म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प म्हणजे आधीच शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प एक्झाम्स के बाद क्या करना है तो हिमालयन कॅम्प असं आम्ही लॉन्च केलं तर अशी पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला
1: खरंच एक तर ते तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे
0: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळेवेगळे कॅम्प्स घेत असतो वेगळे कॅम्प्समध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला खूप सुंदर कॅम्पसाईट आहे तिथे आम्ही स्कूल स्टुडंट शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो हे बघा कोविड नंतर काय झालंय खूप क्वालिटी टाईमचं महत्व कळलंय आधी कसं होतं सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं पण आता कसं झालंय खूप खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाईम तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर आणि कॅम्पसाईटमध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशनमध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे ठीक आहे मुलं येतात मोठे येतात ट्रॅक्टर चालवतात आमच्याकडे कंचे आहे भोवरे आहे ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे मग चुलीवरचा स्वयंपाक आहे आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे दुसरं आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्पमध्ये घेऊन जातो कुठे मनालीला ते इथून नागपूर टू नागपूर खूप सुंदर कॅम्प तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स पहिल्यांदा मनाईला चालले म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बसणार तुम्ही तुमचा बॅग हे करणार चेन लावणार ते वेगळेवेगळे कारण कसं आहे कधी पण पेरेंट्सचा अनुभव नाही देऊ शकत पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे स्वतः स्वतः सांभाळतात मी करून घेते तू कशाला करतो फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो मग बस जर्नीज आहे मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो मग नंतर कॅम्प साईट मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचा तो खूप छान अनुभव असतो 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प आणि अजून एक असे कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत काही अडचण आहे काही प्रॉब्लेम आहे तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहे
1: अच्छा
0: ते पण आम्ही करतो म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो टेंट्स लावतो मुलं एक दिवस रात्री थांबतात खूप मजा करतात तर हे सगळे काम आम्ही करतो
1: अच्छा खरंच खूप छान आहे आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे
0: थोडा नाही खूप
1: ऍडव्हेंचर खरंच ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबरची टीम आपण घेऊन जातो खरं तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात मोठी मुलं असतात ते कसं मॅनेज करता तुम्ही बरेचदा अनेक अडचणी पण येतात मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो
0: बरोबर बरोबर ताई कसं आहे टीम शिवाय नाही करू शकत हे काम दिस इज बेसिकली अ टीम वर्क म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत म्हणजे आमच्यासोबत जी आमची टीम आहे म्हणजे डे वन पासून जी सोबत आहे आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय तर 20 वर्षांपासून तीच टीम आमच्या बरोबर काम करते रामटेकला पण मनालीला पण कॅम्पेट स्कूल पण कुठे आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते म्हणून त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं आणि ती

0: अगदी बेसिक माउंटेनियरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाइड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाहीये. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत आउटसोर्स केला मग दिल्लीला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे कसा कोण घेऊन गेला.
1: मोठी जबाबदारी
0: खूप मोठी जबाबदारी त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे आहे. म्हणजे कधी कसं छोटी छोटी अडचणी असतात पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन्स डिरेल होऊन जातात मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं. मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं आणि मग मुलं आजकाल कसं फोन्स आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिसला आहे चंडीगडला पण ऑफिस आहे तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात तेही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कन्स आहेत सगळे खूप मदत
1: करतात.
0: माहेरचं असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताची मुलं आहेत. कारण आमची टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल
1: आणि सगळं सेफ आणि
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एक तर ती ऍडव्हेंचर कॅम्पसाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठलाही कॅम्प निवडतो म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात फॅमिलीज छोटे मुलं सगळेच. बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण ऍडव्हान्स ट्रॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प्स करतो लेह लडाख करतो त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जर पहिला आहे बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही काही जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बाबा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहेत कारण बाहेर पाठवत नाही बऱ्याच लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो त्यांना विचारतो कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचंही असतं मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा
0: कसा घ्यायचं काय घ्यायचं ते. अच्छा फूडमध्ये बऱ्याच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केला जातो का आम्ही तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग पालकांशी बोलणं मुलांशी बोलणं ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कुठली तयारी आहे शूज कोणते घ्यायचे शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे ते सगळं आम्ही समजून सांगतो.
1: अच्छा आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी तुमचं टीमवर्क आहे म्हणून मतलब टीमला पण अशीच तयारी करावी लागत
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं अजून डिझायनिंगचा पार्ट आहे बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असतेच ते. फर्स्ट एड किट आहे छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं?
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+ आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हणलं मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट्स की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच पण तुम्ही त्याचं पाणी मारा मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे. घरी कधी कधी नसतंच कधी असतंच ते घरचं वातावरण असतो तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो. तर पेरेंट्सचं नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रे मजाच करू द्या. नाही असं नसते तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे कॅम्पिंग आहे कारण
1: प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात मुलांना. बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो. बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात
0: आणि खूप सारे अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही तिथेच ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला खाता येते काही प्रॉब्लेम.
1: बरोबर
0: आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललंय तिथेच राहा तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा कारण आम्ही

0: आपणच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतो तेव्हा मी ब्रीफिंग मध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला काही खूप आवश्यक
1: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड करावी
0: करावीच लागते करावीच लागते बरोबर.
1: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं. तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात. कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
0: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं. एक्स्ट्रीम कोल्ड खूप म्हणजे थंडी गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ. काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. अमोलचे माझे आमची पूर्ण टीम से आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन्स किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी कुठे लँडस्लाइड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल. स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं तिसरे दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसं करणार आहे.
1: अच्छा म्हणजे एक प्लॅन वेगळा तयार
0: ठेवावाच लागतो.
1: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
0: घ्यावंच लागतं.
1: मग असं झालंय का कधी एखादा अनुभव सांगता येईल का?
0: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला ते पाहिजे हे पाहिजे सगळं असतंच ते छोटा मोठा छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
1: तर मैत्रिणींनो आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया पण त्याआधी ऐकूया एकता ताईंच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ताई कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचं मॅनेज करा, मी बघते आधी यांना, तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझ्या पेरेंटिंग मधून हेच शिकले, म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरी हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितकं पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे, पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा,
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही, त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केला पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसच त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला, तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर सगळ्यात मोठा साहस जे अचीवमेंट आहे
0: खरंच
1: ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18 होता. दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली, तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली किंवा कुठलाही माउंटेन असं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो, सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच खूप छान. आणि आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट,
1: गर्वाची. आणि ताई कसं, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलाय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती,
1: खरी पावती.
0: खरंच. एकदा ताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं, तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा, त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाइकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: कुठे कुठे खूप बाइकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाइकिंग. परवाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते, की आता तू चालो. त्याच्यासाठी जी बॅक असते दॅट इज माय हजबंड अमोल, खूप महत्वाची असते. तर त्यांचं आहेच नेहमीच, कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे, म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
1: त्याच्यामुळे बाइकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. इट इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत. आणि या राईड मध्ये पूर्ण भारतातून 25 लेडी रायडर्स येतात. आणि थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
0: अच्छा.
1: हो, ते सगळे येतात. म्हणजे बरेच नावं आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड.

0: राईड असते एमपी टुरिझमची, म्हणजे भोपाल, सांची, उदयगिरी, चंदेरी, ग्वालियर, ओरछा, खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो. त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100 कधी 150 कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं. आणि आपली पण इथे पेंच, सतपुडा, पतालकोट, तामिया आणि हिमालयन बाईक राईड्स हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीराबरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते. आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस, घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे, उन्हाळ्यातले वेगळे,
0: बरोबर
1: हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. त्यात आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे, आम्हाला पावसाची मजा, आम्हाला भिजायचं आहे, आम्हाला खूप गाणी पाहिजे, हे पाहिजे, ते तसे पण त्याच्यासाठी पण येतात. ते असतात. मग हिवाळ्याची कॅम्प आमचे विंटर कॅम्प एकदम फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत, फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प होतात आपल्याकडे ते आहे. आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठेही करायला गेले की त्यांना येस नोस असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना, खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे, ते मेंटली सिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते ही असं थेरपी म्हणून यूज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: डिप्रेशन पण खूप वाढत
0: मॅडम. आपल्या
1: छोट्या गोष्टी
0: आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का आपल्याला?
1: माहित नव्हतं.
0: म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन. जेव्हा आपण मोठं आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून.
1: काय
0: अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्द नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन, अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला, मी कशी करणार काय, तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे, मग मुलं बदलतील. तुमच्या घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे, म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही, इथपासून सुरुवात असते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना, तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून, थकला का, तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असं, अरे आला का चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा, मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही, बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही, आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते, ती तिचं वाचन खूप आहे, ती खूप वाचते, अगदी बुक वॉर्म आहे, ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात, अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात.
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो की मॅम जो हमने नाही किया, म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे, पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसं तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीने व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल
1: बघता जाता आम्हाला हे जाणवतं.
0: हो बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले. आयटी इंडस्ट्री म्हणा, कुठली इंडस्ट्री म्हणा, सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता, कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात. आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो, पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे, तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे. आणि मग सगळ्या ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे. आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे, मग बेसिक माउंटेनियरिंग कोर्स करता येईल आहे, मग तुम्ही एज अ इन्स्ट्रक्टर म्हणून, एज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
1: खरंच एक तर ते आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे, ऍडव्हेंचर कॅम्प किती महत्वाचे आहेत.
0: खूप महत्वाचे, कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो, ठीक आहे. तो पार्ट झाल्यानंतर जे आपली जी 35 प्लस वाली जी मिड लाईफ क्रायसिस आपल्याला येतात, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात.

0: थोडे इंडिपेंडेंट होतात 10 वर्षाचे 15 वर्षाचे दे आर सो इंडिपेंडेंट होऊन जातात ते त्यांचा त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे आम्ही छोटे छोटे कॅम्प्स करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच त्याच याच्यात राहिले तर आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्या. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही
1: म्हणजे प्रवास करत राहिले.
0: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक
1: आयुष्यात, खूप गोष्टी शिकवतात. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना,
0: म्हणजे करायलाच पाहिजे.
1: तर एकदा ते खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलाही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललित बंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्य दृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्णांकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वी तलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे बरं. इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं. धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते.

पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो, तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत चलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार रंगभूषाकार लागतात, संगीतकार प्रकाश योजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना? दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न बिचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा वजाबाक्या गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं? आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे, असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हा आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांशीय बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्या बरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक भावनिक आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं, जमेल की नाही आपल्याला? विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्षची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल पण आयुष्यात आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे याचं व्यवहारात ज्ञान जरा कच्चच आहे. नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत. व्यवस्थितपणाशी तर वाकडंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग

या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण शे काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या

तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळ पघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे आणि ते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खर तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्ग निर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधी कधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणार आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जाग असणं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खर तर बर, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येक जण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक दोन तृतीयांश य अधिक एक द्वितीयांश व अधिक 5 सप्तमांश ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्या सारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजाबाक्याही होतात. काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू

तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही, ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं, अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

This is Akashvani, the news read by Valsa Williams. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गाऊ मोठं वरचं गाणं गाऊ मोठं

மழைச்ச மழை.

0: सोंगाडे या सिनेमातलं हे गीत होतं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम कदम आणि या चित्रपटातलं हे आणखी एक गाणं.
1: बोला दाजी.

0: वड माझ्याशी बोलशील का?
1: बाई
0: नाही मला भाई दादी बघायला येत नाही.

భగ్గుంచి ఉన్నారు దారితో పద్దరు వారి ఊరితో భగ్గు

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही

0: विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफनं 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार एनडीआरएफला देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांना, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनांबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल

0: पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खासगी बस आणि टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक एस भदुरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिस्ट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपीशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPTमुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ HS जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आरंभ. आणि नाशिक NMRDA दुसऱ्या वार्षिक सभेत 2026-27 236 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक

0: जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
1: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8 अंश सेल्सिअस उच्चांकित तापमान नोंदवलं गेलं. कमाल तापमानात नेहमीच उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या मालेगावमध्ये 43 अंश सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांकी 44 अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवल्यात सर्वाधिक 83 गावं, त्याखालोखाल मालेगावमध्ये 62 तर सिन्नरमध्ये 47 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकरणाला लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. यावेळी नाशिक मधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14,000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे एकूण 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्याचे करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 27-28 पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारणीचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. या सभेत सन 2026-27 या वर्षाबरोबरच 27-28 या वर्षाच्या एकंदर खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पालाही यावेळी मान्यता देण्यात आली. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आता आपण ऐकलं. आता भावधारा कार्यक्रम.

वसंत निनावे यांचं हे गीत होतं, साकार बर्वे यांनी गायलेलं. आणि आता ऐकूया डॉक्टर शिरीष देशपांडे यांचं गीत, सुलोचना देवलकर यांनी गायलेलं आहे.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: युद्ध म्हणजे मानवतेचा शत्रू असं अवघं जग म्हणत असतं, तरी सुद्धा ठिकठिकाणी युद्ध होतच राहतात. सामान्य माणसं त्यात होरपळत राहतात आणि सत्ताकांक्षी राज्यकर्ते देशभक्तीचं आवाहन करीत त्यांना युद्धात ओढत राहतात. देशभक्तीची आणि युद्धाची ही दुसरी बाजू सामान्यांच्या नजरेपासून दूरच राहते, पण कधीतरी कुणीतरी ती मांडायचं धाडस करणाराही निपसतो. जपानी दिग्दर्शक कोजी वाकामात्सू यांच्या 2010 सालच्या कॅटरपिलर या चित्रपटानं हे धाडस केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढणारा लेफ्टनंट कुरोकावा घरी वीरपुरुष म्हणून परततो, तो अपंग होऊन घरी आणण्यात येतं ते त्याचं धड, हात पाय नसलेलं पहिरं आणि मुक, पण छातीवर तीन तीन शौर्य पदक आहेत. त्याची ही अवस्था पाहताच त्याची

0: ऐको शिगेको आकांत करते, पण गाव अभिमानानं देशभक्त वीरपुरुषाचं स्वागत करतं. शिगेकोला वीरपत्नी म्हणून गौरव लागतं. पहिला धक्का ओसरल्यावर घरातली मंडळी अंग काढून घेतात आणि आल्या गेल्याकडून आपल्या देशभक्तीचं आणि त्यागाचं कौतुक करून घेत राहतात. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात युद्धाच्या धुमश्चक्रीत कुरोकावानं शत्रूच्या स्त्रियांवर केलेले बलात्कार प्रेक्षकांच्या मनात असे कोरले गेलेले असतात की त्याचं हे अपंगत्व पाहताना त्याच्याविषयी नव्हे तर त्याच्या या तरुण पत्नीविषयीची कणवस दाटत राहते. परिस्थितीनं चिडचिडा झालेला कुरोकावा सगळा राग बायकोवर काढत राहतो. भुकेचा राग, तहानेचा राग, आपल्या असहाय्यतेचा राग, त्यातच कुरोकावाच्या धडाच्या शारीरिक भुकेची भर पडते. घरच्या शेतीची कामही बघणारी शिगेको हे सारं मुकाट्यानं सहन करत त्याची सेवा शुश्रूषा करत राहते. तिच्या मौनामागे खदखदू लागलेला ज्वालामुखी प्रेक्षकांना जाणवू लागतो. शिगेको नवऱ्याच्या छातीवर त्याची शौर्य पदकं लावून एका मोठ्या बाबा गाडीत त्याला घालून रोज गावात फिरायला घेऊन जाऊ लागते. गावकरी पतीची सेवा करणाऱ्या वीरपत्नीचं कौतुक करत राहतात. कुरोकावाला मात्र आपल्या अपंगपणाचं प्रदर्शन मांडलं जातंय याची असह्य जाणीव व्हायला लागते. वाटेत देशभक्तीच्या उत्साहानं सळसळणाऱ्या तरुण मुलांच्या मिरवणुकी भेटू लागतात. जपान महायुद्धातला महत्वाचा मोहरा ठरू पाहतोय. कधी एकदा सैन्यात भरती होतोय असं तरुणांना झालंय. कुरोकावाच्या धाकट्या भावालाही सैन्यात भरती व्हायचे. जिच्याशी तो लग्न करणार आहे ती मुलगी त्याच्या या निश्चयानं हादरली आहे. तिला दिसते ती त्याच्या भावजईची अवस्था. तू भरती होऊ नकोस, तुझ्या होणाऱ्या बायकोचा विचार कर असं भावजय त्याला परोपरीनं सांगते. पण तो तिच्या पुढे येतो तो गणवेश घालून तिचा निरोप घ्यायला. युद्धाच्या बातम्या रेडिओवर आग ओकू लागतात आणि एक दिवस रेडिओवर बातमी येते, सामान्य देशवासियांचा भीषण संहार घडवून आणून झाल्यावर जपानच्या सम्राटानं महायुद्धात शरणागती पत्करली आहे. वीरपत्नीचं बिरुद जपत शिगेकोनं आपल्यावर सूड घेतलाय याची जाणीव झाली आहे ती फक्त कुरोकावाला. ना त्याला जगता येतंय ना मरता येतंय. अखेर तहानलेल्या कुरोकावाचं ते धड सुरवंटासारखं सरपटत शेततळ्यापाशी येतं. आपलं तोंड पाण्यापाशी नेतं आणि पाण्यात कोसळतं. तिकडे घरात आग भडकली आहे. शौर्य पदकांसह थाटात मांडलेली सम्राट सम्राज्ञीची तस्बीर आगीच्या भक्षस्थानी पडते आहे. त्या तस्बिरीच्या रूपातच चित्रपट युद्धखोरीवरची आपली जळजळीत कॉमेंट करतो आणि ती कॉमेंट येते एका सामान्य सैनिक पत्नीच्या मौनाच्या बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. अमर वेल हा प्रामुख्याने द्विदल पिकांवर वाढणारा वेल असून यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांचा समावेश होतो. अमर वेल परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकांसोबतच द्विदल तणांवर सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करते. बाल्यावस्थेत असताना हा वेल गुंडाळी करून तो दुसऱ्या वनस्पतीच्या खोड तसेच पानावरही चिकटतो आणि जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या होस्ट उरियाच्या सहाय्याने दुसऱ्या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटत जाते आणि परिणामी उत्पादन मोठी घट येते. चीन या देशात अमर वेलाला अतिशय उपद्रवी तण असे संबोधले जाते. भारतात देखील अमर वेलीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अमर वेलीची बी 20 वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेत त्याचा बंदोबस्त करणे कठीण जाते. त्याला उगवणीसाठी लागणारे अनुरूप वातावरण म्हणजे 15-18 अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते. अमर वेलीचे बी 1-1.5 सेंटीमीटर आकाराचे असते. हा वेल पूर्णतः

0: मूळ रहित असून पिवळसर नारंगी हा पानरहित दोऱ्यासारखा दिसतो आणि मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून 2.5 ते 5 सेंटीमीटर दूर असलेल्या द्विदल वनस्पतीच्या झाडावर चिकटतो. परंतु भोवताल द्विदल वनस्पती नसेल तर त्याचे रोपटे 3 ते 5 दिवसात मरते. एक अमरवेल दिवसाकाठी जवळजवळ 7 सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास 3 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. साधारणपणे 60व्या दिवसापासून या वेलाला बी धरणे सुरू होते. अमरवेलीमुळे पिकाचे 100% पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकते. विविध पिकांमध्ये जसे टमाटर पिकात 50 ते 75%, गाजर पिकामध्ये 70 ते 90% उत्पादन घट आढळून आली आहे. अमरवेल या परोपजीवी तणांचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे हे एक जिकिरीचे काम आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करायचे झाल्यास एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे त्याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निवारणात्मक उपायामध्ये जैविक उपाय तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. शेताच्या बांधावरील रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल नष्ट करावा. अमरवेल असलेले शेणखत शेतात वापरू नये. तणविरहित बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतात किंवा पिकामध्ये नियमित सर्वेक्षण करून अमरवेल आढळल्यास ताबडतोब हाताने काढावा आणि वाळून नष्ट करावा. अमरवेलाचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त भागातील किंवा गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सामूहिकरित्या पुढाकार घेऊन सर्व उपाययोजना अंमलात आणाव्या.
1: कृषीवाणी कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला. आता पुनः प्रसारित करत आहोत आरोग्यम धन संपदा.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटर फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणे बद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे, तसेच कोणत्याही आजाराची विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निघाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल अनिमिया मध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणे बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढ उतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच

0: स्टिफनेस यायला लागतो. अवास्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा सिटी स्कॅन असतो. एक्सरे MRI सिटी स्कॅन हे नेमकं अवास्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्त्रोतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवास्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणं आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे उपचार जो आहे तो ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्ये विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई, हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गर्मी होणं, छे छे छे छे, असह्य होतंय आता हे सगळं.
1: गाई, एकटीच काय बडबडते आहेस?
0: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गर्मीमुळं असह्य होतंय मला सगळं.
1: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
0: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा, ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
1: अग आई, बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते. अगदी आपल्या घरी आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
0: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
1: मग
0: अग, कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अग हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही, ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई. अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
1: अगाई, सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ.

0: आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगते पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
0: अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की गा. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही आणि कुठली हानी नाही. उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी. आणि हो, त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो काय.
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोतेहो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलीत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आलीये, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य, राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि

आर मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता. नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49,26,00,000 रुपयांच्या तरतुदीस मान्यता. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10,00,000 रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झाली जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोध

0: पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.
2: बिल्कुल सही कहा. और भूरी भाई, ये उनका सफर हमें यही बताता है चंचल कि कला छुपाए नहीं छुपती है. वो दुनिया तक एक दिन सबके सामने आ ही जाती है. इसलिए घर में कोई बच्चा हो या आप स्वयं हमारी सखी खास तौर पर, वो क्यों ना हो, किसी भी प्रकार की कला अगर आपके अंदर है तो उसे कहीं भी रोकिएगा नहीं, कभी दबाइएगा नहीं.
3: और ये जो अवसर है जब स्कूल के बाद बच्चों की छुट्टियां होती हैं, यही मौका उन्हें मिलता है कि उनके अंदर कोई कला है तो उसे आप उभारें. और उन्हें कोई ऐसी क्लासेस में एक्टिविटी के लिए भी आप भेज सकती हैं ताकि उन्हें खुद को जानने का अवसर मिलेगा इन चीजों से.
2: और बच्चों के साथ खुद भी क्यों नहीं, अगर आपको अब लगता है कि हाँ थोड़ा सा वक्त है
3: जी,
2: और अगर आपको मान लीजिए कि 40 पार या 45 की उम्र के पार आपको लगता है कि मैं कोई डांस क्लास सीखूं, लेकिन मन में एक पहला ख्याल क्या आता है, अरे अब कहां. तो ये ख्याल आने भी मत दीजिएगा. जरूर अपने पास की किसी कोई क्लास कहीं पे कुछ सिखाया जा रहा हो तो जाकर एक बार देखिएगा जरूर कि आप कर पा रहे हो या नहीं.
3: और 40-50 के पार तो मैं कहती हूँ बहुत ज्यादा अच्छा समय होता है. उस वक्त अधिकतर महिलाएं या पुरुष बच्चों की जिम्मेदारियों से काफी हद तक मुक्त हो चुके होते हैं, क्योंकि बच्चे पढ़ लिख कर अपने नौकरी के लिए या बड़ी किसी पढ़ाई के लिए वो विदेश चले गए होते हैं या कहीं और किसी अन्य शहर में चले गए हैं, या अपने ही शहर में वो व्यवस्थित शादी ब्याह करके या नौकरी करके सेटल हो चुके होते हैं.
2: बिल्कुल सही.
3: तो आपको जब

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोते हो नमस्कार. मंडळी, या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. सभेच्या सुरुवातीला आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

0: ऐकलं हो राजा मेहदी अली खान यांच्या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं. अनपढ या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा चौथा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर बहू बेगम या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे रोशन यांनी आणि स्वर आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा.

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील बहू बेगम या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कारवा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पहाटेची मनवाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यातही.

योगेश यांच्या गीताला संगीत होतं सलील चौधरी यांचं. मुकेश यांच्या स्वरातील रजनीगंधा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आकाशवाणी सांगली केंद्र संध्याकाळचे 5:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये

0: प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या घालायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी घालायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुषामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांबेची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातू मध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे

0: ती पूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. युवक मित्रांसाठी विशेष कार्यक्रम युवकवाणी ऐकूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: आणि द्रुतगत 3 तालातनी बद्ध होती.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खरं तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहास वीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहास वीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजर जबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेद विश्वाचा ही मालिका संमती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी संमती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ऍडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगाइडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गाइडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर स्पेस एक्सने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टर मध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBCमध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी संमती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण संमती अडावत करे आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास. म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यांना पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे. म्हणजे आपण जो विचार करतो, जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल, तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मोवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर पूर्ण अल्फाबेट, 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणाला, तर एक मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये, तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं आहे, पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन, लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपण लिहिताना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात, किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो.
2: वा वा, प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतला एक, आणि त्या पेज मध्ये समास असतो चारी बाजूनी, वरचा समास, खालचा समास, लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक, जर आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, जर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे.

0: जो तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर माझं गाव असंच बोलतो, माझी आई माझी आजी आजोबा माझी बहीण भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मिळणार असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, त्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो, याचे कामं सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत.
1: हा
0: नियम पाळत नाहीये, कारण नियम पाळणं आवश्यक आहे. लिखाण सुद्धा त्याचे नियम आहेत की कशा बद्दल लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्या जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन पण सांगतो उदाहरणाचं मी, की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे, ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्या मध्येच, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झाला असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचा इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झाला आहे तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात.
1: अच्छा,
0: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात. त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या एमध्ये बरेचसे आपले आहेत असं एकच नाही, कसं की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात ते की कुठे घ्यायला आपल्या, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गाईडलाइन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो, तापट इन द सेन्स की तो चिडका आहे रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये, ठीक आहे. आणि
1: हा
0: डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलाइन देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात, या लोकांना कोणीही युज करू शकतं,
1: म्हणजे
0: युज अँड थ्रू यांचा जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये,
1: कारण
0: व्यवसाय जर केलं की त्यांची फसवणूक होण्याचे चान्सेस जास्ती असतात.
1: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या
0: सगळ्यात.
1: सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
0: आता कसं सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही तुमची आई तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्या फॅन्सी बघितल्या आहेत मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान अगदी इतक्या म्हणजे तावाने काढतात सिग्नेचर ती की त्यांना वाटतं की मी केलेली सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅन मध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिला जे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे, म्हणजे तुमचं जे नाव असेल जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
1: अच्छा,
0: हे जर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की अँड डॉट्स ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे, हा एक वेगळा विषयच आहे.
1: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात काही वर येतात मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
0: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
1: अच्छा,
0: आणि कोणी सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते, डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेष ओढतात ती मागे रेष घेऊन पुन्हा पुढे येतात तसं पण करू नये.
1: पण मग सर या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
0: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली कसं आहे मॅडम की 21 डेज 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी, ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचा मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे पण सबकॉन्शियस माइंड 24 तास तुमचं जिवंत असतं, जसं श्वास घेणे पापणी आपण लवतो तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होत आपल्या जाणवत पण नाहीये. सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो आहे तो आधारित आहे. तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल रायटिंग करताना समजा झिगझॅग येत असेल, कर्व फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव्ह किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व फॉर्म असतील, ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण आहे सध्या म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही, त्याकरता तो लाखशिवाय होऊन घेईल लोकांच्या बोलणे ऐकून घेईल पण तरी पण तो. पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल, मग वादळ उद्या पाऊस उद्या काही उद्या तो काम तो पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही. कॉन्केव्ह झाला असेल इट्स ओके, हे चालतं, कारण हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपल्या हॅबिट्स ओळखायचे आहेत, स्त्रिया तर नवऱ्याला ओळखायचं आहे तर त्याच्याकडे शास्त्र चांगलं आहे, किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे त्याच्याकडे पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे मी कसं की एकमेकांना

0: व्यवस्थित पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्राफोथेरपी करून त्या आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेल्या आहेत, म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर.
1: तर या ग्राफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का, की ग्राफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतो हे मी की तुम्ही हँडरायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जर म्हटलं स्लॅनचा विषय म्हणून म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद विवाद छोटे मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरा एक ट्रेट असा आहे की रायटिंग करत असताना जर स्लॅन्ट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लॅन्टिंग टुवर्ड्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लॅन्ट बिघडला असेल तर त्यांचं जमणारच नाही, कारण कुठेतरी ती रेषी जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळायला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लॅन्ट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्जन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहे त्याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी मी जेव्हा चेक करतो तर त्यावेळी जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही. मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांचं सप्लायचं काम होतं माझं. त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्या आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा माझ्या रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम मी पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणतो तुम्ही रायटिंग सांगते मला. तर हे तर दिसतं तुझ्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्राफिक तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप. हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये. तर ते तुमच्या हँडरायटिंग दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता ह्या सगळ्या भावनेंचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला, पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंग वरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवलाय की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. असं समजा एखादा हँडरायटिंग मोठा आहे खूप मोठा आहे तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवे जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत म्हणजे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात. की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांना बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर झोन त्याला वरचा झोन म्हणतो हा तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे या विषयावरती. आता केव्हा नाही त्यात पण मी पाहू शकतो की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षर बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं. पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असं ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये. कारण एखादी गोष्ट खूप चांगली असते पण चांगलं नसतं. आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे. जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असं क्रॅम्प येतो असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो. तर ते तुमच्या हँडरायटिंग जाणवत होते. जर त्यांचे अक्षर समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ऍव्हरेज असतात ते. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला आजकाल तर कसं आहे की JEE NEET याच्यावर जास्त फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाहीत त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात असे माझे अनुभव आहेत. ते पर्यंत जेव्हा

0: हँडरायटिंग बघतो कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा
0: ठीक आहे. आता आपल्याला तुम्ही म्हणता येत नाही कारण आईवडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी की जसं अल्फाबेट आर आहे, आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा ज्याला खालतून गोल आलाय. ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते एव्हरेज असतं, म्हणजे खूप असेल तसं काही गरज नाही आहे. दुसरा आपण आर काढला पक्ष्यासारखाच पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांनी जे शिकवलं तेवढंच तो करणार. अच्छा. कशा करता की फक्त

0: खूप असेल जसं काही गरज नाहीये. दुसरं आपण आर काळापेक्षा जर का पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा, तर असे जे आहे त्यांनी जे शिकवलं तेवढंच तो करणार. कशा करता की फक्त परीक्षेत पास झालं पाहिजे विषय संपला त्याचा, ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ऍक्सेप्टेड असतात कारण फॉलोअर असतात ते. जर आर रेज काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते, ठीक आहे. आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लेंथ मिश्री काढतो ना, तसं करताना दोन हाफ सर्कल काढले, ठीक आहे. आता श्रोताने कळेल तुम्ही काय सांगतोय ते. एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढलं आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंध, म्हणजे ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाहीये ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झालाय तर ते लोक चिडके असतात आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात मग असे आर काढणार. जर समजा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरं आर काढावं म्हणजे पक्षासारखा पण जसं लूप लहान आहे असं आर काढावं.
1: सर जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावं असं वाटतं की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले. एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँड रायटिंग हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकाव. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपुरातच माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो. ते एवढ्या करता की याचा प्रचार प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्राफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताचा पण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युव आणि कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

ऐकू शकता. संध्याकाळच्या ठीक 6 वाजता आहेत, 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 इंग्रजीतील बातम्या आपण ऐकू शकाल. हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदीतील बातम्या आणि 6:05 इंग्रजीतील बातम्या.

रसिकश्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा चौथा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: इंदाबाई पांडुरंग आवळे आणि सहकारी यांनी सादर केलेलं आराधे गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा चौथा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली.

0: भविष्यति। अन्ते मुख्य वार्ताः पुनः एकवारम्। वैश्विक अनिश्चितताया आर्थिक समाह्वानानां च मध्ये वृक्षदेशाः रचनात्मिकां भूमिकां निर्वहन्तीति भारतेन दृढतया प्रतिपादितम्। श्वः प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः आबुधाबी यात्रायाः समये भारत यूएई देशौ द्वैपाक्षिक सम्बन्धान् अग्रिमस्तरे नेतुं सज्जते स्तः। कांग्रेस दलस्य नेता वी डी सतीशन वर्यः केरलम् राज्यस्य मुख्यमन्त्री भविष्यति इति वार्ताः।
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत। आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर संध्याकाळी 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। यामध्ये व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली च्या प्राचार्या मेघना जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल। 7:15 वृत्तविशेष। 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उन्हाळी हंगामातील पिकांचं कीड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक आर बी जाधव यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकाल। 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। श्रोतेहो, 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवारी दिनांक 9 मे रोजी ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या चांदणे शब्दसुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश आपण ऐकू शकाल। स्पॉटलाईट। 9:30 कंट्रीवाईड। 9:45 इनसाईट्स हे तिन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 10:00 नभोनाट्यांच्या कार्यक्रमामध्ये कशासाठी कोणासाठी हे नभोनाट्य लेखक श्याम फडके सादर करते चंद्रकांत बर्वे। 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये निवृत्तीबुवा सरनाईक यांचं गायन राग बिहाग आम्ही प्रसारित करू। 15 मे 2026 आमची प्रातकालीन सभा सुरू होईल सकाळी 5:50। 6:05 गिरवाणवाणी यामध्ये अंबिका स्तोत्र। 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात अस्वीकृत दुधाची विल्हेवाट याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल। 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हाडांची ठिसूळता याविषयी मार्गदर्शन करतील डॉक्टर अतुल ढेपे। 6:50 परिसर या कार्यक्रमात सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती लेखन केलंय धनंजय मुदगलकर यांनी। 6:55 रूपरेषा सांगितली जाईल। 7:20 एक गाणे ताजेतवाने। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली। सकाळी 8:40 आपण ऐकाल चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम। 8:55 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन यानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। 9:20 कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम। 9:35 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये राज्य शासन पुरस्काराने सन्मानित मिरजेचे तंतुवाद्य निर्माते युसुफ मुल्ला सतारमेकर आणि त्यांचे सुपुत्र अल्ताफ मुल्ला सतारमेकर यांच्याशी बातचीत आपण ऐकाल। मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल सकाळी 10:15 गांधी वंदना। NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम सकाळी 11:00। 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम।

0: श्रोतेहो दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमात कुटुंब समाजाचा गाभा, डॉक्टर मुकुंद गोरे यांच्याशी संवाद, आजची रेसिपी, प्रोटीन पावडर आणि आठवणीतलं गाव भीमाशंकर याविषयी आपण ऐकाल. 1:05 गीत बहार, 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र, भावधारा 1:45, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो आमची सायंकालीन सभा सुरू होईल 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये संध्या सखी आणि सहकारी सादर करतील भारूड, 6:30 रूपरेषा सांगितली जाईल, 6:35 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकाल, आणि 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 8:15 कव्वाली, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये कुमुदिनी मुंडूर यांचं गायन राघहंस ध्वनी आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो असे असतील आमचे आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातम्याही सहक्षेपित करू. यामध्ये आपण 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या आणि 9:09 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी सांगली केंद्र आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली इथल्या प्राचार्या मेघना दीपक जोशी मागच्या भागापासून आपल्या सोबत आहेत. व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी त्या आपल्याला मार्गदर्शन करतात. आजच्या कार्यक्रमात त्यांनी याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित होतोय.
1: दहावीनंतर 2 वर्षाचा ITI पूर्ण केल्यानंतर परत मुलांच्या मनात चलबिचल चालू होते की मी 10वीनंतर ITI केला, अप्रेंटिस केली, नोकरी लागली, पण मला ग्रॅज्युएशन करायचं असेल तर 12वी करणं गरजेचं आहे, म्हणजे परत माझे 2 वर्ष वाया जाणार, परत मला 11वी 12वी करायला पाहिजे. बरं, 11वी 12वी एक्सटर्नल होईलच याची काही शाश्वती नाही. ही अडचण लक्षात घेऊन शासनानं 12वी समकक्षता प्रमाणपत्र या 2-3 वर्षात चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय द्यायची गरज नाही. ज्यांचा 2 वर्षाचा ITI कोर्स पूर्ण झालेला आहे त्यांना फक्त बोर्डाचे मराठी किंवा हिंदी आणि इंग्रजी हे 2 पेपर देऊन 12वी समकक्षता तुम्हाला प्राप्त होते, ज्याच्या बेसिसवर तुम्हाला जर आवड असेल किंवा आवश्यकता असेल तर पुढचं

ग्रॅज्युएशनचं म्हणजे पदवीचं शिक्षण घेऊ शकता. तसंच जर कोणाला पुढे शिकायची इच्छा आहे इंजिनिअरिंगमध्ये तर त्यांना डायरेक्ट डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळतं. म्हणजे तुम्ही उच्च तांत्रिक शिक्षणसुद्धा घेऊ शकता, डिप्लोमा डिप्लोमानंतर डिग्री. आय टी आय ही तुमचं बेसिक आहे. आय टी आयकडनं जर तुम्ही डिप्लोमाला गेला तर तुमचं एक वर्ष वाचतं. अधिक आय टी आयमध्ये तुम्ही शिकलेले असता त्यामुळे तुमचं प्रॅक्टिकलचं नॉलेज खूप चांगलं असतं. आता आय टी आयमध्ये शिक्षणाचं हे कसं आहे साधारण, तर 70% प्रॅक्टिकल आहे आणि 30% फक्त थेअरी आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली खूप साऊंड असता, त्यामुळे पुढे डिप्लोमा त्याच क्षेत्रामध्ये किंवा डिग्री करणं खूप सोपं जातं, फार काही अवघड जात नाही. आता वेगवेगळ्या ज्या कंपन्या आपल्या आय टी आयमध्ये येतात त्यातल्या काही कंपन्यांची नावं सांगते. टाटा मोटर्स येतात, महिंद्रा अँड महिंद्रा येते, एल एन टी म्हणजे लार्सन अँड टर्बो ह्याही कंपन्या येतात. तसंच आपल्या याच्यातनं रेल्वे, एम एस सी बी आणि काही पोलीस भरतीतही मुलं जातात. त्यामुळे शासनामध्ये पण ह्या बऱ्याच तुम्हाला स्कीम्स उपलब्ध आहेत. आय टी आय करून तुम्हाला कमीत कमी वेळात स्वतःचं करिअर घडवता येते. तर प्रत्येक तरुणाला आय टी आय करून हा एक राजमार्ग आहे की एक वर्ष किंवा 2 वर्षाचा कोर्स करून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. कमीत कमी 14,000 ते 15,000 रुपये पर महिना मिळवू शकता. आता काही जण पुणे मुंबईला जातात, त्यांचा स्टायपंड जास्त असेल, 20-22 हजारापर्यंत जातो. पण आपल्या स्थानिक स्तरावर सुद्धा तुम्ही आरामात 13 ते 14 हजार मिळवायला काहीच प्रॉब्लेम नाही. स्थानिक स्तरावरती तुमचे फायदे असे आहेत की तुम्ही घरी जाऊन घेऊ शकता, तुम्हाला इथलं इथं दुसरं काही करायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर तेही होऊ शकतं. आय टी आयची प्रवेश प्रक्रिया 10वीचा निकाल लागल्यानंतर लगेचच चालू होते. तुम्हाला माहिती केंद्र प्रत्येक शासकीय आणि प्रत्येक प्रायव्हेट आय टी आयमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं जे मेरिट आहे त्या मेरिटप्रमाणेच तुम्हाला प्रवेश दिला जातो. शासकीय आय टी आय असो किंवा प्रायव्हेट आय टी आयला सुद्धा 50% प्रवेश हे आपल्या मेरिटवरच होत असतात. पसंतीनुसार तुम्हाला ट्रेड निवडता येतो आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच 10वीचा निकाल लागल्या जर आय टी आयला भेट दिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल की कुठल्या ट्रेडला काय स्कोप आहे. प्रत्येक माहिती केंद्रात तुम्हाला ही माहिती मिळून जाईल, ज्याच्या योगानं तुम्हाला मेरिट लिस्ट ज्या वेळेला पब्लिश केली जाते त्यावेळेला तुम्ही स्वतः कुठला ट्रेड घ्यायचा, त्या ट्रेडसाठीचे ऑप्शन कुठले भरायचे ह्याचंही मार्गदर्शन आय टी आयमध्ये अगदी मोफत केलं जातं. त्यामुळं विद्यार्थी आपल्या आवडत्या ट्रेडला ऍडमिशन घेऊन पुढं त्याचं करिअर घडवू शकतो. आणखीन एक मुद्दा, आय टी आय शिकत असताना त्यांचा खर्चाचा बोजा कमी व्हावा म्हणून शासनानं आता दरमहा 500 रुपये विद्यावेतन त्यांना जाहीर केलेलं आहे. प्लस आम्ही प्रत्येक आमच्या आय टी आयमार्फत बसमध्ये पण पासमध्ये सवलत देऊन त्या पद्धतीनं काही करता येते का मुलींना आणि मुलांना पण, बसची अरेंजमेंट पण करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुमचं जाणं येणं सुलभ व्हावं. कारण प्रत्येकाकडे काही 2-चाकी वाहन असेलच असं नाही. काही लोक 15-20 किलोमीटरच्या परिसरातनं आय टी आयला अपडाऊन करत असतात, गावांमध्ये बस येतात नाही येतात. तरी आम्ही महामंडळाला रिक्वेस्ट करून काही ठिकाणी बसगाड्या पण चालू केलेल्या आहेत त्यांच्या वेळेमध्ये, जेणेकरून तुम्हाला येणं जाणं पण सुलभ होतंय. आय टी आयमध्ये येऊन तुम्ही शिकून एक चांगले कुशल कारागीर किंवा एक कुशल उद्योजक पण बना असं माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे. आता 12वीनंतर तुम्हाला समकक्षता मिळत असल्यामुळं 12वीचं समकक्षता प्रमाणपत्र पण मिळते, उच्च शिक्षण पण तुम्ही घेऊ शकता. नोकरीच्या संधी आहेत तुम्हाला रेल्वे, महावितरण, इस्रो, खाजगी कंपन्या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. परदेशात पण काही आपली मुलं जाऊन त्यांनीही करिअर घडवलेलं आहे. मागच्या वर्षी आय टी आय सांगलीमधून जो मेसन ट्रेड आहे बांधकामचा त्यातल्या 9 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले आणि ते आता इस्रायलला जॉब करतायत. त्यांना चांगली संधी मिळालेली आहे, पगार पण चांगला मिळतो आहे. आता ज्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायचे आहेत त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिकलचं दुकान काढू शकतात, वाहन गॅरेज काढू शकतात, वेल्डिंगचं एखादं वर्कशॉप काढू शकतात. सोलार टेक्निशियन जो नवीन ट्रेड आलेला आहे तर स्वतः तुम्ही सोलार इन्स्टॉलेशनचा व्यवसायही चालू करू शकता. तर आय टी आयच्या वेगवेगळे जे ट्रेड आहेत त्यांची काही वानगी दाखल नावंही सांगते. मशिनिस्ट ट्रेड आहे, फिटर ट्रेड आहे, CNC ट्रेड आहे, कोपा आहे, मोटर मेकॅनिक व्हेकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे, मेकॅनिक डिझेल आहे, वेल्डर आहे, कार्पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वायरमन आहे, फाउंड्रीमन आहे, ICTSM म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स आहे. आपल्या आय टी आयच्या ट्रेडमध्ये बेसिकली एक साधारण कॅटेगरायझेशन करायचं झालं तर इंजिनिअरिंग ट्रेड आणि नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये साधारण बेसिक कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग यासारखे ट्रेड येतात, त्यांना पण स्कोप खूप

कोकणाला आहे. कार्पेंटरला तर आता परिस्थिती अशी आहे की कार्पेंटरची डिमांड खूप आहे, पण कौशल्य असलेले मनुष्यबळ असलेले लोक उपलब्ध होत नाहीत. आता नवीन याच्यामध्ये शासनानं शॉर्ट टर्म कोर्सेस पण काही चालू केलेले आहेत, जे तुमच्या मूळ ट्रेडमधलं ॲडव्हान्स टेक्निक जे आहे ते पण तुम्हाला 2 किंवा 3 महिन्यासाठी ITI मध्ये शिकून आणखीन चांगल्या पद्धतीचा जॉब किंवा स्वतःमध्ये तुम्ही प्रगती करू शकता. ITI मध्ये आणखीन एक कोर्स असा आहे स्टेनोग्राफर. सध्या कोर्टामध्ये वगैरे स्टेनोची गरज खूप आहे, तर हा शॉर्ट हँडचा कोर्स पण आपल्याकडे आहे, तर तोही करून तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. न्यूएज कोर्सेसमध्ये सध्या सोलर टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन आणि ड्रोन टेक्निशियन असे कोर्सेस आहेत, आणि भविष्यातही आणखीन बरेच कोर्सेस येतील. तर आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे माझं की तांत्रिक कौशल्याची कास धरूया आणि आपण आपला भारत स्वावलंबी बनवूया. आजकालची सर्व पिढी टेक्नोसावी आहे. आता या टेक्नोसावी पिढीला लागते ती वेबसाईट, किंवा आपल्याला जर कुठलंही ॲडमिशनच्या संदर्भातलं नोटिफिकेशन पाहिजे असतील किंवा माहिती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपली शासनाची वेबसाईट आहे www.admission.dvet.gov.in. ही वेबसाईट उघडल्यावरती तुम्हाला लेटेस्ट सर्व अपडेट्स उपलब्ध होतील. यामध्ये तुम्हाला ॲडमिशनचं ब्राउचर मिळेल, सर्व ITIची लिस्ट आहे राज्यातल्या, प्रत्येक जिल्हानिहाय पण तुम्हाला ती लिस्ट उपलब्ध होईल. त्याच्यावरती ITIचा पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, सर्व माहिती मिळून जाईल. ज्यायोगे तुम्हाला कुठल्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑनलाईन फॉर्म त्या पद्धतीनंही भरू शकता. ॲडमिशनमध्ये अजून एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ॲडमिशनला जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे 90% विद्यार्थी हे त्या जिल्ह्यातलेच असतात आणि 10% हे जिल्ह्याबाहेरचे विद्यार्थी या जिल्ह्यात ॲडमिशन घेऊ शकतात. ITI ही फक्त मुलांचीच मक्तेदारी असा आपला समज होता. एक ठराविक ट्रेड म्हणजे बेसिक कॉस्मेटॉलॉजी किंवा ड्रेस मेकिंग असे जर ट्रेड सोडले तर बाकीच्या ट्रेडला मुली ॲडमिशन घेऊ शकत नाहीत किंवा घेतही नव्हत्या. तर आत्ताच्या अलीकडच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थिनींना 33% आरक्षण प्रत्येक ट्रेडला दिलेलं आहे. आणि आजकाल ITI मध्ये वायरमन, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट या ट्रेडला पण मुली ॲडमिशन घेऊ लागलेल्या आहेत आणि ते घेऊन स्वतः ट्रेनिंग देत आहेत पण जॉब पण करतायत. असं काही नाही आहे की मुली कुठल्याही क्षेत्रात माग आहेत. काही विद्यार्थी लांबून येत असतात तर या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा ITI सारख्या ठिकाणी साधारण 100 कॅपॅसिटी असलेलं सर्व सुविधांनी सुसज्ज असं वसतिगृह उपलब्ध आहे. तसंच काही तालुका ITIना 50 क्षमता असलेलं वसतिगृह उपलब्ध आहे की ज्या ठिकाणी मुलं राहून आपलं शिक्षण 1 वर्ष 2 वर्ष ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं पूर्ण करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला प्रत्येक ट्रेडला कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे किती इनटेक आहे. तर सर्वसाधारण प्रत्येक ट्रेडची प्रवेश क्षमता ही 20 ते 21 आहे, तर काही ट्रेड ते 24 ते 26 आहे. ही ट्रेड पद्धतीनं थोडीफार बदल होतात. आता याची पण सर्व माहिती ही वेबसाईटवरती उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थिनींनी पण आता जास्तीत जास्त ITIला ॲडमिशन घ्यावं असं मी आवाहन करते, आणि त्यांनी आपल्याला भविष्यामध्ये काय संधी आहेत याचा विचार करून त्या पद्धतीनं ट्रेड निवडावा. त्यांनाही भविष्यामध्ये रोजगार मिळवण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, कारण आजकाल एकाच्या पगारावर घर चालत नाही, दोघांचा पगार घरासाठी आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही 1 किंवा 2 वर्षाचा कोर्स करून घर बसल्या उद्योगधंदा करू शकता किंवा नोकरीही मिळवू शकता आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकता. ॲट लास्ट बट नॉट लिस्ट, उद्यमेनही सिद्धंती कार्याणी न मनोरथैही नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. अर्थ सांगते, उद्योग केल्याने सतत कार्यरत राहिल्यामुळेच आपण हाती घेतलेलं कार्य पूर्ण होत असतं. मनातल्या मनात मनातले मांडे खाऊन मनोरथ रचून कार्य पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी सुभाषितकार उदाहरण काय देतात की झोपलेल्या सिंहाच्या मुखामध्ये हरिण आपणहून प्रवेश करत नाही. सिंहाला जर भूक लागली तर त्याला स्वतःला झडप घालून शिकार साध्य करावी लागते. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्वतः कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, तरच तुम्हाला ते साध्य होईल. ITI केल्यानंतर मी नुसता बसून मला कोण 15-20 हजार रुपये पगार देईल असं होणार नाही. कारखान्यात जाऊन

ते 10 तास काम करून मग तुमच्या हातात पेमेंट मिळतो. आणि जर तुम्ही त्यात आपलं कौशल्य जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे सिद्ध केलं तर त्यात प्रमोशन मिळून तुम्ही मॅनेजर लेवलला वगैरे जाऊ शकता. तुमचं पद वाढतं, प्रतिष्ठा वाढते, मिळणारा पैसाही वाढतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील आणि कष्टानं प्रयत्नानं यश साध्य होतं हे नक्की लक्षात ठेवा. शेवटी एवढं सांगू इच्छिते आहे की ITR हे केवळ प्रशिक्षण नाही आहे तर तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारं एक कौशल्य शिक्षण आहे ज्याच्यामुळं तरुण रोजगार करून, उद्योग करून, स्वावलंबनाचा मार्ग मिळवून आपापल्या पायावर उभे राहू शकतात. आणि कौशल्य असलेला तरुण केवळ स्वतःचं भविष्य घडवत नाही तर तो देशाचाही विकास करतो आणि ज्याच्यामुळं देशही मोठी भरारी घेऊ शकतो. धन्यवाद.

व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीच्या प्राचार्या मेघना दीपक जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. त्यांनी दिलेल्या माहितीचा आज दुसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली संपर्क 98508807001
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.
2: कृषी प्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत. या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा चौथा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी

0: वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वरती,
0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
0: आणि
1: भविष्यात आहे।
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 KHz या AM वाहिनीवर 100.6।

आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो उद्या सकाळी 9:35 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये राज्य शासन पुरस्काराने सन्मानित मिरजेतील तंतुवाद्य निर्माते युसुफ मुल्ला सतारमेकर आणि त्यांचे सुपुत्र अल्ताफ मुल्ला सतारमेकर यांच्याशी बातचीत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आकाशवाणी एक असं माध्यम जे वर्तमान इतिहास आणि भविष्यातही

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य। राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत। केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावाने सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे। काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत। कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत। सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत। आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत।
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे। तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत। गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत। खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे। शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा, डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे। सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे। यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल। हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला। यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे। मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे। नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला। या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे। राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000

रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मे पर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत

0: आहे। हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे। सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या एकूण 7 ठिकाणांवर छापे टाकले। या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य। राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। मध्यमधारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।
3: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे। या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली। या कार्यक्रमाचा 4था भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
4: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

कृषीप्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणी सांगली केंद्र, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: साठी वापरण्यात येणारं गणित, त्याची मंजुरी प्रक्रिया, त्यामध्ये विचारात घेतलेले घटक, शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा, या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी उदरता उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत. ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलंय सर त्यांनी, याला A2+SL. आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+SL. आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस ह्या अनेक ह्याच्यामध्ये किती आहेत सर, साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+SL म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्याच्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+SL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत ह्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी ह्या किमती आपल्या समोर आता आहेत.
0: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
1: MSP दरामध्ये वाढ होत गेली राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक. नंबर दोन, आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतुनी सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतोय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेला आहे आणि आम्ही अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल मध्य प्रदेश दिल्ली पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळं आपण वाटतोय, म्हणजे मी लाडकी बहिणीचं सुद्धा

0: याच्यामध्ये उल्लेख करेल, याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणा मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकले सराय अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोरीवर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 च्या काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने. मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी? 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोतेहो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनांनी तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. संध्याकाळचे
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार, दिनांक 14 मे 2026. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उन्हाळी हंगामातील पिकांचं कीड व्यवस्थापन, हा प्राध्यापक आर बी जाधव यांनी लिहिलेला संवाद.
1: राम राम साहेब.
2: काय शिवाजीराव, कुठे आहे पत्ता? काय म्हणते तब्येत? शेतीवाडीचं कसं काय चाललंय?
1: साहेब, तब्येत बरी आहे बरं का. आता यो खरीप पावसानं वायच गेलेला आहे आणि व्हायचं काकडी, टरबूज आणि झेंडू केला आहे बघा. तेव्हा म्हटलं आता घ्यावी तुमची गाठ, म्हणजे कसं आहे का, नाही म्हटलं तरी तुमच्याकडं आलं की काहीतरी फरक पडतो आहे बघा. म्हणजे नवं जुनं काहीतरी कळतं, या चार गोष्टी कानावर पडतात ते. हां,
2: आता उन्हाळा म्हटला की काकडी, कलिंगड, लिंबू, सरबत हे सगळं आलंच हो
1: वय की.
2: पण कपाशी, हळद आलं यांची लागण आली. शिवाय लग्न सरायचे दिवस, त्यामुळे गुलाब, झेंडू, निशिगंध यासारख्या पिकांनाही मागणी तेवढीच.
1: खरं आहे की
2: पुन्हा आली द्राक्षाची खरंच छाटणी. वांगे, मिरची, ढोबळी, टोमॅटो, कांदा, डाळिंब ही पिकं तर अशी की कुठल्याही हंगामात घेता येतात. शिवाय आंबामुळं संरक्षण आलं, आंबे उतरणे, असे अनेक कामं आहेत. आता ज्याचं त्याचं आपलं नियोजन आहे.
1: होय होय, हे बाकी तुमचं खरं आहे बघा. पण तुम्ही काय बी म्हणा साहेब, उन्हाळ्यात काय करायचं म्हटलं का नाही, का धडकीच भरते बघा. हे वावटळ, अवकाळी पाऊस, इजा आणि हे वारं याच्यामुळं बघा काय नशिबाला येईल ह्याचा नियम नाही बघा. किडी रोगाचा विषय तो व्हायलाच आहे.
2: काय बघा शिवाजीराव, अहो उन्हाशिवाय सावलीला कोण विचारते? म्हणलं तर संकटांना संधी म्हणाल तर काय हरकत आहे, नाहीतर कुणी उठलं असतं आणि काही करत बसलं असतं, नाही का?
1: खरं आहे, खरं आहे.
2: जे वादळात दिवाला होतात चर्चा तर त्यांचीच होते ना.
1: खरं आहे साहेब. तर मग आपण आपल्या हातातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तरी करायला पाहिजेत, नाही का? हा, मला आता हे उन्हाळ्या हंगामातील पिकावरच्या ज्या काही किडी रोग आहे ते त्यांच्या समस्या आणि त्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे ते इकडंच थेट गाडी वळवायची आहे बघा.
2: आता ह्या हंगामात म्हणला ना तर डाळिंब, कपाशी, भेंडी यावर मावा कीड, तसंच निशिगंध, द्राक्ष, मिरची, ढोबळी, कपाशी यावर फुलकडे त्रासदायक ठरतात. वांग्याबरोबरच मिरची, कापूस यामध्ये लाल कोळी दिसतात. पानांच्या कळ्या त्यामुळे खालच्या बाजूला वळायला लागतात. वांग्यात पांढरी माशी हैराण करते. आंबा मोरावर तुडतुडे. द्राक्षांच्या बागामध्ये पिट्या. ही सगळी मंडळी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर रसरसनात किडे आहेत.
1: आता साहेब, मला या एक दोन वाक्यात जरा समध्या हे काय किडी आहेत तुम्ही म्हणताय सांग नाही, या समध्यांची ओळख करून देता का?
2: काही हरकत नाही. आता मावा किडीचे पोरट जर म्हटलात किंवा त्याची पिलं म्हटली तरी पानाच्या खालच्या बाजूला किंवा कोवळ्या शेंड्यावर तुम्हाला दिसतात. त्यांच्याकडून रसरसन झालं की पिकं हळूहळू हिरवेपणा गमावतात आणि वळायला लागतात. प्रकाश संश्लेषण मंदावतं. तसेच त्यांचा दर्जा खालावतो पिकांचा, त्यावर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या शरीरातून ते जे काही गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात त्यावर काळी बुरशी वाढायला लागते आणि ते हळूहळू इतर पसरायला लागते. हा भाग उन्हात पाहिला तर चकचकताना दिसतो. पुनरुत्पादनासाठी नर आणि मादीचं मिलन इथं गरजेचं नाही, त्यामुळे आणि शिवाय पुनरुत्पादनाची क्षमताच मुळात जास्त असल्यामुळं अल्पावधीत या किडी संख्या झपाट्याने वाढते.
1: अहो, सोयीचं टूक सुद्धा ठेवायला जागा ठेवत नाहीत बघा. म्हणजे मी आता हे वरण्याच्या आपलं मावा आहे की नाही, त्या वरण्याच्या माव्यानं भरलेल्या शेंगा बघितल्या ते बघा.
2: अच्छा अच्छा अच्छा. आता तुडतुडे म्हणाल तर ते असतात पाचराच्या आकाराचे, तिरके चालणारे.

0: रंगाने फिकटचे हिरवट पिवळे या हंगामातील आंबा महोरास्ते मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. फुलकिडे पानं कळ्या आणि फुलं यांना खरवडतात, त्यामुळे त्यांचा पृष्ठभाग खरभरी झालेला असतो. आता हे तुडतुडे आणि फुलकिडे दोहांचे प्रौढ आणि त्यांची पिलं हे रस शोषण करत असतात. फुलकिड्यांच्या उपद्रवानं पानांच्या कडा वरच्या बाजूनं वळायला लागतात.
1: म्हणजे दिसाय लहान आणि करामतीमान आशिष या सगळ्यांची कीर्ती म्हणावी लागेल, आहे का नाही?
0: अगदी अगदी बरोबर. आता केळीचा पर्णगुच्छ, मिरचीतला चुरड्या मुरड्या, वांग्यातील लिटल लीप, तसंच भुईमुगातील पीनट स्ट्राईप, तसेच रोसेट, भेंडी पोपई यासारख्या पिकातील मोझॅक, असे कितीतरी विषाणूजन्य रोग ह्या रस असणाऱ्या किडींमुळे प्रसारित होतात. महत्वाची बाब अशी की विषाणूजन्य रोगापासून पिकांना मुक्ती देणारी विषाणूनाशके आपण आज तरी तयार करू शकत नाही, आणि म्हणून या किडीकडे डोळेझाक करून चालत नाही.
1: खरं आहे साहेब. म्हणजे जसा येड्स बरा होत नाही तसंही विषाणूजन्य रोगाला बळी पडलेली झाडं बी बरी होत नाहीत, असंच म्हणा की?
0: अगदी अगदी बरोबर, तसंच आहे. तर याच्या बंदोबस्तासाठी म्हणाल तर 5% तीव्रतेचा लिंबोळी अर्क, तसेच चिकट सापळे जरूर लावावेत. तीव्रता जास्त असेल तर डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिलीलिटर अथवा थायोमेथॅक्झाम 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायला पाहिजे. इमिडाक्लोप्रिड, असेटॅमिप्रिड, मिथिल डिमेटॉन किंवा तत्सम जे काही अंतरप्रवाही वर्गात मोडणारी कीटकनाशक आहेत ही देखील बंदोबस्तासाठी वापरता येतात, मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ती वापरावीत.
1: हां हां हां हां, हे खरं आहे बघा साहेब. पण साहेब, हे वळवाच्या पावसानंतर बघा हवेत जो काही गारवा येतो आहे का नाही, त्यामुळे बघा पिकाच्या पानावर केवडा अशासारख्या रोगाची लक्षणं दिसते ती, आहे का नाही? तेव्हा मग अशा वेळी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे?
0: अशा वेळेला अझाक्झिस्ट्रॉबिन 10 मिली किंवा मेटालॅक्झिल अधिक मॅनकोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची 25 ग्रॅम मात्रा ही 10 लिटर पाण्यात घेऊन फवारायला पाहिजे. बऱ्याचदा ही पिकं भुरी रोगाला सुद्धा बळी पडतात. यात पानावर कालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी यायला लागते. लागण प्रथम जून पानावर दिसते, नंतर पुढे ती कोवळ्या पानावर दिसायला लागते. पानं मग हळूहळू गळू लागतात, वळू लागतात. हा बुरशीजन्य रोग असून याच्या बंदोबस्तासाठी डेनोकॅप, ट्रायडेमॉफ अथवा कॅराथेन यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 10 मिलीलिटर अथवा मग कार्बेंडाझिम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारला पाहिजे.
1: साहेब, आता बघा बऱ्याच ठिकाणी मी बघतोया का आंब्याची झाडं मोहरानं पिवळी धमक होते ती, मात्र दुष्ट लागावी तसं त्याचं मोहर बी तेवढ्याच येगानं करपून जातोय बघा. लागलं म्हणजे मोहराला एखादं फळ लागते या ती बी अगदी वाटाण्याच्या दाणे एवढं, आणि आंबा पण लागते ते पण त्याची बी गळ होते हो. पण आता ही परिस्थिती सर्रास सगळीकडंच कमी अधिक प्रमाणात दिसून येते, आता याच्या बाबतीत काय करायला पाहिजे ते सांगा.
0: एक तर आंबा मोहरामध्ये संयुक्त फुलांचं प्रमाण अत्यंत कमी असतं, त्यामुळे मोहर हा गळतोच. मोहर गळू नये यासाठी तसेच फळं मोहरी किंवा वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराचे असताना 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिलीलिटर नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड हे संजीवक घेऊन त्याची फवारणी करायला पाहिजे.
1: बर,
0: याबरोबरच मोहरांचं तुडतुडे आणि भुरीपासूनही संरक्षण करणं गरजेचं असतं. वास्तविक ऑक्टोबर ते जानेवारी या काळात 6 फवारण्या आंब्यावर व्हायला पाहिजेत. आपण काहीच करत नाही आणि मोहर गळलेली तक्रार मात्र न विसरता करतो, किमान ठाळ्यांचे जे शेंडे सुचतात तेव्हा एखादी, आणि पुन्हा मोहर बाहेर आल्यावर आणि त्यानंतर पुन्हा 10-12 दिवसांनी दुसरी, अशा ह्या 2-3 फवारण्या न चुकता घ्यायला पाहिजेत.
1: पण साहेब, या आता फवारण्या कशाच्या घ्यायला पाहिजे ते म्हणताय सा?
0: त्यासाठी पाण्यात मिसळणारी कार्बारील 50% पावडर 20 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 3 मिली यापैकी कोणतंही कीटकनाशक अधिक पाण्यात मिसळणारं 80% गंधक 20 ग्रॅम किंवा हेक्झॅकोनाझोल 5 मिलीलिटर यापैकी एक बुरशीनाशक हे 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचं असतं. फवारणी करताना कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांचा पुन्हा पुन्हा वापर करत असताना ते आलटून पालटून करावेत.
1: आता साहेब, हे झालं झाडावरलं नुकसान, आहे का? पण आता आडीत नबी बघा काही आंबे असं कुजते ती, आणि त्यात आंबा पडताना जर का आळीबिळी दिसली तर मात्र मग मूड जातोय बघा. म्हणजे आता हे आंब खायचं का नाही असा प्रश्न निर्माण होते, तेव्हा यासाठी सुद्धा व्हायचं मार्गदर्शन करायचे.
0: आता बघा, आंबे उतरत असताना ते खाली पडून आपटणार नाहीत याची प्रथम काळजी घ्यायला पाहिजे. पाडाचे 10-5 कसन आंबे आढळल्याशिवाय उतरण्याचा विषय काढू नये. आंबे झिल्याच्या मदतीने उतरावेत. आता उतरण केलेले आंबे बादलीवर पाण्यात 1-1 करून टाकावेत, आणि पाण्यात बुडणारे जे आंबे आहेत ते वेगळे करावेत. कारण जे पाण्यात वर पोहतात ते अपरिपक्व आहे थोडं समजावं. आणि अशा आंब्यांना मग जे पाण्यात बुडतात मग त्यांना

0: 2.5% तीव्रतेच्या मिठाच्या द्रावणात सोडावं. आता तुम्ही म्हणणारे 2.5% तीव्रते द्रावण काय, असं
1: अगदी माझ्या मनात आलतच, म्हणजे आता हे नेमकं आम्ही द्रावण कसं करायला पाहिजे.
0: यासाठी 10 लिटर पाणी बादलीत घेऊन त्यात 250 ग्रॅम मीठ वापरावं आणि असं जे द्रावण आहे त्यामध्ये हे आंबे सोडावेत.
1: बर,
0: आता मात्र जे वरती पोहणारे आंबे आहेत ते आपण आडीसाठी वापरायला घ्यावेत.
1: घ्यायची
0: पाण्यात बुडणारे आणि मिठाई द्रावणात वर
1: वर पोहणारे.
0: आलं लक्षात?
1: आलं लक्षात.
0: हे आंबे आडीत पिकवण्यासाठी योग्य समजायचं.
1: पण आता साहेब त्या पिकलेल्या फळात बी आळ्या होते ती, आहे का नाही, मग त्याच्यासाठी काय उपाययोजना आहे का?
0: याकरता आंब्याच्या बागेत हेक्टरी 4 रक्षक सापळे वापरावेत. म्हणजे ज्या फळमाशांमुळे अशा फळात आळ्या होतात त्या फळमाशांचा नायनाट होईल. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी असा सापळा विकसित केलेला आहे.
1: पण आता साहेब ही तुम्ही अगदी नामी उपाययोजना सांगितली बघा. म्हणजे कसं आहे, आता ही जर उपाययोजना केली की आंब्याचं संरक्षण होईल, पण आता मला असं सांगा का दोडकं काकड्या तसेच ही शेवग्याच्या शेंगा म्हणा याच्यात पण ह्या आळ्या होऊन फळं वाकडी तिकडी होते ती बघा. हा, तिथं अशा जर आपण सापळ्याचा वापर केला तर ती चालतो या का?
0: अगदी अगदी, काही हरकत नाही. तुम्ही याही फळपिकामध्ये त्या सापळ्यांचा वापर करू शकताय.
1: बर बर बर. आता साहेब ही द्राक्षाच्या बागा जी आहे ती त्याच्यासाठी काय सांगता येईल का?
0: आता अगदी लवकरच म्हणजे 15-20 दिवसांनी खरड चाटण्यास सुरुवात होईल. मग इथं डोळे फुटताना किंवा कोवळी जी फूट असते अशा फुटीची जी पानं आहेत त्याच्यामध्ये उडद्या भुंगेरा त्रास द्यायला लागतो. फुटीचे डोळे खाणे किंवा मग पानांना भोकं पाडणे अशा प्रकारचा प्रताप ते करायला लागतात. मात्र दिवसाही भुंगेरे लपून असतात ते दिसत नाहीत, कारण हे कृष्णकृत्य कधी रात्रीच्या वेळी करतात. किडीच्या बंदोबस्तासाठी इमिडा क्लोप्रिड 3 मिलीलिटर अथवा लांबडा सायलोथ्रिन 5 मिलीलिटर हे 10 लिटर पाण्यातून फवारायला पाहिजे. एरंडीच्या 200 ग्रॅम भरडलेल्या बिया जर 1.5 लिटर पाण्यात टाकून त्यापासून केलेले झाकण्या जर एकरी 3 ठेवल्या तर अशा प्रकारे आपण त्यांना आकर्षित करून नष्ट करू शकतो.
1: बर, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जे काहीतरी वाचलात लावता येईल नाही का? पण आता साहेब ही अगदी साधी सोपी आयडा तुम्ही मला सांगितलं असं खरं आहे, पण द्राक्ष एवढंच बघा डाळिंबाचं बी महत्त्व आहे आपल्या भागात, आहे का नाही? मग आता ही दोन्ही फळं जी आहेत ही विदेशात पाठवणारी बी आपल्याकडचे शेतकरी बांधव आहेत ते, हां, तेव्हा ही आंबे बहराच्या बागातनं सध्या डाळिंबाचे फळं वाढलेली आपल्याला दिसून येते ती, पण आता कुणाच्या बागा फुलोऱ्यात आहे ती तर कुणाच्या फुलोऱ्याच्या बाहेर आलेली आहे ती, मग आता ह्याच्यासाठी काय आपल्याला उपाय आहे का?
0: या लोकांना मर रोग फार सतत प्रकाशवर. उन्हाळ्याचा चरका असल्यानं झाडं मरतायत, पण ती रोगानं मरतायत की पाणी कंपनी मरतायत हे पहिल्यांदा तपासायला पाहिजे.
1: बर,
0: हेच नेमकं बऱ्याच लोकांना कळत नाही, कारण मर रोग होण्याची पण अनेक कारणं आहेत. जसं पाण्याचा जास्त वापर, सत्रुकमींचा उपद्रव, खोडामध्ये खोडकिडे असणं वगैरे वगैरे. तर मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेऊन नेमका काय प्रकार आहे हे पहिल्यांदा बघायला पाहिजे.
1: बर, पण आता साहेब इथनं मोहर जर विचार करायचा झाला तर जत्रा आहे ती यात्रा लग्न सराई सगळं नुसतं धुडगूसच घेऊ, आणि लग्न म्हटलं की मानपान आलं, डेकोरेशन, पुढाऱ्याची उपस्थिती, गाड्या सजवणं, या आरास करणं हे समजा आलंच घेऊ. त्यामुळं बघा हे गुलाब, शेवंती, निशिगंध म्हणा, झेंडू यासारख्या फुलांना आता लईच मागणी आहे हो. आता हे बघून अनेक जण बघा झेंडू उघड्यावरच तर काही जण पॉलिथिन मंचावर करते ते आपल्याला दिसून आलेलं आहेच. हां, तेव्हा या झेंडूत तर एवढी नाग आली आहे की कवा कवा विचारायची सोय होत नाही बघा. तेव्हा आता काय करायचं, म्हणजे हे नागाळीचं आपण उपाययोजना काय केली पाहिजे?
0: ही नागाळी म्हणजे घुसखोरी करून आपल्या देशात घुसलेली कीड आहे. तिला आपण अमेरिकन सर्पेंटाईन लीप मायनर म्हणतो. ही कीड प्रथम रोपांच्या खालच्या पानांवर दिसते आणि नियंत्रणाअभावी ते हळूहळू वर सरकायला लागते. आता पानाच्या पापद्र्याखाली सुरक्षितपणे त्याचे पोखरण चालू असते, त्यामुळं पानावरती नागमोडी, पांढरे चट्टे दिसायला लागतात. रोपांची वाढ खुंटते, पानं वाळायला लागतात, कोशावस्थायची मातीत असते, आणि म्हणून ज्यांनी लागवडीसाठी पॉलिथिन मल्चचा वापर केलेला आहे त्यांच्याकडे या किडीचं प्रमाण तुम्हाला कमी दिसेल. उघड्यावर जे करतात त्यांच्यासाठी जी ग्रासित रोपांची जी खालची पानं आहेत ती त्यांनी खोडून पहिल्यांदा नष्ट करायला पाहिजेत. तसंच बुंद्याजवळची माती खुरप्यानं अधनमंद हलवायला पाहिजे आणि 25 किमान चिकट सापळे हे प्रत्येक शेतकऱ्याने हेक्टर लावले पाहिजेत, म्हणजे मग किडे आकर्षित होऊन त्याला चिटकून मारतात.
1: पण साहेब आपण कसं मगाशी विचार केला का फवारणी वगैरे केली तर चांगलं रोग ही किडी आटोक्यात येते ती, तसं काय ह्याला फवारणी बिवारणी करायची गरज आहे का?
0: याच्यासाठी मग तुम्ही थायोमेथॅक्झाम 3 ग्रॅम अधिक प्रोपिकोनॅझोल 8 मिली

0: 10 लिटर पाण्यातून फवारू शकता. लिंबोळीचा अर्क आहे तोही 5% तीव्रतेच वापरला तरी चालतो.
1: चालतं या, हां हां, म्हणजे फवारणी बी करता येते म्हणायचं. पण जरा थांबा साहेब, काय आहे का आता मला व्हायचं असं सांगा का, उन्हाळी भुईमुगात कोणच्या समस्या येते ती?
0: या पिकामध्ये प्रामुख्यानं पाणी पोखरणारी अळी आणि पाणी खाणारी अळी, त्याचप्रमाणे थ्रिप्स, बड नेक्रोसिस यासारख्या समस्या आहेत. उन्हाळ्या हंगामात विशेष करून पानं पोखरणाऱ्या अळीचा जास्त उपद्रव होतो. या किडीचा मादी पतंग हा पानात अंडी टाकतो. अंड्यातून बाहेर येणारी अळी पानाच्या आतमध्ये राहून पोखरण करायला चालू करते. त्यामुळं पानाचा वरचा पृष्ठभाग जो आहे तो चट्ट्यासारखा दिसतो आणि तो वाळतो. हलक्या धक्क्यानं सुद्धा तो फाटू शकतो आणि आतील अळीचे दर्शन आपल्याला होते. प्रादुर्भावाची जर तीव्रता अधिक असेल तर पूर्ण पीक हे करपल्यासारखं दिसायला लागतं.
1: असं आहे. मग आता साहेब, याच्यावर आम्ही काय उपाययोजना केली पाहिजे?
0: यासाठी एक साधी उपाययोजना अशी, किडीचे जे पतंग आहेत ते रात्रीच्या वेळेला प्रकाश कंदिलाकडे आकर्षित होताना दिसतात. त्यामुळं विजेच्या बल्बची जर सोय केली, प्रकाश कंदील जो काय असेल उपलब्ध, आणि त्याखाली जर रॉकेल मिश्रित पाण्याची जर आपण गमिली बुट्टी ठेवली तर हे मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ शकतात. तसेच मग फवारणीसाठी डेकामेथ्रिन आहे 2.8% प्रभावी. हे 8 मिलीलिटर साधारण 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारू शकता आणि किडीचं प्रभावीपणे नियंत्रण करू शकता. विशेषतः पॉलिथिन मलचा वापर ज्यांनी केलेला आहे अशा ठिकाणी किडीचं प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी झालेलं दिसतंच, शिवाय उगवण शक्तीही चांगली सुधारलेली दिसते.
1: लय भारी आहे की मग साहेब. म्हणजे मी काय म्हणतो, हे प्लास्टिक पेपरच हातरून बरीच लोक ढोबळी बिन करायला येते, मग आम्ही बी अशी पिकं घेतली तर काय हरकत नाही, आहे का नाही?
0: हा, आता ढोबळी म्हणताना या पिकामध्ये लिटल लीफ किंवा बोकड्या तुम्ही त्याला म्हणताय, चोरड्या मोरड्या वगैरे, याचा उपद्रव मात्र फार असतो.
1: बरोबर.
0: यामध्ये विशेषतः फुलकिडे आणि लाल कोळी हे या रोगाचा प्रसार करायला फार का हातभार लावतात. याकरता गादी वाफ्यावर बियाणे पेरताना त्याला प्रति किलो बियाणास 30 ग्रॅम कार्बोसल्फानची बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया जिथे केली नाही अशा ठिकाणी मग गादी वाफ्यावर रोप तयार झाल्यावर आंतरप्रवाही कीटकनाशकांची दर 8 दिवसांनी फवारणी घ्यावी. त्याकरता मग तुम्ही असेटॅमिप्रिड, इमिडाक्लोप्रिड, थायोमेथॉक्साम अशा आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करू शकता. जरुरतीप्रमाणे मग 80% पाण्यात मिसळलं जे गंधक आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी तुम्ही घेऊ शकता.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टीचा वापर आपण केला तर या किडीचं आपल्याला नियंत्रण करता येतं.
0: अगदी.
1: पण तसं म्हटलं का नाही साहेब, तर आता उन्हाळ्यात बघा सगळ्याच भाज्याचा भाव कडाडलेले असते, हे नाही, त्यामुळं आता कोणची भाजी करायची, म्हणजे वांगं करायचं का, कुणाचं ध्यान त्या टॅमॅटोमध्ये आहे तर कुणाचं त्या मिरचीमध्ये आहे, मग आता ह्या लोकांना आपण काय सांगाल?
0: अशा भाजीपाला करणाऱ्या सर्वांनी हेक्टरी 5 किलो ट्रायकोडर्मा प्लस हा मातीत पहिल्यांदा मिसळून घ्यावा. गादी वाफ्यावर बियाणे पेरताना प्रति चौरस मीटरसाठी 50 ग्रॅम तर पुनर्लागवणीच्या वेळी प्रति लिटर पाण्याकरता 10 ग्रॅम याप्रमाणे या ट्रायकोडर्मा प्लसची मात्रा वापरून त्यातमध्ये रोपांची मुळं बुडवून घ्यावीत. आणि अळवणी करत असताना साधारण प्रति लिटरसाठी 5 ग्रॅम एवढी ट्रायकोडर्मा प्लसची मात्रा वापरावी. आणि ही अळवणी पुनर्लागल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी पहिल्यांदा घ्यावी. तिथून पुढे गरजेप्रमाणे दर 3 ते 4 आठवड्याच्या अंतरानं असं किमान 2 ते 3 वेळा तरी याची अळवणी घ्यावी. असं केल्यानं मात्र रोपांची मर थांबायला मदत होते.
1: पण साहेब, आता आपल्याला समजा सॅम्पल तपासून घ्यायचं झालं तर मग आम्ही कुठं घेतलं पाहिजे?
0: अहो शिवाजीराव, कुठं जाऊ म्हणून काय विचारताय? तुमच्यासाठी कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज हे सर्व सुविधा आणि सुसज्ज आहे. तिथे जायला काय हरकत आहे? नमुने तपासून इलाज करणं हे केव्हाही चांगलं, कारण वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी यातली जी काही मर आहे ती बुरशीजन्य आहे की बॅक्टेरियल आहे हे पाहिल्याखेरीज उपाययोजना म्हणजे ढगात गोळ्या मारण्यासारखा प्रकार आहे. दोन्हींचा बंदोबस्त करायची काही वेळेला वेळ येते. मग अशा वेळेला 200 लिटर पाण्यामध्ये 7 पुड्या स्ट्रेप्टोसायक्लिनच्या अधिक 1 किलो कॉपर ऑक्सिक्लोराईड यापासून जे तयार केलेले द्रावण आहे ते त्याची अळवणी तुम्ही घ्यायला पाहिजे.
1: साहेब, आता हे तुम्ही सांगितलेलं जरा ध्यानात आलेलं आहे. पण मी काय म्हणतो, हे द्राक्ष आणि डाळिंब दोन प्रकारची पिकं जी आहेत त्याच्या पाठोपाठ बघा आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर हळद पिकासाठी बी आपल्या जिल्ह्याचं नाव देशभर झालेलं आहे, हाय का नाही? तेव्हा हे हळद आणि आल्याची लागण पण या आता अक्षय तृतीयाला लोक करते ती, यात कंजकुज आणि ती कंदमाशी लई दम होती बघा, जरा त्याच्याबद्दल व्हायचं सांगा की.
0: पहिली गोष्ट म्हणजे अशी की ही जी दोन पिकं आहेत हळद आणि आलं ही फेरपालटासाठी अजिबात वापरून येत.
1: बर.
0: हळदीनंतर हळद किंवा आल्यानंतर आलं, आल्यानंतर हळद किंवा हळदीनंतर आलं हा प्रकार सगळा थांबला पाहिजे.
1: बर.
0: कारण या दोन्ही पिकांच्या जर किडीन रोग भेटल्या त्या जवळपास सारख्याच आहेत. जसं ते कपाशी आणि भेंडीचं असतं ना, अगदी त्या प्रकार की

0: अवस्था आहे.
1: बर.
0: आणि त्यामुळं हे पीक करत असताना उन्हाळ्यामध्ये रान चांगलं नांगरून ते तापवून घेऊन चांगली मशागत करून घ्यावी. हेक्टरी 2 टन कडू पिंडीचा वापर करावा. हे सारं केल्यास सूत्रकृमींचा आणि पर्यायानं कंदुकीचा ताप कमी होतो. एवढं सगळं जरी केलं असलं तरी आलं आणि हळद हे करत असताना बीज प्रक्रिया आलीच.
1: आता साहेब ही नेमकी कशाची करायची आणि कशी करायची ती सांगा.
0: यासारखी 50% प्रवाही मेलॅथॉन 10 मिलीलिटर आधी कार्बिंडाझिन 20 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यात घेऊन त्यामध्ये गड्डे बुडवून घ्यावेत. ते निचडून झाल्यानंतर मग त्यांची लागण करावी. पीक वाढीच्या अवस्थेत असताना जर पाण्याचा ताण पडला तर जमिनीला पडलेल्या भेगाया मुजून घ्याव्यात आणि उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.
1: साहेब आज खरंच बरीचशी माहिती मिळाली बघा, अगदी बयाजवार माहिती मिळाली. नाहीतरी उन्हाळा म्हटलं का नाही, घाम आणि झळा याच्याशिवाय दुसरं असतंच काय सांगा बरं. पण एवढ्या सगळ्या माहितीमुळं कुठंतरी वाऱ्याची झुळूक आल्यागत वाटलंय बघा मला. आता वाईस हे समजी मी काळजी घेतो आणि त्याप्रमाणे काय अडचण बिडचण आली तर मी परत तुमची येऊन गाठ घेतो. आता घरची जरा वाट बघते ती आणि धारावी काढायची आहे ती. तेव्हा मग येऊ का आता, परवानगी द्या आम्हाला. मग राम राम साहेब.
0: राम राम. राम राम शिवाजी.
2: उन्हाळी हंगामातील पिकांचं कीड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक आर जी जाधव यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकलात आणि या संवादामध्ये सहभाग होता महेश इनामदार यांचा.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ही अभंग रचना आपण ऐकली आणि मंडळी याबरोबरच आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

नितीन दीक्षित यांच्या गीताला संगीत होतं प्रणय प्रधान यांचं. ऋषिकेश आणि क्षितिज वाघ यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आय लाय रे या चित्रपटामधलं. एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 8:05 होतात. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडं.

0: नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे. येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
1: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है. आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जानहानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे.
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या

0: इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत. मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि

0: 37 सेकंद झालेत.
1: आकाशवाणीच्या नवदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचा चौथा भाग आज प्रसारित करीत आहोत.
2: शब्द सुरांचे चांदणे.
1: चांदणे शब्द सुरांचे आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित या कार्यक्रमाला लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीयुत कांते सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या अशा.
3: सर्व श्रोत्यांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. सांगावंसं वाटतंय की एक वर्षा दीड वर्षापूर्वी हा हॉल आम्ही ओपनिंग केला आणि एका कार्यक्रमासाठी जरंडीकर साहेब आले होते आणि त्यांनी हा हॉल बघितला होता. मग त्यांचं ज्यावेळेला प्रपोजल आमच्याकडं पत्र आलं त्यावेळेला आम्ही कमिटीचे आम्ही दोघा तिघांनी लगेच आम्ही ॲक्सेप्ट केलं की हा कार्यक्रम आपल्या इथं होऊ दे म्हणून. खरोखर आज हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये पहिल्यांदा तुमचा होतोय आकाशवाणीचा. ह्याच्या अगोदर बरेच लोकांनी आमच्याकडे हॉल मागितला पण आम्ही म्हटलं आम्ही अजून त्याच्याबद्दल नियम ठरवलेले नाही आहेत द्यायचं नाही द्यायचं. पण ज्या वेळेला आकाशवाणीचं पत्र आलं त्यावेळेला एक मनापासून असं वाटलं की आपण एवढ्या सोशल मीडिया आणि एवढ्या इन्फॉर्मेशनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अजून आकाशवाणी केंद्राचे गाणी ऐकतो आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी आहेत त्यातली एक आठवण शेअर करतो की आकाशवाणीचं ऑफिस ज्यावेळेला सांगली मार्केटमध्ये चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिल्डिंगमध्ये सुरुवात झाली होती ज्या वेळेला आम्ही पुण्याला जाऊ जाता येता ते केंद्र आपलं जे रिले केंद्र दिसायचं ते टावर बघितलं की वाटायचं बाबा सांगली जवळ आली. तर आकाशवाणीच्या आत्तापर्यंतच्या 90 वर्षाच्या कारकिर्दीस मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच कार्यक्रम छान चालत राहू दे. खरोखर धन्य समजतो की आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम आमच्या इथं होतोय. तर असंच उत्तरोत्तर आकाशवाणीची प्रगती होत राहो आणि कलाकारांचे मी अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो.

आकाशवाणी पुणे केंद्रावरून गीतरामायणाचं प्रत्येक आठवड्याला प्रसारण केलं जायचं. 52 गाणी गदिमांनी लिहिली, ज्याला सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं. खरं तर 52 आठवड्यांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी 52 गाणी तयार केली, पण अधिक महिना असल्यामुळं अजून 4 आठवडे मिळाले आणि हा संच 56 गीतांचा झाला. मंडळी, गीतरामायणाच्या निर्मितीला 71 वर्ष झाली तरी आजही त्याची गोडी तितकीच अवीट आहे. गीतरामायणाच्या निर्मितीचे अनेक किस्से आहेत. पहिलं गाणं हरवलं होतं आणि गदिमांनी काहीशा नाराजीनंच पुन्हा ते लिहून दिलं. पराधीन आहे जगती या गाण्याची मूळ चाल बाबूजींनी दरबारी कानडा रागात बांधली होती, पण त्यांनाच ती फारशी रुचली नाही, कारण गाण्यातून जे भाव प्रकट होतात किंवा श्रीराम त्यावेळी भरताला जो उपदेश करतात त्याला करुणेची झालर नको असं बाबूजींना वाटलं, कारण ते एक तत्वज्ञान होतं. त्यामुळं बाबूजींनी नव्यानं यमन रागामध्ये त्या गीताची चाल बांधली आणि या गाण्यात कोणतेही वेगळे म्युझिक पीस वाजवण्यात आले नाहीत, फक्त गायकाला वादकांनी फॉलो केले, कारण हे गाणं ध्वनिमुद्रित नसून प्रत्यक्ष प्रसारित झालेलं आहे. 56 गीतांचा प्रवास ज्यांच्या साक्षीनं प्रयत्नानं सुफल संपूर्ण झाला त्यामध्ये ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, सीताकांत लाड यांच्याबरोबरच माणिक वर्मा, लता मंगेशकर, ललिता फडके, मालती पांडे, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर, भवनराव नावडीकर, कुमुदिनी पेडणेकर, योगिनी जोगळेकर, सुमन माटे, चंद्रकांत गोखले, गजाननराव वाटवे, राम फाटक, व्ही. एल. इनामदार, मंदाकिनी पांडे, जानकी अय्यर या गायक कलाकारांचा, तसंच वादक कलाकार म्हणून आप्पा इनामदार, अण्णा जोशी, केशवराव बडगे यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. आणि संगीत संयोजन सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार श्रीयुत प्रभाकर जोग यांनी केलं होतं. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन पुरुषोत्तम जोशी यांचं होतं. याच गीतरामायणातील आणखीन एक रचना.

महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं अजरामर केलेलं काव्य म्हणजे गीतरामायण. वाल्मिकींच्या शापवाणीतून तयार झालेलं हे काव्य आहे. 24,000 काव्य लिहिणाऱ्या वाल्मिकींना असं वरदान होतं की हे रामायण परमकवींनाम आधारम होईल, म्हणजेच यावरून प्रेरणा घेऊन अनेक काव्य होतील. आणि ती तशी झाली देखील. यामध्ये अध्यात्म रामायण, वासिष्ठ रामायण, आनंद रामायण, अद्भुत रामायण असे संस्कृतमधले विविध प्रकार झाले. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं, कंब रामायण तमिळ भाषेत लिहिलं गेलं, इतरही प्रादेशिक भाषांमध्ये विविध रामायणं लिहिली गेली. संत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं, यामध्ये रामायणाची कारणमीमांसा सांगितली आहे. 300 प्रकार रामायणाचे आहेत, पण मूळ वाल्मिकी रामायण. मंडळी, यानंतर आपण सेतुबंधनाचं गीत ऐकणार आहोत. सीतेचा शोध लागल्यानंतर राम लक्ष्मणासह सर्व वानरसेना दक्षिण सागर किनारी जमलेली आहे. आता हे 100 योजन अंतर पार करून समुद्रातून पलीकडे जायचं कसं, हा प्रश्न सर्वांच्या पुढे होता. त्यावेळी सेतुबंधन करायचं ठरलं. रामायणातील कथांवर आधारित अनेक रंजक कथा तयार झालेल्या आहेत, त्यातलीच ही एक कथा. या सेतुबंधनासाठी अनेक वानरांनी आपापल्या परीनं मदत केली आहे. एका खारीनं देखील यात सहभाग घेतल्याची कथा आपण ऐकली आहे. कदाचित खारीचा वाटा हा वाक्यप्रयोग तेव्हापासून असावा. समुद्रावर दगड

टाकून सेतू बांधत असताना वानर त्या दगडावर राम असं लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकला जायचा आणि तो दगड पाण्यावर तरंगायचा. हे सगळं प्रभू रामचंद्र पाहत होते. त्यांच्या मनात असं आलं की माझ्या नावाचा दगड जर पाण्यात तरंगतोय तर मग मी दगड जर पाण्यात टाकला तर काय होईल. हा विचार त्यांनी केला आणि कोणी पाहत नाही असं बघून रामांनी एक दगड पाण्यात टाकला आणि तो बुडाला. आणि हे सगळं हनुमानानं पाहिलं. हनुमान गालातल्या गालात हसला. रामाने त्याला विचारलं, का हसलास? हनुमान म्हणाला, काही नाही सहज. रामाने त्यांना पुन्हा विचारलं, का हसलास सांग. त्यावेळी हनुमानानं दिलेलं उत्तर असं, प्रभो आत्ताच्या प्रसंगावरून मला एवढंच कळलं की तुम्ही ज्याला टाकलत ना तो बुडाला. ऐकूया सेतुबंधनाचं गीत ओंकारकडून.

श्रोते हो, अनेक लोक खात्रीशीर बातमी ऐकायची असेल तर आकाशवाणीच्या बातम्या आजही ऐकतात. बातमीपत्र ज्याची सुरुवात 19 जानेवारी 1936 झाली, पहिलं न्यूज बुलेटिन प्रसारित झालं ते इंग्रजी आणि हिंदीमधून. रेडिओवरून माहिती दिली जाते ती अचूकच असणार असा विश्वास जपलाय तो आकाशवाणीनं. विविध चर्चासत्र, देशातील विविध भाषातून दिली जाणारी बातमीपत्र असा त्यानंतरचा प्रवास. आकाशवाणीवरून नभोनाट्य आपण अनेकदा ऐकलंय. नभोनाट्याला आकाशवाणीवर स्वतंत्रपणे स्थान मिळालं 1936 पासून. त्यावर्षी एका बंगाली भाषेतलं नाटक अनुवाद करून भारतीय नभोनाट्याचा प्रारंभ झाला. नंतर विविध भाषेतील नभोनाट्य प्रसारित होऊ लागली. आकाशवाणीच्या इतिहासात हा टप्पा अतिशय महत्वाचा मानला जातो. 16 डिसेंबर 1941 या दिवशी लता मंगेशकर यांचा पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी 2 नाट्यगीतं गायली होती. मंडळी, सांगली ही नाट्यपंढरी आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं आणि तिथून मराठी रंगभूमीचा प्रवास सुरू झाला. नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर अर्थात काकासाहेब खाडीलकर हे आपल्या सांगलीचेच, यांनी मराठी संगीत रंगभूमी स्वतःच्या लेखणीनं समृद्ध केली. काकासाहेब खाडीलकर यांच्या विद्याहरण नाटकातलं हे पद यशस्वीच्या आवाजात.

आपला देश स्वतंत्र झाला तो ऐतिहासिक क्षणही आकाशवाणीच्या इतिहासातला महत्त्वाचा मानला जातो. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश रेडिओवरून प्रसारित करण्यात आला होता. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भाषण देखील आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आलं होतं. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी राष्ट्रभावनांचं प्रतीक असलेलं वंदे मातरम आकाशवाणीवरून सादर केलं होतं. 12 नोव्हेंबर 1947 या दिवशी गांधीजींनी प्रथम आणि शेवटचा रेडिओ संदेश दिला होता. हा दिवस लोकसेवा प्रसारण दिवस म्हणून आपण साजरा करतो. मंडळी, या कार्यक्रमात नुसती गाणी नाहीत तर गाण्यामागं आकाशवाणीचं योगदान किती महत्त्वाचं आहे ते देखील मांडण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमातली शेवटची रचना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची. भाषेविषयी अतिशय संवेदनशील असणाऱ्या सावरकरांनी मराठी भाषेला जे अनेक शब्द दिले त्यामध्ये नभोवाणी आणि ध्वनिक्षेपक या दोन शब्दांचा समावेश आहे. मधुकर गोळवलकर यांची संगीतरचना. या गीताचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी वाद्यवृंदांच्या स्वरात 7 मार्च 1963 रोजी प्रथम झालेलं होतं. ऐकूया हे गीत आणि कार्यक्रमाची आपण आता सांगता करूया.

आकाशवाणीच्या 90वीनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील गायक कलाकार ओंकार कुष्टे, यशस्वी जोशी, श्रीरंग जोशी, सातसंगत, हार्मोनियम केदार सांभारे, कीबोर्ड आणि बासरी प्रशांत भाटे, तबला विनायक हसबनीस, तालवाद्ये मयूर जोशी, निवेदन शशांक लिमये, तांत्रिक सहाय्य बाजीराव काशीद, सुखदेव बागल, प्रमोद भोसले, ध्वनिमुद्रण सहाय्य सुनील माने, निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर, निर्मिती व्यवस्थापन तेजा दुर्वे, तांत्रिक मार्गदर्शन अर्चिता ढेरे, निर्मिती संकल्पना आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.

चांदणे शब्दसुरांचे या कार्यक्रमाची संपादित ध्वनिमुद्रित आवृत्ती आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, त्यानंतर 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र.

0: माझ्यासाठी
1: सांगू तुझ्यासाठी माझ्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी
0: बघलेले आपण रेल्वेने प्रवास केला नसता तर हा प्रश्न तुला विचारावा असं मला कधीच वाटलं नसत आणि तूही इतकं छान उत्तर दिलं नसतं. तू काय म्हणलेले पण आपल्या हनीमूनच्या प्रवासाची सुरुवात तर फारच छान झाली ना. त्यासाठी मला आजची तारीख माझ्या डायरीत लिहून ठेवायला हवी. 10 ऑक्टोबर 1953 आजचा दिवस तुझ्या उत्तरानं माझ्या कायमच्या लक्षात राहील. बघ बघ बघ मी तुला चिमटा काढला नसता ना तर तू गाढ झोपी गेली असती.
1: काय करू रे कालच्या रात्रीची झोप अपुरी राहिली अजून.
0: कालची झोप अपुरी का आजच्या रात्रीची सोय करून ठेवते. हा घे बटाटे वडा.
1: मला नको खा तूच.
0: आपण अर्धा अर्धा खाऊ घे ना.
1: नको रे खरंच आत्ता मला नको आहे काही.
0: तुम्ही बायका म्हणजे अशाच असता. आम्हाला ज्या वेळेस काही द्यावं वाटतं ना त्याच वेळेला तुमचं नको रे.
1: बर दे बाबा दे.
0: बाबा लिले अजून आपला हनीमून व्हायचा आहे. अग अग ती उशी कशाला फेकून मारते.
1: काय बोलू नकोस तू फाजीलेस तू.
0: मी फाजील मी फाजील म्हणजे लिले तू सौभाग्यवती लीला फाजील देशपांडे झालीस. लिले बाकी एका महिन्यापूर्वी मला कोणी सांगितलं असतं ना की तू लीला जोशी नावाच्या एका मुलीशी घाई गडबडीनं रजिस्टर लग्न लावून तिला हनीमूनला घेऊन जाणार आहेस तर मी त्याच्याशी अगदी 100 रुपयाची पैज लावली असती.
1: आणि ती तू हरला असतास.
0: हो ना अगं अशा पैजा हरण्यातच गंमत असते लिले. आणि खरंच या 10-12 दिवसात सगळ्या घटना कशा भराभर होत गेल्या नाही. माझं बऱ्याच बाबतीत संशोधन झालं लिले. अगं नेहमी डोळ्यासमोर वावरणारी प्रेमळ माणसं कशी झटकन तोंड फिरवतात हे कळलं. आणि शिवाय आपल्या आवडत्या पोरीला देखील जात असते ही मला काल परवापर्यंत माहीत नव्हतं. पण जेव्हा तू मी कोणत्या जातीचा तू कोण हे नीट सांगितलंस तेव्हा मला समजलं.
1: हे तुला ही गोष्ट केव्हापासून सांगायची होती. पण मला सारखं वाटत होतं की या एकच कारणामुळे आपण दुरावलो गेलो तर. अरे मला सारखी नको नको ती स्वप्न पडायची.
0: काय ग
1: मी तुझ्याकडे धावत निघाले आणि मध्येच भूकंप होऊन जमीनच उभंगली आहे. माझ्या अंगावर मोठ मोठ्या दरडी कोसळत आहे. हो कधी कधी मी खोल खोल दरीत पडते अशी स्वप्न पडायची.
0: असं आणि मी काय करतोय मी हे सगळं पाहत बसलो.
1: तू कधी दिसायचाच नाही अगदी स्वप्नात सुद्धा.
0: लिले माझ्याही मनात केव्हापासून होत पण विचारायला धीरच होत नव्हता. तुझी चिठ्ठी आली आणि मग सगळं कसं फटाफट झालं.
1: आता माझ्या घरी काय चाललं असेल याची कल्पनाच करवत नाही.
0: जाऊ दे ग आता ते तुझं घर नाही. आता तुझं घर विनायक देशपांड्यांच.
1: तरी पण काही दिवस घरची आठवण येणारच विनू. आणि मी तुझ्यासाठी नुसतंच घर सोडलं नाही बरीच नाती सोडली आहेत.
2: साहेब चाय कॉफी नाश्ता कुछ चाहिए क्या.
0: लिले तुला काय हवंय चहा कॉफी.
1: काही नको.
2: अरे कुछ नाही हो ना थँक्यू.
0: लिले तू गंभीर का झालीस काय ग.
1: काही नाही घरची आठवण झाली. रोज मी दुपारी आईला चहा करून द्यायची. ज्या दिवशी तुझ्याबरोबर लग्न करण्याचा माझा निर्णय तिला कळला ना त्या दिवसापासून तिने माझ्या हातचा चहा घेतला नाही. अरे आईच काय घरातली सगळी माणसं एकदम फिरली. घरात एखादा गुन्हेगार वावरावा ना तशी माझी स्थिती झाली. आणि माझा गुन्हा काय तर मी माझ्या ओळखीच्या आवडत्या ज्याचे माझे विचार जमलेत अशा तरुणाशी लग्न करायचं ठरवलं. हा
0: पण मला एक कळत नाही लिले बघा कारण तशी तुझ्या घरची सगळी माणसं मला चांगली ओळखतात.
1: नुसती ओळखतात आमचे आप्पा तर सारखं तुझंच कौतुक करीत असत.
0: हो
1: म्हणत विनूजवळ जो समंजसपणा आहे मॅच्युरिटी आहे ती आपल्या घरात कोणाजवळ नाही. शोभाताई तिचंही तुझ्याबद्दल चांगलं मत.
0: मग
1: पण मी तुझ्याशी लग्न करणार म्हटल्याबरोबर या सगळ्यांनी आम्हाला उत्तरून केलं. कारण एकच तू चांगला असलास तरी पर जातीतला आहेस.
0: मला आठवतं लिले तुमचे आप्पा एक दिवस आमच्या घरी आले होते ना

0: त्यांना मी कांदे पोह्याची बशी नेऊन दिली. त्यांनी ती माझ्या हातून घेतली पण थोडा वेळ ते त्या बशीकडेच पाहत राहिले. हो, त्या बशीत त्यांना माझी जात दिसली की काय कुणास ठाऊ. नंतर त्यांनी कांदे पोहे खाल्ले म्हणा.
1: सगळं करती पण काही बाबतीतला कर्मठपणा सोडणार नाही.
0: ही माणसं आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहतच नाहीत लिहिले. इकडे माणसानं आकाशात उडी मारली आहे, आता तो चंद्रावर जायच्या गोष्टी करतोय. धर्माच्या संकल्पनाच बदलतायत. सगळं जग लहान होतंय. हे सगळं ही माणसं मोठ्या कौतुकानं वाचतात पण वाचून सगळं पुस्तकातच ठेवतात. आपलं लग्न होईपर्यंत तुमच्या घरात चांगला म्हणून वावरणारा मी तुझ्याशी लग्न करणार म्हटल्याबरोबर एकदम टाकाऊ कसं झालो ग?
1: अरे, आमच्या एका नातलगाने तर गंमतच केली.
0: काय?
1: मी तुझ्याशी लग्न करायच्या विचारात आहे हे कळल्याबरोबर तसेच आमच्या घरी धावत आले. हो, आप्पा आई शोभाताई मी सगळ्या सगळ्यांना बोलावून काय सांगितलं माहितीये?
0: काय ग?
1: आत्ताच्या आत्ता मी लिलीच आपल्या जातीतल्या फर्स्ट क्लास मुलाशी लग्न लावून देतो.
0: हो,
1: मुलगा दिसायला सोसो असला तरी घरी गडगंज आहे वगैरे वगैरे वगैरे, तयारी करा म्हणे.
0: तुले या अशा माणसांना लग्न लावणं म्हणजे अंघोळ घालण्यासारखं वाटत. नाही म्हणजे नंबर लावून ठेवायचे, झाली का एकाची अंघोळ, चला दुसरा कोण, तयार राहा, आटपा आटपा. तुझ्या आप्पांना आवडलं असेल?
1: नाही रे, उलट आप्पांनी त्यांना सांगितलं, विसू भाऊ, मुलगा पाहिल्याशिवाय आणि आमच्या लिलीला पसंत पडल्याशिवाय कसं ठरवायचं.
0: तिले ही माणसं फक्त गणित जाणतात, त्यात सुद्धा बेरजा आणि गुणाकार, सजातीय संख्याची बेरीज करून गुणाकार करीत राहणार. मी अशी 100-200 लग्न जमवली हे सांगायला सुद्धा ही माणसं तयार.
1: हे कधी सुधारणार?
0: सुधारणार लिले, सुधारणार. आपण सुरुवात करायची.
1: आपण?
0: हो.
1: म्हणजे तू आणि मी?
0: हो हो, तू आणि मी. नाहीतर काय, यासाठी परमेश्वराच्या एखाद्या अवताराची वाट बघत बसणार? अगं, हे चुकतंय हे समजत असून सुद्धा आपण काही केलं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. या जुन्या पिढीला नाही लक्षात आलं किंवा लक्षात येऊन सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही असं आपण म्हणू. पण आपल्याला क्षमा नाही आलेले. आपण बदलायचंच. ही जातपात, खोटा कर्मटपणा याचा स्पर्शही आपल्या घराला लागून द्यायचा नाही. आपण प्रयत्नपूर्वकच वागायचं. आपल्या मुलाबाळांवरही तेच संस्कार झाले पाहिजे. हे हसायला काय झालं तुला?
1: अरे, कशाला काही पत्ता नाही आपली मुलं बाळ म्हणे.
0: शाणे, मगाशी तूच मला बाबा म्हणाली.
1: चुकले बाबा, चुकले.
0: पुन्हा बाबा म्हणाली.
1: सोड ना मला. हे काय रे, कोणी पाहिलं तर?
0: नाहीये, दरवाजाला मी आतून चांगली घट्ट कडी लावली.
1: अरे, पण रेल्वेच्या डब्यांचं काही खरं नसतं माहिती का? कळ्या कशा तरीच असतात. नको रे, असं काय करता?
0: तू केवळ अनुभव घेतला.
1: मी नाही घेतला, दुसऱ्यांचं ऐकलंय मी. थांब, मी खिडकीच उघडते म्हणजे शुद्ध वारा येईल.
0: उघड उघड. ए, उघड ना, म्हणजे माझ्या आवडीचा रिदमही आपल्याला ऐकू येईल. कशासाठी? कोणासाठी? आणि तू उत्तर देशील? माझ्यासाठी, तुझ्यासाठी.

0: चला चला लिलित लिलित तू बघ आपला डबा पळ पळ बंड्या चल लवकर. अरे गाडी सुटायची वेळ झाली चला याच डब्यात आपल्या सीट्स आहेत.
1: आई माझी चप्पल पडली. आई ए आई आई सांगितलं ना तुझी माझी चप्पल पडली ते.
2: अरे काय पाडली नंबर एक का बावळट आहेस तू. कुठे गेली तुझी चप्पल? बहुतेक गाडी खाली गेली वेंधळा नुसता. अहो तुम्ही बघा हो.
0: अगं ती बघ मागे दिसते.
2: चल चल चल आता हातात घे ती. अरे आणि गाडी चल चल गाडी चुकली बघ चप्पल सांभाळ. हो आतमध्ये आतमध्ये हो.
0: लिले त्या पहा आपल्या सीट 22, 23 आणि 24.
1: बाबा आपण चौघ आहोत. तुम्ही आई बेबी आणि मी आणि तीनच सीट.
2: काहीतरी विचारत बसू नकोस रे.
0: अगं

0: पटकन जागेवर बस. अहो आपली बॅग अशी वाटील तिथे ठेवू नका.
1: हो,
0: माझ्या हातात बेबी आहे त्यामुळे मला आपल्या बॅगेकडे नीट बघता येणार नाहीये.
1: ही काय ठेवली?
0: ती आपल्या जवळ ठेवा, आपल्या पायाशीच ठेवा. सरकवा, आता मला नीट लक्ष ठेवता येईल.
2: आई मला खिडकी जवळ बसायचं.
0: काही खिडकी वगैरे मिळायची नाही, मुकाट्याने जागेवर बस. रिझर्वेशन मिळालं हेच आपलं नशीब, नाहीतर उभ्या उभ्याने जावं लागलं असतं माहितीये. आणि अहो तरी मी तुम्हाला महिनाभर आधी सांगत होते रिझर्वेशन करा रिझर्वेशन करा, पण तुमचं आपलं एकच पालक होईल सगळं.
2: आई मला खिडकी जवळच बसायचंय.
0: थांबतोस का रे तू कारट्या?
1: काय करतेस ले, त्याला कशाला मारतेस? लहान आहे तो, मला सुद्धा अजून खिडकी जवळ बसावं असं वाटत.
0: तुम्हाला काय वाटत हे मला चांगलं माहित झालंय. जरा बेबीला घ्या आणि बंड्या तू तुझ्या जागेवर नीट बस, तुझ्याच गडबड करू नकोस. काही खिडकी बिडकी मिळायची नाही. अहो बेबीला घेताय ना?
1: आणि इकडे काय ग, बराच वेळ झोपली आहे.
0: होय हो, माझे हात कसे भरून आले, घरून निघाल्यापासून झोपलीच आहे.
3: ये बाळी ये, तुला खिडकी हवे ना, बस खिडकी जवळ ये. तुझ्या बाबांना पण इथं तुझ्या जवळ बसायला सांग, मी बसते तिकडे तुझ्या आई जवळ.
2: आई मला खिडकी मिळाली.
0: बरं बरं आता नीट बसून घे. अरे बाहेर डोकं काढू नकोस, कोळशाचे कण जातील डोळ्यात. अहो मी काय सांगते, इथं मध्ये ती पिशवीतली चादर घाला. म्हणजे बेबीला आडवी ठेवता येईल. आणा ती पिशवी इकडे आणा.
3: कुठं यात्रेला निघाला?
0: नाही आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला निघालो.
2: तिथं आम्हाला आमच्या बेबीसाठी नवस करायचं.
3: बोलू द्या हो, मुलाचं मन निरागस असत.
0: काहीतरी बडबडतोय हो, नवस वगैरे काही नाही. माझी मुलगी जन्मापासून मुकी आहे, तिला आमच्या देवीच्या पायावर घालायची आहे. म्हणजे तसे सगळे उपाय चालूच आहेत, 17 तज्ञांना दाखवलं, पण हा ही एक श्रद्धेचा उपाय म्हणून करायचा आहे.
2: बाबा ही पाच झाड पळतायत.
1: अरे झाड पळत नाहीत बंड्या, आपण पळतो.
2: आपण कुठे पळतोय? आपण तर गाडीत बसलो.
1: अरे पण गाडी पळते ना, ती आपल्याला घेऊन पळते. आणि नुसती घेऊन पळत नाही तर पळता पळता आपल्याला विचारते, कशासाठी कोणासाठी, कशासाठी कोणासाठी, कशासाठी कोणासाठी.
2: असं का विचारते ती बाबा, सांग ना असं का विचारते ती, कशासाठी कोणासाठी.
1: ती म्हणते एवढी मी तुम्हाला दूर दूर घेऊन जाते, पण तुम्ही हा प्रवास कशासाठी करता, कोणासाठी करता, सांगा.
2: हे आपण सांगायचं असत.
1: काय गेलेले, मला काय म्हणालीस?
0: नाही परवा वसंत भाऊजी काय म्हणत होते, बंड्या तू बाबांना त्रास देऊ नकोस, तिकडे खिडकीतून बघ. काय हो
1: काय,
0: तुम्ही काय खिडकीत न बघता, मी तुम्हाला विचारते.
1: काय नाही ग, आपलं किरकोळ.
0: हे तुमचं नेहमीच आहे, काही म्हणून काही सांगणार नाही. तिकडे भाऊजी आपल्या बायकोला प्रत्येक शब्द सांगणार, तिच्या सल्ल्याप्रमाणे अगदी नंदी बैलासारखी मान डोलवी डोलवी सगळं सांगणार. आणि तुम्ही असा, मला फार राग येतो तुमचा.
1: काय ग, मी पण तसा नंदी बैल व्हावा असं वाटतंय का तुला? बाकी दादा नंदी बैल झाला की आपण सगळे झालोच. बर सांगतो बाई.
0: काही नको.
1: अगं तो म्हणत होता की देवीच्या पाया पडून आणि नमस करून का बेबीला बोलता येईल.
0: पण मग त्यांनी हा प्रश्न मला का नाही केला?
1: पण तुझं उत्तर मी त्याला दिलं ना, कारण माझाही हा प्रश्न तुला होताच ना, आणि त्यावरचं तुझं उत्तर आपण हा एक प्रयत्न करायला काय हरकत आहे हे मला पटलं होतं, आणि म्हणून तर आपण निघालोय ना.
0: काही नाही, स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याच्या कामात खोडा घालायचा. वहिनीने सुद्धा मला तोंडा मारला.
1: काय
0: मुद्दाम माझ्याकडे बघून म्हणतात कशा, शिकलेली सगळी माणसं शहाणी असतातच असं नाही.
1: या असल्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात लिले.
0: मला नाही सोडता येत, त्यांना माहितीये की आपण काय काय उपाय केलेत ते. 10 डॉक्टर झाले, वैद्य झाले, होमिओपॅथी झाली, कसली म्हणून कसूर ठेवली नाही. आता माझ्या आईनंच अनुभवानं सांगितलं म्हणून हे करायचं.
1: हे बघ लिले, त्याबद्दल मी कधी शंका घेतली आहे का? तुझ्या आईने सुचवलं ते मी मान्य केलं ना, दादा म्हणाला तेही ऐकलं. आपल्या माणसांची मतं आणि विचार हे आपल्या भल्यासाठीच असतात. आता त्यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारायचा की नाही हे तुम्ही ठरवा ना. दादाला आवडत नसलं तरी आपण इथे आलो ना.
0: पण त्यांनी असं का बोलावं?
1: हे बघलेले, आपलं लग्न होऊन आज 11 वर्ष झाली, बरोबर 11. या 11 वर्षापूर्वी तुझी आई आणि आप्पा माझं तोंड सुद्धा पाहणार नव्हते, पण आईनं अपघात झाला तेव्हा तू केली नसतीस एवढी सेवा मी केली. ती करता

0: आई अप्पांची ती वाक्य मी लक्षात ठेवली नाहीत लिहिले. खरी नाती कॉन्ट्रॅक्ट सारखी नसतात. तिथं एकमेकांनी बोललेल्या शब्दांचा जमा खर्च ठेवायचा नसतो. जेव्हा तो ठेवायची वेळ येते ना, तेव्हा ते नातच संपतं. आई अपघातातून बऱ्या झाल्या, आपल्यावरचा त्यांचा राग पार संपला. बंड्या आणि बेबी दोघही आईंची लाडकी, त्यामुळे बेबी बोलावी असं जसं त्यांना वाटतंय तसंच माझ्या दादालाही वाटतंय.
1: हो, पण असं असतं तर त्यांनी बेबीला एकदा तरी उचलून घेतलं असतं, तिच्याशी बोलले असते. नातं काकाचं पण वागणं परक्याचं.
2: आई, मला काल काकांनी 2 चॉकलेट दिली आहेत, एक मला आणि दुसरं बेबीला. ही बघ, माझ्या खिशेतच होती.
1: केव्हा दिली?
2: काल नव्हता का काका आपल्याकडे आला होता तेव्हा दिली. बेबी आजीकडे गेली होती म्हणून दोन्ही चॉकलेट माझ्या जवळ दिली.
1: आणि इकडे ती माझ्याकडे.
2: मी नाही देणार.
1: अरे
2: बाबा, बघा ना आई.
0: अरे जाऊ दे रे बंड्या, तू बाहेर बघ.
3: अहो बाई, ही तुमची मुलगी जन्मताच मुखी आहे.
1: हो ना,
3: हिला बहिऱ्या मुख्याच्या शाळेत घाला. हल्ली बरीच मुलं तिथं बोलायला शिकतात. माझी एक भाची अशीच मुखी होती. आता ती ग्रॅज्युएट झाले आणि चांगली नोकरीला पण लागले. आता अजून आपल्या इतकं स्पष्ट बोलता आलं नाही तरी खूप चांगलं बोलते. काय नाव हिचं?
1: सुरेखा.
3: वा, खरंच नावाप्रमाणे सुरेख आहे. तीच तर मोठी काळजी आहे, दिसायला देखणी आणि अशी मुकी राहिली तर.
1: बोलेल हो, असतात अशी मुलं.
3: जन्मतःच मुकी असणारी मुलं बोलतात?
1: हो, पण त्यासाठी खूप काही करावं लागतं. शिकवावं तर लागतंच, पण शिकवण्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत त्यांच्या मागं असावं लागतं. ते एक व्रत आहे.
3: ती बोलायला लागण्यासाठी काय वाटतील ते व्रत करीन मी. त्यासाठीच आमच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद घ्यायला चाललोय. देवीला अगदी साकडं घालणार आहे की देवी बेबीला बोलकी कर, मी तुझी वाटतील ती सेवा करीन.
1: बोलेल हो. बाकी तुमचा हा छोकरा मात्र खूप बडबडा दिसतोय.
3: नक्को तेवढं बडबडतो. त्याचे सारखे प्रश्न, सारखी बडबड चालू.
2: काय झालं आई, मला हाक मारलीस?
3: काय नाही, बाहेर बघ. तुमचे मिस्टर काय करतात?
1: प्रोफेसर आहेत गणिताचे.
3: प्रोफेसर असून त्यांचा या अशा गोष्टीवरती विश्वास आहे? त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ते माझ्यासाठी आले. तसं म्हटलं तर ते श्रद्धा मानणारे नास्तिक आहे.
1: श्रद्धाळू नास्तिक, नवीनच ऐकते मी.
3: ते माणसात देव पाहतात. माणसाच्या विचारात आणि आचरणात त्यांना देवही दिसतो आणि राक्षसही दिसतो असं ते म्हणतात. काय रे?
2: मग अशी बाबा म्हणत होते ना, त्याप्रमाणे झाड पळत होते. बघ, त्या बिल्डिंग गाई मागे मागे चालत आहेत.
3: हो रे,
2: बघ ना.
3: तूच बघ. काय हो, आपल्याला बेबीसाठी खूप काही करावं लागेल. अहो,
0: काय म्हणालीस?
3: तुम्ही कसले विचारत आहात?
0: अगं गाडी दुसरं करायचं काय? तू आता त्या बाईंशी बोलत होतीस तेव्हा मी माझ्याशीच काही गणिताची प्रमेय मांडत होतो.
3: ऐका माझं.
0: काय?
3: आपल्याला बेबीसाठी बरंच काही करावं लागणार आहे.
0: करू ना.
3: तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं काही वाटत नाही.
0: कशावरून?
3: मी एवढी तुम्हाला सिरियसली सांगते आणि तुम्ही सहज सांगता करू ना.
0: अगं तसं नाही लिहिले, उगीच घाई गडबड करण्यात काही अर्थ आहे का? आपण दुर्लक्ष करतो आहोत का? प्रयत्न चालूच आहेत ना? हळूहळू एक एक उपाय करू. माझा एक मित्र या अशा मुक्या माणसांबद्दलच्या नव्या थेरपी बद्दल सांगत होता. म्हणाला मुंबईला ती लवकरच सुरू होईल, तेव्हा तिला अगदी आपण लेटेस्ट ट्रीटमेंट देऊ. मला खात्री आहे ती नक्की बोलायला लागेल.
3: बोलू दे बाई, म्हणजे या बंड्याचं तोंड मला बंद करता येईल.
2: काय झालं आई? काय बाबा?
0: तुला काय नाही रे बाबा,
3: तोंड बंद करायला औषधच पाहायला हवं. सारखे प्रश्न, सारखे प्रश्न. आता तुम्हाला हसायला काय झालं?
0: माणसाची मोठी गंमत आलेली. आता हेच बघ ना, तो बडबडणारा कधी तोंड बंद करील हे तू पाहतेस, आणि या मुक्या मुकीला कधी वाचा येईल यासाठी नवस करायला निघाली आहेस.
3: तुम्हाला माहिती नाही, आपण ट्रीटमेंट साठी बेबीला दवाखान्यात ठेवणार आहोत हे शहाण्याला कळल्यावर मला काय म्हणतो माहितीये?
0: काय?
3: आई, आपण बेबीला दवाखान्यातच ठेवू, तिला घरी आणायचीच नाही. मी कारण विचारलं तर म्हणाला सगळ्या सोसायटीतली मुलं मुक्या बहिणीचा भाऊ म्हणून मला चिडवतात. हसता काय?
0: हो काय रे बंड्या,
3: त्याला काय विचारताय?
2: काय बाबा, बोला ना.
3: काय नाही रे.
2: आई तूच सांग ना मला.
3: काय सांगू?
2: ही गाडी आपल्याला जो प्रश्न विचारते ना त्याचं उत्तर. कशासाठी, कोणासाठी?

0: कशासाठी कोणासाठी सांग ना.
1: मला नाही असल्या प्रश्नांची उत्तर देत आहे, विचार तुझ्या बाबांना. म्हणजे नको ते प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तर शोधण्याची सवय आहे त्यांना.
0: बाबा आई म्हणते मला नाही सांगताय, तुम्हीच सांगा ना कशासाठी कोणासाठी.
2: सांगू, बंड्यासाठी बेबीसाठी, बंड्यासाठी बेबीसाठी.
0: खरंच बाबा, बंड्यासाठी बेबीसाठी, बंड्यासाठी बेबीसाठी.

0: आई, मला तुझे मुळीच आवडलं नाही. तू कशाला येतेस आमच्या बरोबर? तू येऊ नकोस म्हणून मी घरीच सांगितलं होतं.
1: वा रे, मला नाही का तुझ्या ऍडमिशनची काळजी पंड्या?
0: पण माझ्या बरोबर बाबा आहेत ना. बाबा सांगा ना आईला.
2: अरे सुधीर, पण ती तुझ्यासाठी येत नाहीये, माझ्यासाठी येते.
0: म्हणजे?
2: अरे 8 दिवसापूर्वी मला 1-2 वेळा चक्कर आली ना, तेव्हा मीच हिला म्हटलं तूही माझ्या बरोबरच. कारण ऍडमिशनच्या गडबडीत मला माझ्या तब्येतीकडे लक्ष देता यायचं नाही, तेव्हा ती जवळ असलेली बरी.
1: मग आता मी येऊ का नको?
0: चला. बाबा तुम्ही आणि आई त्या तिथे बसा, मी बसतो पलीकडे.
1: तुझी पिशवी दे माझ्या जवळ.
2: जवळ.
1: आणि हे बघ, तू पण इथंच बसो आमच्या जवळ. बस ना. अहो अहो, जरा सरकून बसता का हो प्लीज.
0: नको आई. आई मी तिकडेच बसतो.
1: अरे पण इकडे जागा करून घेऊया ना, होईल बघ.
0: नको, मी तिकडेच बसतो.
1: आणि पिशवी ती आण माझ्या जवळ.
2: अग असू दे त्याच्या जवळ. सुधीर, मग थोड्या वेळाने मी हाक मारेन तुला, तेव्हा ये इकडे.
1: आणि त्याने धानलीत कुठे पिशवी घालवली? म्हणजे
2: काही घालवत नाही.
1: तुम्ही पण कमाल करता.
2: अग
1: काय झालं असतं तो इथे बसला असता तर?
2: हे बघ, त्याला तुझ्या जवळ बसायचं नव्हतं, तुझा फार राग आलाय त्याला.
1: येऊ दे, रागवायला काय झालं. त्याला आईची लाज वाटते, मी बरोबर नको होते.
2: खरं म्हणजे मी पण त्याच्या बरोबर आता यायला नको होतो. ऍडमिशन साठी त्याचे त्यांनीच प्रयत्न करायला हवे.
1: पण म्हणून एवढ्या लांब एकट्याला पाठवायचं?
2: पाठवायलाच हवं लिले. मला वाटतं आपण या तरुण पोरांना लुळे पांगळे बनवतो. आम्ही गोष्टी सांगायच्या की शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हा गड सर केला, माधवराव पेशव्यांनी 16व्या वर्षी मराठ्यांचं राज्य सांभाळलं, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, आईन्स्टाईननं 16व्या वर्षी आपला पहिला निबंध लिहिला, आणि आम्ही आमच्या सुधीरला आता 18 लागलं तरी रेल्वेनं एकटं दूर पाठवू इच्छित नाही.
1: पुरे, आपली मुलं काही शिवाजी नाहीत, नको त्या उपमा कशाला?
2: ते माहित आहेच, पण मला वाटतं लिले आपण तरी प्रयत्न करावेत.
1: काही नको.
2: आपण बंड्यालाच विचारूया ना.
1: त्याला काय विचारायचंय?
2: त्यालाच विचारायला हवं, हे संवाद व्हायलाच हवे. एक लक्षात ठेवलेले, आपण त्याचे पालक आहोत, मालक नाही. अगं आता तो 18 वर्षाचा झाला, म्हणजे त्याचं वय द रिजेक्शन ऑफ पेरेंटल गायडन्स, म्हणजे पालकांचा सल्ला नाकारण्याचा आहे.
1: हे कोणी सांगितलं तुम्हाला?
2: वाचलंय मी.
1: ही इंग्लंड अमेरिकेतली पुस्तकं वाचून ते नियम इथे लावू नका. आपले संस्कार, पद्धती, रीतिरिवाज निराळे आहेत म्हटलं.
2: मान्य आहे ना, मान्य आहे मला. म्हणून तर त्यांच्याकडच्या कोणत्याच प्रयोगांचा मी हट्ट धरीत नाही. पण आता आपल्या बंड्याबद्दल, म्हणजे सुधीरबद्दल तूच बघ, त्यालाच आता आवडत नाही म्हणून आपण त्याला सुधीर म्हणायला लागलो. वास्तविक असं आपण होऊन बदलायला हवं होतं.
1: मी बंड्याच म्हणणार.
2: काही वर्षांनी त्याचं लग्न झालं तरी तू त्याला बंड्याच म्हणणार.
1: तेव्हाच बघेन मी.
2: तेव्हा काही बघता येणार नाही लिले. तेव्हा बघशील तो त्याच्या बायकोचा राग. तिला आवडेल का आपल्या नवऱ्याला बंड्या म्हटलेलं? हा जरा विचार कर.
1: तुमचं आपलं काहीतरीच.
2: असं काहीतरीच काय लिले? तुला माहित आहे ना माझं लहानपणचं नाव? गोट्या देशपांडे म्हणून मी प्रसिद्ध होतो. पण माझं गोट्या नाव तुला कळल्याबरोबर तुझा चेहरा काय झाला होता हे मला आठवतंय ना. इतकंच कशाला, तू एखाद्या उखाण्यात गोट्या नाव घेऊन बघ.

0: बर मग सुधीरला इकडे बोलू.
1: कशाला, तिकडे बसलाय चांगला, तू बसू दे.
0: तसं नाही, त्याच्याशी बोलूया आपण, विचारून घेऊ.
1: विचारा, तुम्हाला नसती हौस आहे.
0: बघ सुधीर, अरे सुधीर, ये इकडे ये.
2: काय बाबा?
0: अरे इकडे ये, माझं काम आहे तुझ्याशी, ये.
1: भरपूर जागा आहे आज, त्या मनानं गाडीला गर्दी कमी आहे. नाही
0: अग, सीझन नाही ना, म्हणून तर रिझर्वेशन नसताना सुद्धा चांगली जागा मिळाली. ये सुधीर, ये
1: ये.
3: काय बाबा?
1: बस माझ्याजवळ ये, माझ्याजवळ बस रे बाबा.
3: नको, मी बाबांच्या जवळच बसतो.
0: सुधीर, त्याच्याजवळ बस ना.
3: नको, मी उभा राहतो.
1: बस त्यांच्याजवळ. आणि हे काय, तुझी पिशवी कुठे आहे?
3: पिशवी आईला, ती तिकडेच विसरलो. मी आलो आलो.
1: पाहिला आता हा विंधळेपणा? यासाठी मी नेहमी म्हणत असते, त्याला एकट्याला पाठवण्याचा अर्थ नाही.
0: त्याच काय लिहिले, तो वेंधळा आहे म्हणून तू त्याला सोडत नाहीस, आणि तू सोडत नाहीस म्हणून वेंधळे पण त्याला सोडत नाही.
1: काय बडबडताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?
3: ही घे पिशवी.
0: त्यात तुझ्या सर्टिफिकेटची फाईल आहे की नाही ते आधी बघ.
3: आहे, सगळं काही आहे.
0: मग शहाण्या, आता ही हरवली असती तर? यासाठी तू नेहमी काळजी घ्यावीस असं तुझ्या आईला वाटत.
3: पण बाबा, ती मला बावळटच समजते, तिला वाटतं मी नेहमी असा वागतो.
0: बरे हे बघ, काल तू कोणत्या रमेश देशपांडे नावाच्या मुलाबद्दल काय सांगत होतास, आता सांग ना.
3: हो, तो माझ्या बरोबरच 12वीच्या परीक्षेला बसला होता.
0: बर,
3: माझ्या पुढेच त्याचा नंबर होता. त्याने फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या पेपरात चक्क कॉपी केली.
0: कशावरून?
3: मी पाहिलं ना, तो कॉपी करत होता. इतकंच नाही तर त्यावेळचे सुपरवायझर त्याला कॉपी करायला मदत करीत होते, ते आम्ही पण 5-6 जणांनी पाहिलं.
1: असू दे, तू नाही ना कॉपी केलीस.
3: पण माझं मेरिट गेलं ना, कॉपी करून त्याला माझ्यापेक्षा पीसीएम मध्ये 11 मार्क जास्त मिळाले, आणि त्याला मुंबईला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली, आणि मला नकार मिळाला. हे असं का?
1: हळू, आपण गाडीत आहोत.
3: सांगा ना बाबा, म्हणजे मला ही कॉपी करायला हवी होती, असं झालं की नाही?
0: हे बघ सुधीर, हा तुझा संताप अत्यंत योग्य आहे, पण पुढचा पर्याय मला ही कॉपी करायला हवी होती हे तुझं म्हणणं बरोबर नाही.
3: का नाही? हा माझ्या आयुष्याचा प्रश्न नाही का बाबा?
0: आयुष्य इतकं क्षुद्र नाहीये. कॉपी करून मार्क मिळवले हा त्या मुलाच्या वाईट प्रवृत्तीचाच एक भाग आहे सुधीर. आज तो मार्कांची चोरी करतोय, उद्या तो सहज खोटं बोलेल, पैशाची चोरी करील, काहीही करील.

कशासाठी कोणासाठी हे नभोनाट्य आपण ऐकत होता. लेखन केलं होतं श्याम फडके यांनी आणि सादर करते होते चंद्रकांत बर्वे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया निवृत्तीबुवा सरनाईक यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग बिहाग.